0: வந்தே மாதரம்.
1: வந்தே மாதரம் சுஜலாம் சுஃபலாம் மலயஜ சீதலாம்.

सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 249.81 meters अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 megahertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 30 ज्येष्ठ, शके 1948, 20 जून 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमची पहिली प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. आरंभ करूया या मंगलध्वनीनं.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 6 वाजत आहेत. आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.

कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात भूपाई आपण ऐकलीत. गीत होतं जगदीश खेबोडकर यांचं आणि संगीत बाळ पळसुले यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात संत चोखामेळा यांची रचना, संगीत राम फाटक यांचं.

आपण ऐकत आहात प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना. स्वर आहे सुधीर फडके यांचा, संगीत सुधीर फडके यांचंच.

0: समूह स्वरातल्या या गीताबरोबरच प्रभातवंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. 6:40 झालेली आहेत. आता कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया कृषी पत्रकारिता या विषयाची माहिती. वाचक स्वर महेश इनामदार यांचा.
1: मंडळी, शेती व्यवसायासाठी आधुनिक तंत्रज्ञान, शेतीच्या योजना, शेतीविषयक घटना, बातम्या, यशोगाथा, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यावरील उपाय, तसंच शेती धोरण, बाजारभाव, शेती उत्पादकांची आयात निर्यात, शेतीच्या जाहिराती इत्यादी बाबतची माहिती योग्य त्या स्वरूपात योग्य वेळी संकलन करून संपादन करून योग्य त्या माध्यमातून सादर करणं किंवा प्रसारित करणं म्हणजेच कृषी पत्रकारिता. मंडळी, अशी ही कृषी पत्रकारिता थेट फक्त शेती व्यवसायाशी संबंधित असते. 3-4 दशकापूर्वी कृषी पत्रकारिता ही बाल्यावस्थेत होती. त्याकडे फारसं कोणी लक्ष देत नव्हतं. पण अलीकडे काळ बदललाय. प्रत्येक माध्यम हे कृषी पत्रकारितेला वाव देऊ लागलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल किंवा इतर विविध माध्यमं यांच्याद्वारे

0: शेती कार्यक्रमांबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यावर भर दिला जात आहे. अलीकडे छापील माध्यमांनीही शेतीची सदर सुरू केलेली आहेत. अनेक प्रकारची मासिकं आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय वर्तमानपत्र देखील शेतीविषयक असणारी ही शेतकऱ्यांना खूपच उपयोगी पडू लागलेली आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होऊ पाहत आहे. मंडळी, कृषी पत्रकारिता आणि कृषी पत्रकार हा इतरांपेक्षा वेगळा असतो. या पत्रकारितेत शेतकरी समाजाशी बांधिलकी असून शेतकऱ्यांसोबतच शेतकऱ्यांचं प्रबोधन करून त्यांना कार्यप्रवण करून त्यांना आपल्या कार्यात घेण्याचा त्याचा मूळ उद्देश असतो. सेवाभावी वृत्तीने वेळेवर हंगामनिहाय माहिती ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. कृषी पत्रकाराला नेहमी शेतकऱ्यांचं हित कल्याण साधण्यासाठी जबाबदारीने प्रयत्नशील राहावं लागतं. आधुनिक तंत्रज्ञान, वस्तुनिष्ठ समायोचित माहिती घेऊन आणि देऊन देखील त्या माहितीचा प्रत्यक्ष शेतीत अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावं लागतं. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतंत्रपणे कुणाच्याही दडपणाला बळी न पडता निर्भीडपणे कृषी पत्रकारिता केली तरच ती खरी कृषी पत्रकारिता होत. शेतकऱ्यांच्या कल्याणाची जबाबदारी आपल्यावर आहे या भावनेतून कृषी पत्रकारांनी कोणतीही माहिती अचूक, वास्तव आणि प्रामाणिकपणे लिहिली पाहिजे. शेतीची माहिती योग्य वेळेवर दिली गेली पाहिजे, म्हणजे त्या माहितीचा उपयोग हा शेतकऱ्याला करता आला पाहिजे. कृषी पत्रकारितेच्या बाबतीत शेतकऱ्यांशी समरस होता आलं पाहिजे. कृषी पत्रकारिता करताना कृषी पत्रकाराने प्रचारक न होता पत्रकार म्हणून आपली भूमिका बजावायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या साठीचं संशोधन आणि या संशोधनाकडे शेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्याची जागरूकता त्यानं निर्माण करायला हवी. शेतीतज्ञांची माहिती, शेतकऱ्यांचे अनुभव, कृषी यशोगाथा, प्रश्नोत्तर चर्चा याबाबतची माहिती ही शेतकऱ्यांना दिली गेली पाहिजे. प्रत्येक दिवस हा नवीन संशोधनाचा असतो. या तत्वानुसार कृषी संशोधन शेतकऱ्यांना समजून दिलं गेलं पाहिजे. बाजारभाव, बाजारपेठा, शेतीविषयक धोरणं, कायदे, योजना, कृषी घडामोडी, आयात निर्यात, हवामान, पाऊसमान, नैसर्गिक आपत्ती इत्यादीबाबतची माहिती ही शेतकऱ्यांपर्यंत लक्ष लगेच पोहोचवण्यासाठी कृषी पत्रकारानं नेहमी सजग असलं पाहिजे. शेतकऱ्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमं, छापील माध्यमं आणि इतर प्रसिद्धीची जी काही साधनं किंवा माध्यमं असतील त्याद्वारे कृषी माहिती रोजच्या रोज वेळेवर पुरवली गेली पाहिजे. शेतकरी शास्त्रज्ञ मंच, कृषी सहली मेळावे, प्रदर्शनं, गटचर्चा, प्रक्षेत्र भेटी अशा अनेक प्रकारे शेतकऱ्यांना प्रवृत्त करून त्यांच्या कृषीज्ञानात आपल्याला भर घालता आली पाहिजे. उपयुक्त कृषी पत्रकारिता गुणवान कृषी पत्रकारांवर अवलंबून असते. कृषी पत्रकाराने जिज्ञासू वृत्तीने बांधिलकी या भावनेतून निष्पक्षपातीपणे, निर्भीड वृत्तीने, प्रामाणिकपणे आणि संशोधक वृत्तीने, चिकाटीने, कौशल्याने, सांघिक वृत्तीने, आधुनिक सोयींचा उपयोग करून जास्तीत जास्त माहिती ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि त्या माहितीचा उपयोग त्यांना आपल्या शेतामध्ये करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. मंडळी, अशी ही सगळी सांगड जमली तरच कृषी पत्रकारितेला अर्थ आहे. त्या दृष्टीतून कृषी पत्रकारानं योग्य ती पावलं उचलून आपली कृषी पत्रकारिता ही समृद्ध केली पाहिजे.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात कृषी पत्रकारिता याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:45 झालेली आहेत. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. आपले संपूर्ण शरीर निरोगी असणे ही आरोग्याची गुरुकिल्ली होय. मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या गरजात आता आरोग्याचाही अंतर्भाव करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बिघडलेले आरोग्य सुधारण्याकरिता अनेक प्रयत्न, अनेक उपचार पद्धतींचा जन्म झाला आहे. परंतु उपचार पद्धतींच्या उपचारात बऱ्याच मर्यादा आहेत. आरोग्य टिकवणे, सुधारणे

0: आणि वाढवणे याकरिता त्यावरील रामबाण उपाय योगच आहे. योगाचे अनेक प्रकार आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला प्रश्न पडतो की योग करावा का, कोणी करावा, किती वेळ करावा. तरुण, वृद्ध, अतिवृद्ध, व्याधीग्रस्त वा दुर्बल कोणीही योगाभ्यास करू शकतो. 12व्या वर्षानंतर योगासने प्राणायामांचा अभ्यास करावास हरकत नाही. 12 ते 16 वर्षाची मुले आसन प्राणायाम करतात, मात्र त्यांना याकरिता बसवले जाते. जर ते स्वतःहून इच्छुक असतील आणि भविष्यात त्यांना करिअर करायचे असेल तर चांगली गोष्ट आहे, मात्र चुकीच्या पद्धतीने जर ते करत असतील तर ते न केलेले बरे. या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्मरणशक्तीत वाढ, एकाग्रतेत वाढ आणि ऐन परीक्षेच्या वेळी त्यांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जर चांगले राहावे असे वाटत असेल तर त्यांनी योगाचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार आणि प्राणायामात भ्रामरी, ओंकारनाद आणि ध्यान किंवा त्राटक याकरिता रोज 15 मिनिटे तरी देणे आवश्यक आहे. महिला आणि पुरुष यांनी आसनांच्या प्रत्येक प्रकारापैकी शरीर संवर्धनात्मक, शिथिलीकारक आणि ध्यानात्मक तसेच रोग प्रतिबंधात्मक, रोगनिवारक आणि निर्मोक्ष अर्थात व्यसन वाईट सवयी घालवण्याकरता या योगोपचार पद्धतींचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घेता येतो. आपल्या दैनंदिन शारीरिक क्रिया प्रक्रियांमुळे स्नायूंना थोडासा ताठरपणा आलेला असतो, शरीरातील सांधे आखडलेले असतात. हे सांधे आणि स्नायू मोकळे करून सहज स्थितीला आणण्याकरिता चलनक्रिया, पूरक हालचाली करता येते. यात आपण 10 मिनिटे याकरिता आपण वेळ देऊ शकतो. उभे राहून मान खाली वर करणे, मान उजवीकडे डावीकडे वळवणे, मान गोल फिरवणे 2-3 वेळा हळूहळू करावेत. खांद्यांचा व्यायामसुद्धा करावा, कमरेचा व्यायाम करावा, गुडघ्यांचा व्यायाम 2-3 वेळा करावा. योगासनांकरिता 20 ते 25 मिनिटे वेळ दिल्यास उभ्या स्थितीतील ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, पादहस्तासन, उत्कटासन, नटराजासन, वीरासन, गरुडासन, संतुलासन यापैकी आपल्याला जमतील अशी 4-5 आसने करावीत. बैठक आसनामध्ये पर्वतासन आहे, भद्रासन आहे, उष्ट्रासन, चंद्रासन, शशकासन, वक्रासन, वज्रासन, पद्मासन, पश्चिमोत्तासन, सुप्त वज्रासन यापैकी आवश्यक जमतील अशी आसने करावीत. पोटावर झोपून जी आहे शल्भासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, तिर्यक भुजंगासन, मार्जरासन यातीलही आपल्या शरीराला मानवेल अशी करून घ्यावी. पाठीवर झोपून उत्तानपादासन आहे, अर्धहलासन, हलासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन आहे, मत्स्यासन, नौकासन, शवासन यापैकी काही आसने आपण करावी. प्राणायामात चंद्रभेदन, सूर्यभेदन, भस्रिका, कपालभाती, बंद लावणे, अनुलोम विलोम, भ्रामरी, नाडीशोधक, ध्यानात्मक यात प्राणायामाकरिता 20 मिनिटांचा वेळ द्यावा. आपल्याला जर कमी वेळ असेल तर कमीत कमी 7 सूर्यनमस्कार, काही पूरक हालचाली आणि 2-3 प्राणायाम असे अर्ध्या तासाचे पॅकेजही होते. आपण पूरक हालचाली, अनेक आसने, प्राणायाम या गोष्टींचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करता येईल हे पाहिले.
1: दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2:05. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6:50 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय करावे? तर आपण तातडीने ड्रेनेज आणि नाले साफ करायला हवे. नाल्यांना अडथळे तर येत नाहीत ना? कचरा, वाळलेली पाने, प्लास्टिक

0: आणि इतर अडथळे आपण तात्काळ काढायला पाहिजेत, जेणेकरून पाणी मुक्तपणे वाहून जाईल. महत्त्वाच्या रस्त्यावर आणि परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्रवाही पाण्याच्या मार्गातील अडथळे पंपाच्या सहाय्याने तात्काळ दूर करावे. पिण्याच्या पाणी फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन करायला पाहिजे. पाणी उकळून प्यायला पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय. आपण बाहेरून आल्यानंतर नेहमी हात धुवायला पाहिजे. पावसाळ्यात जर आपल्याला जखम झाली तर अशा जखमांची विशेष काळजी घ्यायला हवी. प्राण्यांना देखील आपण अशा वेळी सुरक्षित ठिकाणी हलवणे महत्त्वपूर्ण ठरते. पावसाळ्यातला आहार कसा असावा? पावसाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावते, म्हणून हलका ताजा आणि गरम आहार घ्यावा. उकळलेले पदार्थ, खिचडी, मूग डाळ, भाज्या, सूप, फळे आणि स्वच्छ उकळलेले पाणी यांना प्राधान्य द्यावे. रस्त्यावरील पदार्थ, शिळे अन्न, जास्त तेलकट तिखट खाणे तसेच थंड पेये टाळली पाहिजेत. भाज्या व फळे नीट धुवून वापरावीत. आहारात हळद, आलं, लसूण यांचा योग्य वापर केल्यास प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. स्वच्छता आणि योग्य आहार यामुळे पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते. घनकचरा वर्गीकृत करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, जैववैद्यकीय व औद्योगिक कचरा वेगळा करून कचऱ्याचे योग्य पद्धतीने निवारण करावे. कचरा आणि सांडपाण्याच्या मुख्य प्रवाहात सोडू नये. मृत प्राणी व मानवी अवशेषांची योग्य व्यवस्थाही लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे निर्देश समजून घेणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या अवशेषांचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न. रस्ते, पूल, ड्रेनेज व्यवस्था, रुग्णालये आणि आश्रय केंद्रे तयार ठेवावी. आवश्यक असल्यास लोकांचे स्थलांतर आणि तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करावी. सामुदाय सहभाग आणि जागरूकता. शेजाऱ्यांना मदत करणे, स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, जलप्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक स्वच्छता परिषदेने प्रयत्न केले पाहिजे. ही सर्व उपाययोजना केवळ आपले आरोग्य आणि जीवनमान सुरळीत चालावी यासाठी नाही, तर वातावरणाचे संतुलनही या माध्यमातून राखले जाईल. पावसाळ्यातील आपली व आपल्या परिसरातील लोकांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाची छोटीशी जबाबदारी खूप मोठा फरक घडवू शकते. नदी, नाले, पाण्याच्या स्रोतांची काळजी घेतली पाहिजे, तरच आपण जलजन्य रोगांपासून परिसराचे संरक्षण करू शकतो. स्थानिक प्रशासनाशी हात मिळवून काम केल्यानेच आपला परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकालीन दृष्ट्या तंदुरुस्त राहील. थांबूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम योग संजीवनी. 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका. सहभाग आहे योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा.

0: नमस्कार. आजचा विषय आहे भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग आणि ध्यान. अनंत काळापासून आरोग्य संपदा ही धन संपदेपेक्षाही श्रेष्ठ मानली गेली आहे. ही आरोग्य संपदा मिळवण्यासाठी योगशास्त्राची कास धरणे हे आजच्या यांत्रिकी जीवनामध्ये गरजेचे झाले आहे. योगासनाच्या अभ्यासाने शारीरिक स्वास्थ्य मिळवता येईल, परंतु भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी धारणा ध्यान करणे अत्यंत आवश्यक आहे. ध्यानाच्या अनेक पद्धती आपल्याला सांगता येतील. भावातीत ध्यान, सक्रिय ध्यान, कुंडलिनी ध्यान, विपश्यना ध्यान इत्यादी अनेक प्रकारच्यामध्ये सांगता येतील.
1: सुरुवातीला ध्यानाची कृती

0: आपण थोडक्यात बघूया. सुरुवातीला सुखाव बैठक स्थिती घेऊन त्यामध्ये सर्व शरीर शिथिल करावे. त्यानंतर कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये उदाहरणार्थ पद्मासन, वज्रासन यामध्ये बसावे. डोळे अलगद मिटावे. काही क्षण शांत बसून राहावे. आपोआपच स्नायूंच्या हालचाली कमी होतील, श्वासगती मंद होईल आणि विचार कमी होऊ लागतील. मन ऐकण्याच्या अवस्थेमध्ये येईल, ग्रहणक्षम होईल. यानंतर प्राणधारणा करावी, म्हणजेच श्वास प्रश्वासाकडे मन केंद्रित करावे. 3 वेळा प्रणव उच्चार करावा. अशा अवस्थेमध्ये मनाला ध्यानासाठी एक विषय द्यावा. उदाहरणार्थ एखादी मूर्ती, चिन्ह, निसर्ग दृश्य ह्या निवडलेल्या विषयावर मनाला गुंतवून ठेवावे. यालाच पतंजलींनी देशबंध चित्तस्य धारणा असे म्हटले आहे. आता मनामध्ये फक्त जो विषय ध्यानासाठी निवडलेला आहे त्याचेच विचार हळूहळू येऊ लागतील आणि मनातील इतर विषय कमी होत जातील. आणि शेवटी ध्यानासाठी जो विषय निवडला आहे फक्त त्याचेच विचार मनामध्ये राहतील, म्हणजेच ध्यान लागेल.
1: ध्यानाचे फायदे जे मानसिक आहेत ते आपण पाहूया. अशा प्रकारे ध्यान केल्यानंतर मनावरचे अनावश्यक ताण कमी होऊन मनाला विश्रांती मिळते. मेंदूला रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे होतो व मेंदूचा EEG काढल्यास मेंदूमध्ये अल्फा आणि थीटा तरंग निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतील. मेंदूची अतिशय शांत व प्रगत अवस्था आपल्याला दर्शवतील. मनाची विध्वंसक वृत्ती कमी होईल आणि या ठिकाणी मनाची विध्वंसक वृत्ती कमी होऊन विधायक वृत्ती वाढीला लागेल. चिडखोरपणा व चंचलपणा कमी होईल. आंतरिक सुखाची ओढ लागेल. आकलन, ग्रहण, स्मरण व केंद्रीकरण यामध्ये वाढ होते. कार्य तत्परता वाढते. मनोकायिक रोग नाहीसे होतात. आत्मविश्वास वाढतो.
0: ध्यानाच्या अभ्यासाने उच्चतम अशा आत्मतत्वाची जाणीव होते. शुद्ध चैतन्याची जाणीव होते, म्हणजेच जीव शिव, आत्मा परमात्मा, व्यक्ती चैतन्य, विश्व चैतन्य यांच्यामधील अद्वैताची जाणीव होते आणि साधकामध्ये प्रज्ञा जागृती होते. पतंजली ऋषींनी म्हटले आहे की ऋतम भरा तत्र प्रज्ञा, म्हणजेच अशा साधकामध्ये दिव्य अशी साक्षात्कारी प्रज्ञा जागृत होते. ध्यान म्हणजे काय हे वशिष्ठ संहितामधील एका श्लोकाद्वारे सांगितलेले आहे. ध्यान आत्मस्वरूपस्य वेदनम मनसा भवेत. मनाने आत्मस्वरूपाला जाणून घेणे म्हणजेच ध्यान होय. आणि एका ठिकाणी ध्यानाबाबत असे म्हटले आहे की ध्यानम निर्विषयम मन, म्हणजे मनाच्या सर्व हालचाली थांबवणे म्हणजे ध्यान. किंवा तैलधारा इव चित्तवृत्ती इति ध्यानम, म्हणजे तेलाच्या धारेप्रमाणे शांत वृत्ती म्हणजेच ध्यान. अशा प्रकारे भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग व ध्यान उपयोगी पडते.

0: 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकलीत योग संजीवनी. सहभाग होता योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 7 वाजत आहेत. श्रोते हो, आज दिनांक 20 जून 2026. ऐकूया आजचा सुविचार. जमत नाही या विचारात अडकून बसण्यापेक्षा करून पाहू म्हणून टाकलेलं छोटंसं पाऊलही यशाच्या दिशेनं नेणारं पहिलं पाऊल बनतं. सुविचार आपण ऐकलात.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी.

सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजे तवाने। 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून। 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद शिबिर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी। लखलख चंदेरी हा कार्यक्रम ऐकू शकाल 8:55। सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 सांगली विशेष।

साडेनऊ वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. नाट्यधारा सकाळी 9:40. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन. आज 240 भाग. 11:00 गाता रहे मेरा दिल मध्ये द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर. आज 12 भाग. लेखन आणि निवेदन अमोद मराठे. सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर.

श्रोत्याहो, दुपारी 12 वाजल्यापासून मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ, दुपारी 12 वाजता. आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं मुलाखतींवर आधारित विशेष कार्यक्रम प्रसारित केला जाईल. त्यामध्ये सुरुवातीला योग आणि योगाची आसनं याविषयी योग प्रशिक्षक कुणाल महाजन यांची मुलाखत, त्यानंतर योग आणि आहार याविषयी डॉ प्रीती पाटील यांची मुलाखत, आणि त्यानंतर राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या छाया तावडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विजय भुयार. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 भंडारा आणि गोंदिया जिल्हा वार्तापत्र, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

श्रोतेहो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल ठीक 3:53 मिनिटांनी. 3:55 मिनिटांनी माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जारी करतील. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आपण ऐकू शकाल 5:30 वाजता युववाणी मुंबई केंद्रावरून. 6:05 मिनिटांनी लोकसंगीताच्या कार्यक्रमात रमेश नखवा आणि सहकार्यांच्या आवाजात लोकगीत. 7:30 वाजता माझं घर माझं शेत या कार्यक्रमात ऊस उत्पादन वाढीची सूत्रे याविषयी प्राध्यापक संजय फलके यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. 8:15 वाजता भावधारा. आज या कार्यक्रमात आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकारांची गीतं आपण ऐकू शकाल. 8:45 मिनिटांनी समाचार संध्या. 9:00 वाजता न्यूज ॲट 9. 9:15 वाजता स्पॉटलाईट. 9:30 वाजता राष्ट्रीय फिल्म पत्रिका. 10:00 वाजता संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली

केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, याबरोबरच आमची सर्व बातमीपत्र नियोजित वेळेत सहक्षेपित केली जातील. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी

0: श्रोतेहो आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ठीक 7:10 झालीत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आता सविस्तर बातम्या.

0: जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले,
1: दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और

0: करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले,
1: दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ. यह रोजगार योजना सामान्य तौर पर सोचे जाने वाली रोजगार योजना से बहुत आगे बढ़कर पहली नौकरी पाने वाली युवा के सपनों को शक्ति देने वाली योजना है. यह युवा और उद्योगों के बीच एक मजबूत सेतु बनाने वाली योजना है.
0: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधल्या अंबाझरी आयुध निर्माणीतील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंह या प्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल असं सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. हा प्रकल्प आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या अत्याधुनिक प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्वाचं केंद्र म्हणून विकसित होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारनं 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातल्या पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याच्या नामांतर सोहळा कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. पुण्यात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे सप महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं आहे. राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान काल करार झाला. या उपक्रमाअंतर्गत पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत राज्यातल्या 4 लाखांहून अधिक शिक्षकांना गुगल AI एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात गुगल फॉर एज्युकेशन विभागाचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स आणि शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ताशीलदार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या उपक्रमासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसून संपूर्ण प्रशिक्षण गुगल मार्फत विनामूल्य उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षा सुरळीत, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था सज्ज असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये उद्या ही परीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी 2 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असल्याचं एनटीएनं कळवलं आहे. नीट यूजी

0: पुनर्परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी एनटीएनं 91-78-27-98-02-87 हा अधिकृत व्हॉट्सअप नंबर जारी केला आहे. सर्व अधिकृत व्हॉट्सअप संदेश याच क्रमांकावरील त्यांच्या व्हेरीफाईड खात्यावरूनच पाठवले जातील. कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यावर ब्लू व्हेरिफिकेशन टिक अर्थात निळी खूण आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे नाव असल्याची खात्री करण्याचा सल्ला संस्थेनं दिला आहे. दरम्यान नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम या समाज माध्यमावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला. केंद्र सरकारच्या या निर्णयाला टेलिग्रामनं न्यायालयात आव्हान दिलं होतं. पोष कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं कृती आराखडा निश्चित केला आहे. देशातील प्रत्येक कामाच्या ठिकाणी महिलांकरता सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी 10 अधिक कर्मचाऱ्यांच्या संस्थांना पॉश ऑडिट बंधनकारक करण्यात आलं आहे. जनजागृती कार्यक्रम शी बॉक्स सारखे उपक्रम तसंच सर्व कार्यालयात अंतर्गत तक्रार समित्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. या 18 महत्वाच्या उपाययोजनांसंदर्भात आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसह विविध यंत्रणांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक कार्यस्थळ सुरक्षितता समानता आणि सन्मानाचं केंद्र बनलं पाहिजे असं आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या 60 वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईत 2 वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा कार्यक्रम गोरेगावमध्ये नेस्को इथं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात झाला. शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. अमरावतीतील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अभ्यासू नेतृत्व माजी आमदार प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल अमरावतीमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अनुशेषासह राज्यातील विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास लोकप्रतिनिधी म्हणून जनतेप्रती सदैव सेवाभाव आणि संसदीय आयुधांवरील प्रभुत्व ही आदरणीय भाऊंच्या योगदानाची वैशिष्ट्य सर्वांसाठी अनुकरणीय आहेत अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेली आहेत. ऐकूया एक गाणी ताजे तवाने. साधना सरगम आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात, संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

गाणे ताजे तवाने आपण ऐकलत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतहो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू काही क्षणात.

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी निलेश पवार आपले मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, हवामानातील सातत्याने होत असलेले बदल, अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप आणि त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची बाब बनली आहे. बदलत्या हवामानामुळे पीक पद्धती, शेतीचं नियोजन आणि उत्पादन क्षमतेसमोर अनेक आव्हानं निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्वाचं ठरतं. याच विषयावर आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ. यंदाच्या मान्सूनची सद्यस्थिती, पावसाचे संभाव्य स्वरूप आणि त्याचा पिकांवर होणारा परिणाम, शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी,

0: पीक नियोजन तसेच बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती व्यवस्थापन या विविध मुद्द्यांवर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. दीर्घुलास कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या शेतकऱ्यांना एल्निनो विषयी जी महत्वाची माहिती सांगायची आहे त्याबद्दल मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. हवामान विभागाच्या दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज यानुसार महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात कोणत्या कोकणच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण आणि स्थानिक वितरण हे कसं राहणार?
1: आता प्रथमतः जर पाहायचं झालं, हा जो दीर्घ मुदतीचा भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेला तो प्रथम चरणातील दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज आहे. त्यानुसार पूर्ण भारतामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण हे दीर्घकालीन सरासरीच्या 90-95% राहण्याच्या राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर जर परिणामात्मक दृष्ट्या क्वांटिटेटिव्हली जर आपण जर पाहिलं तर ह्या नैऋत्य मोसमी पावसाचं पूर्ण भारतामध्ये जे प्रमाण आहे दीर्घकालीन सरासरीच्या 92% राहणार आहे. आणि या नैऋत्य मोसमी पावसाची जी दीर्घकालीन सरासरी पूर्ण भारतामध्ये जी आहे 780 मिलीमीटर आहे त्या दीर्घकालीन सरासरीच्या 92% पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर स्थानिक वितरणाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर स्थानिक वितरण पूर्ण भारतामध्ये त्यातले त्यात महाराष्ट्र व कोकणामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये स्थानिक वितरण हे सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं.
0: सद्यस्थितीला एल निनो हा शब्द सगळ्यांच्याच फरवलीचा झालेला आहे. नेमकं मग एल निनो ही हवामान घटना काय याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना माहिती सांग.
1: एल निनो ही एक जागतिक हवामान घटना आहे आणि त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं आता जल एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे आणि त्याचा शब्दशः अर्थ हा लहान मुलगा असा होतो. दरवर्षी ख्रिसमसच्या सुरुवातीला ख्रिसमसच्या बरोबर या हवामान घटना विकसित होत असतात आणि ह्या हवामान घटना ह्या पॅसिफिक सी मध्ये विकसित होत असतात. यामध्ये साधारणपणे पूर्व पॅसिफिक समुद्र आहे, दक्षिण अमेरिकेचा किनारा, या ठिकाणी जे पॅसिफिक समुद्राचं तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त होतं. त्याच्या उलट दक्षिण आशियाई रेश असतील किंवा ऑस्ट्रेलियाचा जो पश्चिम किनारा आहे पॅसिफिक समुद्र त्या ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणून वारे आहेत ते पूर्णपणे दक्षिण अमेरिके किनाऱ्याकडे वाहतात आणि बाष्पयुक्त वारे दक्षिण अमेरिकेकडेच्या किनाऱ्याकडे वाहिल्यामुळे दक्षिण अमेरिकेमध्ये अतिवृष्टी होते. या उलट ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण आशियाई देश असतील किंवा भारतामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते व पावसाचं प्रमाण कमी होतं.
0: एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण नेमकं कसं करतात?
1: आता एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण करताना जर पाहिलं तर 4-5 त्याचे वर्ग पडतात. त्याच्यामध्ये जी तीव्रता आहे सुरुवातीला वीक असा एल निनो ज्याची तीव्रता जी आहे तापमान हे सरासरीपेक्षा 0.5-0.9 अंश सेल्सिअस वाढतं. जर त्यानंतर मॉडरेट स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा जर एल निनो आला असं त्यावेळेस पॅसिफिक समुद्राचं तापमान हे प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1-1.4 अंश सेल्सिअस वाढतं. त्यानंतर तीव्र स्वरूपाचा किंवा स्ट्रॉंग एल निनो आपण त्याला म्हणतो त्यावेळेस प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1.5-1.9 अंश सेल्सिअस वाढतं. आणि त्याचबरोबर एक कालिकालच्या काळात सर्वजण त्याची चर्चा करतात की एक सुपर एल निनो. तर सुपर एल निनो हे वर्गीकरण करताना प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअस वाढण्याची शक्यता असते असं त्याचं वर्गीकरण केलं जातं.
0: बरं, एल निनोचा कोकणातल्या पावसावरती काय परिणाम होऊ शकतो त्याविषयी आम्हाला जरा माहिती सांगा.
1: आता या ठिकाणी जर आपण पाहिलं पण विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर पाहायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो 3000 मिलीमीटर. तर पावसाचं प्रमाण जरी 10-20% किंवा 20-25% कमी झालं तर फारसा फरक पडत नाही. याचा अर्थ की पावसाच्या प्रमाणाचाही आपल्याकडे काही एवढा फरक पडणार नाही. त्याचबरोबर स्थानिक वितरण जर पाहायचं झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये स्थानिक वितरणामध्येही समानता आढळून येते. तर एल निनोचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या प्रमाणावरती किंवा स्थानिक वितरणावरती एवढासा परिणाम होणार नाही. परंतु जर कालिक वितरण जर पाहिलं जून महिन्यात पडणारा पाऊस, जुलै महिन्यात पडणारा पाऊस, ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस तर याचं प्रमाण जर पाहिलं तर कालिक वितरणामध्ये असमानता आढळू शकते. हंगामाच्या सुरुवातीच्या काळामध्ये रेंगाळणारा मान्सून, विलंबाने सुरू होणारा पाऊस, पर्जन्यखंड, मध्यम हंगामाच्या मध्यामध्ये पडणारे पर्जन्यखंड किंवा पावसाचे होणारे लवकर निर्गमन अशा स्वरूपाचा प्रभाव आपल्या कोकणातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसावरती एल निनोचा आढळू शकतो.
0: मला शेतकरी बंधूंच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न तुम्हाला विचारा असं वाटतो की जसा पावसाचा एल निनो प्रभाव होणार आहे तसाच इथल्या शेतीवर एल निनोचा काय प्रभाव होणार आहे?
1: आता शेतीवरती जर प्रभाव पाहायचं झालं तर मी मगाशी सांगितलं की कालिक वितरणामध्ये आपल्याकडे जे टेम्पोरल डिस्ट्रीब्युशन आहे पावसाचं त्याच्यावरती एल निनोचा प्रभाव होणार आहे. त्याच्यामध्ये मग हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळ येऊ शकतो, त्याच्यामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन होऊ शकतो, पेरणीही वेळेत होऊ शकते, पण रोपवाटिका व्यवस्थापन करण्यादरम्यान कोरडा ऋतू 15-20 दिवसाचा कोरडा ऋतू ड्राय स्पेल येऊ शकतो, त्यामुळे रोपांची वाढ निकृष्ट होऊ शकते. त्यानंतर मान्सूनचं आगमनही वेळेत होतं, पेरणीही होते,

0: त्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो. पुनर्लागवडीच्या वेळी एखाद्या वेळेस कोरडा ऋतू किंवा ड्राय स्किन 15-20 दिवसाचा होऊ शकतो, पुनर्लागवड होऊन देऊ शकते. त्यानंतर मग 2 आठवडे किंवा 4 आठवडे पावसाचे विलंबाने सुरुवात होऊ शकते. अशा स्वरूपाचे परिणाम आपल्याला शेतीवरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ, ज्यावेळेस भात किंवा वरी असेल किंवा जे शेती पीक आहे ते पुनरुत्पादन अवस्थेत असतात, अशा दरम्यान आपल्याकडे पावसाचा खंड निर्माण होऊन घट निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर हंगामाच्या उत्तरार्धामध्येही दुष्काळ निर्माण होऊ शकतात. अशा स्वरूपाचे विविध परिणाम एल निनोमुळे आपल्या कोकणातील पावसावरती होऊ शकतात.
1: सर, आता तुम्ही ड्राय स्पेल याचा उल्लेख केला तर मी प्रश्न विचारू इच्छितो की जर नैऋत्य मान्सून पावसाचं आगमन वेळेवरती होऊन पिकांची पेरणी वेळेत झाली, त्याचबरोबर पेरणीनंतर पिकाची उगवण सामान्यपणे झाली, पण त्यानंतर पावसाचा 15-20 दिवसांचा कोरडा ड्राय स्पेल कालावधी आला तर पिकांची उगवण वाढ निकृष्ट झाली, तर शेतकऱ्यांनी नेमकी काय योजना करावी?
0: नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन झालं, पेरणी वेळेत झाली आणि त्यानंतर ना जर आपल्या रोपवाटिकेची वाढ जर निकृष्ट दर्जाची झाली अशा वेळेस आपण त्यावेळेस कोरडा ऋतूच्या दरम्यान त्या रोपवाटिकेला संरक्षणात्मक सिंचन देण्यात यावे. त्याचबरोबर रोपवाटिकेमध्ये ग्लेविसिडे असेल गिरी पुष्पाच्या फालाचे आच्छादन करावे जेणेकरून मृदेमधील ओलावा टिकून राहील व रोपवाटिकेची वाढ चांगली होईल. त्याचबरोबर आणखी एक रोपवाटिकेची वाढ चांगली होण्याकरिता आपण रोपवाटिके 15 दिवसाचे झाल्यानंतर आपण प्रतिगुंठा या प्रमाणात आपण मूत्र खताची मात्राही देऊ शकतो किंवा 1% युरिया म्हणजे 10 ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण त्याच्यावरती फवारणी करून आपल्या रोपांची वाढ जोरदार करू शकतो. त्याचबरोबर जर पाऊस बराच लांबला तर त्या ठिकाणी हळव्या जातींची नर्सरी तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. अशा स्वरूपाच्या उपायांना अंमलात आणावे.
1: तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की विलंब झाला तर काय उपाययोजना देणार आहे. मी थोडस अजून त्याच्यात विस्तृत मार्गदर्शन तुमचं जाणून घेऊ इच्छितो. नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला 2-3 आठवडे उशीर झाला, उशीर आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याचं जरा मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना सांगा.
0: आता 2 आठवडे उशीर झाला किंवा 4 आठवडे उशीर झाला याचा अर्थ की पेरणी उशिरानं होणार आहे. पेरणी उशिरानं होणार म्हणजे 2-4 आठवड्याचा कालावधी आपल्याकडून जाणार. याकरिता आपल्याकडे निमगरव्या किंवा गरव्या जातीची ज्या की 130-150 दिवस कालावधीचा आहे याचा ऑप्शन आपल्याकडे राहत नाही. त्यामुळे 2 आठवड्यानं विलंबानं पाऊस सुरुवात झाला तर त्यावेळेस भाताच्या हळव्या जाती उदाहरणार्थ रत्नागिरी 24 असेल, रत्नागिरी 1 असेल, रत्नागिरी 5 असेल किंवा कर्जत 3 या हळव्या जातींची पेरणी करावी. आणि पाऊस जर 4 आठवड्या उशिरानं सुरुवात झाली तर त्यावेळेस ज्या हळव्या जाती आहेत रत्नागिरी 73 असेल, कर्जत 174 अत्यंत हळव्या जातींची लागवड करावी. त्याचबरोबर जर पाण्याची अनुपलब्धता असेल तर मॅट पद्धतीने किंवा चटई पद्धतीने आपण नर्सरी तयार करावी आणि रोपाची उपलब्धता करून घ्यावी. त्याचबरोबर नागली असेल वरी असेल यांच्या 4 आठवडे जर पाऊस थांबला तर त्या ठिकाणी आपण नागली वरी या पिकांची पेरणी करू शकत नाही. त्याच्याऐवजी चवळी असेल उडीद असेल किंवा करडई यासारखी आपण पिकं पण कोकणामध्ये घेऊ शकतो. आणि जर भुईमुग लागवड किंवा पेरणी करायची असेल तर 4 आठवडे पाऊस लांबला तर त्या ठिकाणी भुईमुगाची खूप कमी कालावधीची जी फुले प्रगती म्हणून जात आहे ते पण आपण त्याची पेरणी करू शकतो.
1: नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला म्हणजे व्यवस्थित त्याचं आगमन झालं, पेरणीही व्यवस्थित झाली, पण पुनर्लागवड करताना 15 दिवसाचा कोरडा म्हणजे ड्राय स्पेल आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याबाबत आमच्या शेतकऱ्यांना थोडी माहिती सांगा.
0: हा जो आता हंगामाच्या सुरुवातीचा दुष्काळ म्हणतात आणि पुनर्लागवड हे भारतामधलं सगळ्यात महत्वाचं असं ऑपरेशन मानलं जातं किंवा आपण त्या ठिकाणी जी प्रॅक्टिस मानली जाते तर त्या पुनर्लागवडच्या दरम्यान जर 15-20 दिवसाचा जर कोरडा ऋतू आला तर पुनर्लागवड न होता पीक परिसरता भाताची आपली धोक्याची निश्चित असते. अशा वेळी जर कोरडा ऋतू असेल तर आपण काही उपाय अंमलात आणाव्यात. त्यामध्ये आपण बुंद्यामध्ये साधारणतः 2-3 रोपं लावतो, त्याच्याऐवजी 5-6 रोपं लावावी जेणेकरून 1-2 रोपं मिले तर 2-3 रोपं तरी जगतील कमी पाण्यामुळे. त्याचबरोबर नत्र खताची मात्रा ही 25% वाढवून देण्यात यावी चिखलणीच्या वेळची. त्याचबरोबर कमी अंतराचा उपयोग करावा. आपण साधारणतः 20x25x15 किंवा 20x20 या अंतरावर लागवड करतो, त्याऐवजी 15x15 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी जेणेकरून जास्त रोपाची लागवड होईल. काही रोपं मिली तरी काही रोपं तरी टिकून राहतील आणि रोपाची कमतरता भासल्यास अशा वेळेस आपण जास्त रोपं लावतोय आणि त्यावेळेस रोपांची कमतरता भासल्यास मॅट पद्धतीनं किंवा रहू काढलेले बियाणे वापरून आपण रोपांची उपलब्धता करून घ्यावी.
1: हंगामाच्या मध्यावरती दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली तर नेमकी काय उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांनी त्या संदर्भात कोणती काळजी घ्यावी?
0: एल निनो मध्ये हंगामाच्या मध्यामध्येही दुष्काळ पडू शकतो. हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडला तर भात किंवा वरी किंवा भुईमुग असेल ही सर्व शेतीपिके ही पुनरुत्पादन अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे फुलोरा अवस्था असेल किंवा दाणे भरण्याची अवस्था असेल किंवा उंडी बाहेर पडण्याची अवस्था असेल त्याच्यामध्ये जर कोरडा ऋतू आला तर उत्पादनामध्ये बरेच अंशी घट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आपल्याला भातामध्ये पाणी पातळी व्यवस्थापित करण्याकरता बाह्य स्त्रोतातून त्यामध्ये नदी असेल नाले असतील ओढा असेल किंवा इतर काही स्त्रोत असतील बाह्य स्त्रोतातून पाणी घेऊन वृक्षासिंचन करून पाणी पातळी मेंटेन

0: करावी. लागवड पुनर्लागवडीनंतर पहिल्या 30 दिवसांमध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर पाणी पातळी ठेवावी. त्यानंतर ज्यावेळेस प्रक्रिया अवस्थेत भात पीक असतं त्यावेळेस 5 सेंटीमीटर पाणी पातळी भाता खचरामध्ये मेंटेन करावी. आणि ज्यावेळेस उंबी बाहेर पडण्याच्या 10 दिवस आधी आणि उंबी बाहेर पडल्यानंतर 10 दिवस भातामध्ये 5 ते 10 सेंटीमीटर पाणी पातळी मेंटेन करावी. आणि दाणे भरते वेळी ती पाणी पातळी 5 सेंटीमीटर असावी. हे सर्व ड्राय स्पेल असताना किंवा कोरडा ऋतू असताना आपण बाह्य स्रोतातून पाणी घेऊन करण्यात यावं, जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये घट होणार.
1: उत्तरार्धामध्ये दुष्काळ आला तर त्या संदर्भात पिकांची वाढ होण्यासाठी किंवा निगा होण्यासाठी निगा राखण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी त्याबद्दल माहिती सांगा.
0: आता हंगामाच्या उत्तरात येलनिनो आपण गहे धरतोय, येणार त्याचा परिणाम आपल्या पावसावरती होणार आणि कालिक वितरणावरती होणार. आणि हंगामाच्या उत्तरार्धात जर दुष्काळ आला त्याचा फारसा परिणाम आपल्या खरीप पिकावरती होतोय, तर त्यावेळेस आपली पिकं जी असतात ते पक्वतेला मार्ग तोडणी करत असतात. पण परंतु जे पिकामधील जे अंगवली आपण रेसिड्युअल मॉइश्चर म्हणतो, ते रेसिड्युअल मॉइश्चर आपल्याला उपयोग करून आपण रब्बी हंगाम आपण यशस्वी करतो. पण आपण जर उशिरानं काढणी केली तर अंगवलीत लवकर पावसाचं निर्गमन झालं, हंगामाच्या उत्तरार्धात दुष्काळाला लवकर पावसाचं निर्गमन झालं, तर ते अंगवळीत आपल्याला रब्बी पिकासाठी मिळू शकत नाही. याकरिता आपण जे भात पिक असतील, वरी असेल, नागली असेल, ते लवकरात लवकर काढणी केली पाहिजे. ते फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणतात, शरीरक्रियात्मक पक्वता म्हणतात. तर हार्वेस्ट मॅच काढणीची पक्वता न घ्या धरता शरीरक्रियात्मक पक्वतेला काढावं, जेणेकरून लवकर काढल्यानंतर जे अंगवळीत आहे रेसिड्युअल मॉइश्चर आहे ते आपण रब्बी पिकासाठी पेरणीकरिता उपयोगात आणू शकतो आणि रब्बी हंगामातला यशस्वी होऊ शकतो.
2: बदलते हवामान आणि पीक पद्धती तसेच अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप या विषयावर आज आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ यांच्याशी संवाद साधला. यंदाच्या पावसाची परिस्थिती, हवामान बदलांचा शेतीवर होणारा परिणाम, पीक नियोजनाचे महत्व, हवामान आधारित शेती व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांनी घ्यायची विविध खबरदारीच्या उपाययोजनांविषयी त्यांनी अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त मार्गदर्शन केले. सर, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी निलेश पवार आपला निरोप घेतो. धन्यवाद.

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेली आहेत.
1: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.
0: श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत ॲडव्हान्स आयुर्वेद शिबिर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
4: नमस्कार.
3: सर, सध्या आपण बघतो की कॅन्सरचं प्रमाण खूप वाढतंय आणि त्यात सुद्धा पोटाचा कॅन्सर होण्यामागे बऱ्यापैकी वाढ झालेली आपल्याला दिसतीये, तर या सगळ्यामागे कारण काय आहेत आणि हे आपण टाळू शकतो का?
4: कसं आहे की कॅन्सर म्हणजे काय, तर शरीर जेव्हा अनैसर्गिकरित्या वागायला लागतं त्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. म्हणजे जर का एखादी गोष्ट तुम्ही नैसर्गिकरित्या वापरली तर काही प्रॉब्लेम येत नाही. जोपर्यंत तुम्ही निसर्गाच्या बरोबर चालता तोपर्यंत काही होत नाही, पण निसर्गाच्या विरोधात तुम्ही जायला लागलात तर मात्र शरीराचं वातावरण बिघडायला लागतं आणि मग शरीर अनैसर्गिकरित्या बिहेव करतं, ज्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. म्हणजे जर का आपण बघितलं याच्यामध्ये नैसर्गिक पॅटर्न मध्ये, तर साधारण रात्री 11 ते 1 वाजेपर्यंत आपलं मेंटल डिटॉक्सिफिकेशन होत असतं. त्यानंतर 1 ते 3 लिव्हरचं डिटॉक्सिफिकेशन होत असतं. आणि आता बरेच जण झोपताना रात्री 1 आणि 2 वाजता झोपतात, मग त्यामुळे तुमचं मेंटल डिटॉक्सिफिकेशन पण होत नाही आणि फिजिकल डिटॉक्सिफिकेशन पण होत नाही. आणि मग त्याच्यामुळे कसं, आता आपण बघतो की फॅटी लिव्हर वगैरे प्रकार वाढत चाललेले आहेत, मग त्यासाठी लिव्हर क्लिन्झिंग करा आणि हे करा ते करत म्हणतात. पण

0: बेसिकली तुम्ही त्याला स्वतःला काम करायला जर का वेळ दिला तर काही इतर गोष्टींची गरजच नाहीये. आणि लिव्हर हा शरीराचं पूर्ण वातावरण काय करत असतो, बॅलन्स करत असतो. आणि त्याला जर का प्रॉपर डिटॉक्सिफिकेशन नाही झालं तर शरीर मात्र काय होतं, अननॅचरल बिहेव्ह करायला सुरुवात करतो.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराड मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूर मध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराड मध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025.
0: कसं होतं की म्हणजे लिव्हर जे आहे ते पचनासाठी काम करत असतं, पित्त सुद्धा पचनासाठी काम करत असतं. म्हणजे पोटामध्ये जे झालेलं ऍसिड आहे त्याला न्यूट्रलाइज करायचं काम पित्त करत असतं. त्याच्यामध्ये दुसरं जर का खाण्यामध्ये बघितलं तर आपण हल्ली प्रचंड केमिकल वापरतो. म्हणजे म्हणतो ना की धान्य वाढवण्यासाठी फर्टिलायझरचा वापर केला जातो, नंतर ते टिकत नाही म्हणून मग त्यासाठी पेस्टिसाइड्सचा वापर केला जातो, जंतुनाशकांचा वापर केला जातो. आपण जे काही पॅक फूड खातो त्याच्यामध्ये म्हणजे म्हणतो ना प्रिझर्वेटिव्ह करण्यासाठी अनेक विषारी केमिकल आहेत, पण मग त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग त्याचं प्रमाण बाबा लिमिटमध्ये ठेवा असं सांगितलं जातं, परंतु नंतर कोण टेस्टिंग करतं, त्याचं प्रमाण पण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसतं. आणि तुम्ही जरी या सगळ्या गोष्टी खाल्ल्या तरी सुद्धा शरीर मात्र ते काही ऍक्सेप्ट करत नाही. आणि मग त्यामुळे शरीर काय करतं, या सगळ्या गोष्टीला जाळून टाकायचा प्रयत्न करतं आणि एक्सेस ऍसिड तयार व्हायला सुरुवात होते. आणि मग हे एक्सेस ऍसिड काय करणार आहे, पोटाला जाळून टाकणार आहे. आणि मग त्यांनी एक्सेस ऍसिडमुळे मग पोट काय होणार, इरिटेट होणार आहे. आणि मग त्याच्यातून अनवॉन्टेड ग्रोथ होणार, ज्याला आपण कॅन्सर म्हणतो. त्याचप्रमाणे जेव्हा ही एक्स्ट्रा ऍसिडिटी जेव्हा वाढायला लागते, बरोबर ना, त्यावेळेला शरीर त्याला पुढे जाऊ देत नाही, म्हणजे पोटाच्या पुढे लहान आतड्यात त्याला एंट्रीज करू देत नाही. आणि मग अशा वेळेला आपण ऍसिडिटी कमी नाही करत, आपण काय करतो, तो गार्ड तिथे अडवतोय म्हणून मग इथे ऍसिडिटी वाढते ना, तर त्या गार्डलाच मारून टाका. मग एच पायलोरी प्रॉब्लेमॅटिक आहे बाबा, मग एच पायलोरीला मारून टाका. आणि मग तो एच पायलोरी तुम्ही म्हणजे इनहिबिट करून टाकला की मग ते सगळं ऍसिड जातं पुढे लहान आतड्यांमध्ये आणि ओव्हरऑल सगळ्याच आतड्याची वाढ लागते. आणि त्याच्यातून काय होतं, आतड्याचा कॅन्सर वाढत चाललेलं आहे. खरं वास्तविक प्रायमरी लेवललाच ऍसिडिटी वाढायला लागली किंवा पोटाचे काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही जर का प्रॉपर आयुर्वेद तज्ञाचा जर का सल्ला घेतला तर मग तो सर्वांगीण विचार करेल याचा की बाबा मानसिक पातळीवर कुठे प्रॉब्लेम होतोय, शारीरिक पातळीवर कुठे प्रॉब्लेम होतोय. आणि त्याप्रमाणे जर का योग्य वातावरण शरीराचं बॅलन्स केलं तर आपल्याला कॅन्सर सारखा आजार सुद्धा टाळता येईल. इव्हन कॅन्सर झाल्यानंतर सुद्धा प्रॉब्लेमॅटिक पार्ट काय होतं की नुसतं ती गाठ कापून टाकणं, जाळून टाकणं, किमो देऊन किंवा रेडिएशन देऊन हे करत राहण्यापेक्षा शेवटी नवीन गाठी येत राहतात. म्हणजे जोपर्यंत तुम्ही कॅन्सर होण्यासाठी शरीरातलं जे बिघडलेलं वातावरण आहे ते रिपेअर करत नाही तोपर्यंत काही तुम्हाला कॅन्सरवर विजय मिळवता येणार नाही. त्यामुळे हे तुम्हाला जर का टाळायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराड मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराड मध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूया ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोते हो, आता ऐकूया गाणी मनातली.

0: अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलत. संगीत होतं यशवंत देव यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी

0: श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर, 100.6 MHz FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर. श्रोतेहो गाणी मनातली या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत, संगीत श्रीधर फडके यांचं.

सकाळचे 8 वाजत आहेत. आता ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8 वाजता मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी. आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. ओडिशामध्ये राष्ट्रपतींच्या 68व्या वाढदिवसानिमित्त मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या उपवनांमध्ये आयोजित प्रार्थना कार्यक्रमातही ते सहभागी होतील. तसंच 47,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात लखनपूर इथं 25,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या कोळशापासून वायुनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची पायाभरणी करतील. कोळसा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प देशातील व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा पहिलाच प्रकल्प आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पात दररोज 2,000 टन अमोनियम नायट्रेटचं उत्पादन केलं जाणार आहे. पश्चिम बंगालच्या 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान आज हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होतील. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या आयुध निर्माणातील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक एल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंग याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूंची निर्मिती करेल असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. भारतीय नौदलासाठी 1.25 मेगावॅट क्षमतेचे मरीन गॅस टर्बाईन जनरेटरचे 12 संच खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीसोबत 425 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली इथं काल संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत बाय इंडियन या श्रेणीअंतर्गत हा करार करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रातील कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याचा नामांतर सोहळ्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्रालय देशभरातील 100 ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि परदेशातील भारतीय दूतावास यांच्या समन्वयाने यावर्षी जगभरातील 2,500 ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये 210 हून अधिक भारतीय दूतावास सहभागी होत आहेत अशी माहिती आयुष मंत्रालयाने दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारताचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विवेक अग्रवाल यांची 2026-27 या कालावधीसाठी आर्थिक विषयातील कृती दल अर्थात TATF चे पुढील उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते युनायटेड किंगडमच्या गाईल्स थॉम्सन यांची जागा घेतील. सध्या सांस्कृतिक मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले अग्रवाल यांनी यापूर्वी TATF मधील भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं आहे. तसंच पैशांचा गैरव्यवहार आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखणाऱ्या जागतिक संस्थेसोबत भारताच्या सहभागात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 17 ते 19 जून दरम्यान झालेल्या TATF च्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने अग्रवाल यांची ही निवड भारतासाठी एक मोठं यश असल्याचं समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडक टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तान आणि इस्लामिक सहकार्य संघटन यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंग यांनी प्रत्युत्तर दिलं. राजनैतिक चर्चा पुन्हा सुरू होण्यापूर्वी लेबनॉनमधील संघर्ष थांबला पाहिजे असा आग्रह इराणनं धरल्यानं अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स आणि इराणचे वरिष्ठ वार्ताकार यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये नियोजित असलेली चर्चा पुढे ढकलावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका कतार आणि इराण यांच्या दरम्यान काल संध्याकाळी झालेल्या राजनैतिक प्रयत्नांनंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात काही प्रमाणात युद्धविराम लागू झाला आहा.

0: बँका, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या आणि कर्जदार यांच्यातील संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली असून मोठ्या प्रमाणावरील कर्ज थकबाकीची प्रकरणं ज्या पद्धतीने निकाली काढली जातात त्या पद्धतींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची एकंदर 1,500 कोटी रुपयांची कर्ज 2 एसेट रिकग्निशन कंपन्यांमार्फत केवळ 73,50,00,000 रुपयात निकाली काढण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि इतर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने काल दिला. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती ए एस चंदूरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की चालण्याचा अधिकार हा प्राथमिक स्वरूपाचा असून मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा त्याला प्राधान्य दिलं जावं. शाळेत जाताना 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या वाहन अपघातातील नुकसान भरपाईच्या खटल्याच्या संदर्भातील प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं काल हे स्पष्ट केलं. राष्ट्रीय परीक्षा परिषदेच्या वतीने उद्या होणारी पदवीपूर्व नीट यूजी पुनर्परीक्षा सुरळीत, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. ही परीक्षा भारतातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 22,00,000 अधिक उमेदवारांसाठी घेतली जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना आज चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यजमान संघाने 2-0 अशी आघाडी घेत मालिका आधीच खिशात घातली असून आता या 3 सामन्यांच्या मालिकेत संपूर्ण यश मिळवण्याचं उद्दिष्ट असेल. पश्चिम बंगालमध्ये मान्सून सक्रिय होत आहे. या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आजपासून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि उत्तर कर्नाटक या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्यामध्ये आज उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: सखरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंता।

0: सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
1: माणसाला पोट असणं ही निसर्गानं केलेली व्यवस्था आहे। प्रश्न असा आहे की आपण जे काम करतो त्या कामासाठी पोट आहे की पोटासाठी काम आहे, यावर पोटासाठी आम्ही काम करतो असं आपण म्हणाल, पण हे खरं नाही। खरं काय पहा, जीवनविद्या सांगते की माणसानं काम हे केलंच पाहिजे, म्हणून देवानं माणसाला पोट दिलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसानं समाजविधायक काम केलं पाहिजे, आणि ते करताना प्रामाणिकपणे, कौशल्यानं आणि आवडीनं केलं पाहिजे। सांगायचा मुद्दा, देवानं पोट दिलेलं आहे ते तुम्ही काम करावं म्हणून हे तुम्ही ध्यानात घ्या। देवानं पोट दिलं नसतं तर तुम्ही दोन गोष्टी केल्या असत्या। एक म्हणजे बिछाण्यावर लोळत पडला असतात, किंवा दुसरं म्हणजे एकमेकांशी भांडत बसला असतात। म्हणजे आतासुद्धा बहुधा भांडतातच आहात, पण तेव्हा तर लायसन्स मिळालं असतं भांडायचं। तेव्हा सांगायचा मुद्दा काय की देवानं आपल्याला जे पोट दिलेलं आहे ते का दिलेलं आहे हे लक्षात घ्या। तुम्ही काम करण्यासाठी पोट आहे हे तुम्ही पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे। मी हे का सांगतो आहे की आपल्या या देशातील प्रत्येकानं आपलं काम प्रामाणिकपणे, कौशल्यानं आणि आवडीनं केलं पाहिजे। अशा तऱ्हेनं जर प्रत्येकानं काम केलं तर आपलं राष्ट्र प्रगतीपथावर जाईल। तुम्ही जे काही काम करता, मग ते कुठलंही असो, स्वयंपाकाचं असो, फॅक्टरीतलं असो, ऑफिसमधील असो किंवा शेतामधलं असो, तुम्ही कुठेही काम करीत असा, तुम्ही ते काम प्रामाणिकपणे, अत्यंत आवडीनं आणि अत्यंत गोडीनं केलं पाहिजे। काम करताना ते किती गोडीनं केलं पाहिजे तुम्हाला सांगू का? गुरुचरित्रामध्ये एक कथा सांगितलेली आहे। दत्तात्रयानं 24 गुरु केले, त्यातल्या एका गुरुचं मी वर्णन करतो। एकदा एक मोठी मिरवणूक चाललेली होती, त्या ठिकाणी एक लोहार आपलं काम करत होता। तो लोहार इतका तल्लीन होऊन काम करत होता, इतका तो आवडीनं, गोडीनं, तन्मयतेनं आणि तद्रूप होऊन काम करत होता की त्याच्या शेजारहून मिरवणूक गेली तरी त्याला पत्ता नाही। हे दत्तगुरूंनी पाहिलं आणि म्हणाले, हा माझा गुरु, हा माझा गुरु म्हणाले। सांगायचा मुद्दा, काम करताना आपण ते तल्लीन होऊन केलं पाहिजे। हे कधी होईल? तर आवडीनं आणि गोडीनं जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा तुम्ही तल्लीन व्हाल। महत्त्वाची गोष्ट म्हणजे काम करताना ते कौशल्यानं केलं पाहिजे। कामात कौशल्य पाहिजे। कौशल्य नाही तर काय होईल? कौशल्य नसेल तर काय होईल सांगतो। एखाद्यानं गणपतीचं शिल्प करायला घेतलं, तो शिल्प करायला घेतो गणपतीचं आणि करतो काय? तर वानर। कारण का? कारण तो खरा शिल्पकार नव्हता, त्याच्याकडे शिल्पकलेचं ज्ञान नव्हतं आणि म्हणून त्यानं ते ओबडधोबड शिल्प तयार केलं। पण खरा शिल्पकार जो असतो तो मात्र सुंदर शिल्प तयार करतो। हे मी का सांगतो आहे की काम करताना तुमच्याजवळ कौशल्य हवं। काम करताना तुम्ही ते कौशल्यानं केलं पाहिजे, त्यासाठी ते कुणाकडून तरी शिकलं पाहिजे। कौशल्याच्या पोटी राम जन्माला आला तसं कौशल्यानं जो काम करतो तेव्हा सर्व सुखाचा आराम असा राम त्याच्या जीवनामध्ये प्रकट होतो। म्हणून कौशल्य हवं, आणि कौशल्य हवं तर त्याकरता आपण ज्ञान मिळवलं पाहिजे। ज्ञान नसेल तर कौशल्य येणार कुठून? कौशल्य हवंच, पण त्याचबरोबर प्रामाणिकपणाही हवा। काम सगळेच करतात, पण प्रामाणिकपणा किती जणांकडे असतो? जीवनविद्या सांगते की प्रत्येकानं जर प्रामाणिकपणे, आवडीनं, गोडीनं, कौशल्यानं काम केलं तर आपलं हे राष्ट्र

सर्वार्थानं सर्व राष्ट्रांच्याही पुढे जाईल. नाहीतर आपला उद्योगधंदा सोडायचा आणि काहीतरी करायचं याला काहीही अर्थ नाही. जीवनविद्या सांगते की प्रत्येकानं आपला उद्योगधंदा आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. तुम्ही कुणीही असाल, डॉक्टर असाल, प्राध्यापक असाल, वकील असाल, कुणीही असाल, तुम्ही प्रत्येकानं आपलं काम प्रामाणिकपणे केलं तर आपलं हे राष्ट्र सर्वार्थानं सर्व राष्ट्रांच्या पुढे जाईल. आता आपण हे असं करतो का? आता आपण असं बहुधा करत नाही. कारण का? कारण याला एकच आहे, ते कारण म्हणजे आपल्याकडे असणारा राष्ट्रप्रेमाचा अभाव, आपल्याकडे असणारा राष्ट्रभक्तीचा अभाव. आपल्याला राष्ट्राबद्दल प्रेम नाही, राष्ट्राबद्दल आपल्याला भक्ती नाही. आज कोणीही राष्ट्रप्रेमाबद्दल बोलत नाही की राष्ट्रभक्तीबद्दल बोलत नाही. मग बोलतात काय? जो तो हा माझा पक्ष, हा माझा कुटुंब, हा माझा धर्म, माझी जात, इतका संकुचित विचार करतात. पण हे माझं राष्ट्र आहे, या राष्ट्रासाठी मी काहीतरी करीन, ही भावना नाही. याचं कारण का? याचं कारण असं की त्या प्रकारचं शिक्षण दिलं जात नाही, त्या प्रकारचे संस्कार दिले जात नाहीत. हे शिक्षण, हे संस्कार जर लहानपणापासून दिले नाहीत तर मोठेपणी त्याचा त्रास होतो. मुलांवर लहानपणापासून जे संस्कार केले जातात ते फार महत्वाचे असतात. वयाच्या 8-9 वर्षापर्यंत जे संस्कार केले जातात ते त्यांना पुढे उपयोगी पडतात. कारण 8-9 वर्षापर्यंतच्या वयापर्यंत मुलांचं सबकॉन्शियस माइंड कार्यरत असतं आणि कॉन्शियस माइंड हे पॅसिव असतं. सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव असतं. अशा वेळी तुम्ही मुलांवर जे संस्कार करता ते संस्कार पुढे त्यांना फार उपयोगी पडतात. पण होतं काय की मुलं लहान असताना आपण त्यांचे लाड करतो आणि मोठेपणी आपण त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. मग होतं काय की ती मोठी झाली की आमचं मुलं ऐकत नाहीत अशी आपण तक्रार करतो. इंग्रजी माध्यमातील किंवा कॉन्व्हेंटमधील मुलं असतील तर काय विचारूच नका. त्या मुलांना इंग्लिश येतं आणि त्यांच्या आईवडिलांना बहुधा येत नाही. मग त्या मुलांना काय वाटतं की आपण आपल्या आईवडिलांपेक्षा शहाणे झालो. परिणाम असा होतो की मुलं ऐकत नाहीत. आपली मुलं जर आपल्याला चांगली निपजायला हवी असतील तर आपण त्यांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजेत. संस्कार जर चांगले केले नाहीत तर देवाच्या दरबारात आपण गुन्हेगार ठरतो हे आपण ध्यानात घ्यायला हवं. आपण आपल्या मुलांवर काय संस्कार करतो की मी मुसलमान, मी हिंदू, मी ज्यू, मी पारशी, माझा धर्म मोठा, बाकीचे धर्म छोटे, माझी जात श्रेष्ठ, बाकीच्यांची कनिष्ठ, माझं घराणं श्रेष्ठ, बाकीच्यांचं घराणं कनिष्ठ, अशा तऱ्हेचे संस्कार आपण आपल्या मुलांवर करतो. आपल्याला असं दिसून येईल की माणसावर लहानपणापासून जे संस्कार होतात ते संस्कार अनिष्ट स्वरूपाचे असतात. जीवनविद्या सांगते की तुम्ही पक्ष, जात, धर्म, संप्रदाय यांचा विचार करण्याऐवजी आपल्या या राष्ट्राचा विचार कराल तर आपलं हे राष्ट्र सर्वार्थानं प्रगतीपथावर जाईल. आपल्याला जर आपल्या राष्ट्राची प्रगती करायची असेल तर त्यासाठी वेगळं असं काही करायला नको. जीवनविद्या सांगते प्रत्येकानं आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. प्रामाणिकपणे म्हणजे पैसे न खाता काम केलं पाहिजे. काम करताना प्रत्येकानं ते आवडीनं, गोडीनं आणि कौशल्यानं केलं पाहिजे. आनंद वाटता वाटता आनंद लुटण्याचा हा मार्ग आहे. तुम्ही जे काम करता ते काम प्रामाणिकपणे, आवडीनं, गोडीनं केलं तर त्या कामातून आनंद निर्माण होतो आणि ज्यांच्यासाठी तुम्ही काम करता तेही आनंदित होतात. ओम शांती शांती शांती.

आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8:55 होत आहेत. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: ताई, नोकरी मिळाली.
3: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
2: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
3: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
2: इंस्टंट कर्ज हे मिळतं ना.
3: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
2: पण ताई,
3: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
2: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
4: आरबीआय म्हणते, आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: तिन्ही कॉलेजला
1: काळजी करू नकोस.
0: फीस पाहिलीस का?
2: काय कसे आहात? काय झालं?
1: फीस अटेन्शन.
2: राहुलचा बँक अकाउंट आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
3: आरबीआय सांगते
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट. कार्यक्रमात ऐकूया क्षितिश पटवर्धन यांचं गीत, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, अमित राज यांच्या स्वरात. झिम्मा 2 या चित्रपटातल्या गीताला संगीत आहे अमित राज यांचं.

0: Russia.
1: आपण ऐकताय कार्यक्रम लख लख चंदेरी. कार्यक्रमात आता ऐकूया अवधूत गुप्ते आणि जुईली जोगळेकर यांच्या स्वरात लग्न कल्लोळ या चित्रपटातलं गीत. गीत आहे मंदार चोळकर यांचं.

0: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 kHz वर, 100.6 MHz FM वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपल्या सांगली केंद्रावर।

0: नाच ग घुमा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या स्वरात. परेश मोकाशी यांच्या गीताला संगीत होतं तन्मय भिडे यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 9:10 झालेली आहेत. ऐकूया सांगली विशेष.
1: श्रोतेहो नमस्कार. सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. रसिक हो, 21 जून जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरात योगविषयक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. मिरजेतील मुक्तांगण खरे मंदिर इथं 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विश्व योग दर्शन केंद्र मिरज सांगली यांच्या वतीनं विशेष योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराविषयी अधिक माहिती सांगताहेत विश्व योग दर्शन केंद्र मिरज सांगलीचे योग विशारद डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस.
2: 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2026 या दिनानिमित्त विश्व योग दर्शन केंद्र मिरज सांगली आयोजित विशेष योग शिबिर. यावर्षीची जी थीम आहे स्वस्थ शरीर शांत मन आणि सक्रिय जीवन. 5 जून ते 10 जून या दरम्यान सकाळी 6:30 ते 8:00 विशेष योग शिबिर आयोजन मुक्तांगण खरे मंदिर ब्राह्मणपुरी मिरज येथे आयोजित केलं होतं. या शिबिरामध्ये उच्च रक्तदाब मधुमेह पाठदुखी कंबरदुखी व्हेरिकोज व्हेन्स या व्याधीसाठी काही आसने काही प्राणायाम योगनिद्रा ध्यान अशा प्रकारे काही क्रिया योगोपचारामधल्या शिकवण्यात आल्या. उच्च रक्तदाब याच्यासाठी काही

सोपे प्राणायाम आणि योग निद्रा ध्यानातले प्रकार, पाठदुखीसाठी भुजंगासन मधले वेगवेगळे प्रकार करून पाठदुखी कमी कशी होईल याच्यासाठी वेगवेगळे प्रकार आपण भुजंगासन मधले करून घेण्यात आले. त्याचप्रमाणे मार्जारासन, अर्धचक्रासन अशा प्रकारे पाठदुखीसाठी सगळ्यांना आपण आसनाचा अभ्यास दिला, काही शरीर शिथिल व्यायाम दिला. व्हेरिकोज व्हेनसाठी द्विपाद उत्तान पादासन, अर्ध हलासन, जेणेकरून डोके खाली पाय वर अशा प्रकारे काही आसनाचा अभ्यास दिला. मधुमेहासाठी सुद्धा काही प्राणायाम, त्यामध्ये उडियान बंद, अग्निसार क्रिया, कपालभाती आणि सोपे सोपे प्राणायाम आणि स्वादुपिंडावर दाब देणारी काही आसनं सिलेक्टेड शिकवण्यात आली. त्याचप्रमाणे कंबरदुखीसाठी पण काही आसनं आणि शरीर शिथिल व्यायाम शिकवण्यात आला. सूर्यनमस्काराचा अभ्यास हाही मंत्रासह शिकवण्यात आला. एकंदर या शिबिरामध्ये 50 लोकांनी भाग घेतला आणि या भाग घेऊन याचा उपयोग करण्यासाठी

0: स्वादुपिंडावर दाब देणारी काही आसनं सिलेक्टेड शिकवण्यात आली. त्याचप्रमाणे कंबरदुखीसाठी पण काही आसनं आणि शरीर शिथिल व्यायाम शिकवण्यात आला. सूर्यनमस्काराचा अभ्यास हाही मंत्रासह शिकवण्यात आला. एकंदर या शिबिरामध्ये 50 लोकांनी भाग घेतला आणि या भाग घेऊन याचा उपयोग करण्यासाठी आणि साधक आपल्या व्याधीवर उपचार करण्यासाठी लोकांनी भाग घेऊन विशेष योग शिबिर जे आहे हे यशस्वी केलं. याच्यामध्ये मार्गदर्शक म्हणून डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस, डॉक्टर आनंद लेबे आणि श्रीकांत बापट यांनी मार्गदर्शन केलं.
1: श्रोत्यो, मिरजेतील पटवर्धन हॉल इथं तेजोपासना परिवाराच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग साधना वर्गाचं आयोजन करण्यात आलं असून आज आणि उद्या होत असलेल्या योग साधनेविषयी अधिक माहिती सांगतायत संयोजक मकरंद खाडीलकर.
2: 12 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं तेजोपासना परिवार आंतरराष्ट्रीय योग साधना वर्गाच्या 2 दिवसाच्या निःशुल्कपणे चालणाऱ्या योग आरोग्य शिबिराचा आज समारंभ झालाय. मिरज शहर केमिस्ट अँड डेंटिस्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं आपण आज आणि उद्या असं 2 दिवस योग शिबिर घेत आहोत. सदर शिबिराचा विषय हा आधुनिक जीवनशैली व अष्टांग योग असून आज यामध्ये आधुनिक जीवनशैलीमध्ये निर्माण होणाऱ्या व्याधी जसं काही मधुमेह, रक्तदाब इत्यादी विषयांवर आपण चर्चा केली, मार्गदर्शन केलं. योग साधनेमध्ये त्याच्यावर उपाय म्हणून काय गोष्टी केल्या जातात तर ते सांगून इतर लोकांकडून करून घेतलंय. आजच्या वर्गामध्ये साधारण 100 ते 125 लोक आज आपल्या या शिबिरामध्ये सहभागी झाले. पटवर्धन हॉल आंबेडकर पुतळ्याजवळ मिरजेमध्ये हा शिबिराचा घाट आम्ही घातलाय. गेली 11 वर्ष योग साधनेमध्ये काम केल्यानंतर अष्टांग योगामधलं आसन, प्राणायाम, ध्यान इत्यादी विषयाचा आपल्या आधुनिक जीवनशैलीवर कसा मात मिळवता येतो किंवा आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या व्याधी जसं की मधुमेह, रक्तदाब, थायरॉइड, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, वातविकार, सांधेदुखी, गुडघेदुखी इत्यादी विषयांवर या अष्टांग योग आणखीन आमची जी स्पेशालिटी आहे त्याच्यामध्ये मुद्रा विज्ञान चिकित्सा असेल, काउन्सिलिंगचा पार्ट असेल, ध्यानात्मक काही गोष्टी असतील आणि आहार याच्या संदर्भात सखोल माहिती देऊन हे आजार का होत आहेत, ह्या व्याधी आपल्याला का जडत आहेत, आहारामध्ये काय बदल केला पाहिजे या सगळ्या गोष्टी आजपासून चालू झालेल्या 2 दिवसाच्या योग शिबिरामध्ये जे मिरजेतील सर्व सन्माननीय लोक जॉईन झालेत 100 ते 125 लोकांनी आज याचा फायदा घेतला आहे. उद्या आम्ही स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, वातविकार, सांधेदुखी इत्यादी गोष्टींवर भर देणार आहोत. उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातोय आणि त्यानिमित्तानं गेल्या 11 वर्षापासून परंपरा चालू ठेवत तेजोपासना परिवार आंतरराष्ट्रीय योग साधना वर्गातर्फे मी स्वतः मकरंद खाडीलकर, योग शिक्षक, मुद्रा विज्ञान चिकित्सक आणि समुपदेशक, ध्यान विज्ञान चिकित्सक, माझी पत्नी ही सुद्धा योग शिक्षिका आहे ती आणि मुलगा तो फिजिकल ट्रेनर आहे तो, असे सगळेच आम्ही योग साधनेला वाहून घेतलेलं कुटुंब योग साधनेच्या माध्यमातून सर्व लोकांना चांगलं आरोग्य लाभावं यासाठी प्रयत्न करत आहोत. आधुनिक जीवनशैली व अष्टांग योग यावर चालू असलेलं आमचं हे शिबिर उद्याही असणार आहे. आज थोडा भाग त्याच्यातला झाला असला तरी उद्याच्या वर्गात देखील लोकांनी सहभागी व्हावं. आज आणि उद्या अशा 2 दिवशी आम्ही हे सगळं आयोजित करत असताना मिरज शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची आम्हाला मोलाची साथ लाभलेली आहे. मिरज शहर केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे जे जे उपक्रम लाभवले जातात त्याच्यामधलाच हा एक उपक्रम ते दरवर्षी घेत असतात. आमच्या संयुक्त विद्यमानं हे आरोग्य शिबिर यंदाही संपन्न होत आहे. उद्याचा 21 जून जो आहे तो 12वा आंतरराष्ट्रीय योग साधना दिन साजरा केला जातोय. सगळ्या जगभर याची जी काही पताका पडती आहे आपलं भारतीय संस्कृती त्याच्यामधली योग साधना ही एक महत्वाचा विषय जो आपल्याकडे मांडला गेलाय त्या योग साधनेचा सध्याच्या 21व्या शतकात देखील अतिशय महत्वाचा असा वाटा आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आज सगळीकडे काही ठिकाणी शिबिर असतील. उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले गेलेले आहेत. आम्हीही या योग साधनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या आरोग्य शिबिरामार्फत आत्ताच्या आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या व्याधींवर उपाय म्हणून हे काही सांगत आहोत, करवून घेत आहोत. त्याचा सहभागी

0: सदस्यांना नक्की फायदा होईल असं वाटतंय. गेली 11 वर्ष आम्ही ज्यावेळेला या क्षेत्रात काम करत आहोत त्यावेळेला ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून ऑफलाईन वर्गाच्या माध्यमातून भारतातील अमेरिका, दुबई, कॅनडा, रशिया, त्याच्यानंतर इंग्लंड, आणखीन नायजेरिया इथून सुद्धा आपले लोक रोज दैनंदिन ऑनलाईन योग वर्ग आमच्याकडे करत असतात. त्या पद्धतीनं ऑफलाईन वर्गात देखील मिरजेतील, सांगलीतील काही योग साधक आपल्याकडे दैनंदिन योग साधना करत आहेत, त्यांना याचा नक्की फायदा झालेला आहे. असाच फायदा सर्व घटकातील लोकांना मिळावा यासाठी हे संपूर्णपणे निःशुल्क असं शिबिर आज आणि उद्या एमएस असोसिएशन मिरज, आणखीन तेजोपासना परिवार आंतरराष्ट्रीय योग साधना वर्गातर्फे मिरज येथील पटवर्धन हॉलमध्ये संपन्न होत आहे. आजचा पहिला दिवस अतिशय उत्साहानं पार पडलाय. सकाळी 6 ते 8:30 या वेळेमध्ये हे शिबिर चालू आहे. आणखीन लोकांनीही चांगला प्रतिसाद त्याला दिलाय. उद्या रविवार याच्यापेक्षाही जास्त गर्दी असेल. आणखीन सगळ्यांना ह्या योग साधनेचा फायदा हळूहळू कळू लागलाय, त्यामुळं अनेक लोकांनी याच्यामध्ये अजूनही सहभागी व्हावं अशी सर्वांना नम्र विनंती. सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देतो. सर्वांना निरोगी आयुष्य लाभावं यासाठी दैनंदिन योग साधना सर्वांनी अंगीकारावी.
1: रसिको, इनर व्हील क्लब ऑफ सांगली आणि रोटरी क्लब ऑफ सांगली यांच्या संयुक्त विद्यमानं मेडिकल योग शिबिराचं रोटरी हॉल इथं आयोजन करण्यात आलं होतं. या मेडिकल योग शिबिराविषयी अधिक माहिती सांगताहेत संयोजक पल्लवी मराठे.
2: इनर व्हील ही आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था आहे. ही संस्था पूर्णपणे महिलांची सामाजिक संस्था आहे. डिस्ट्रिक्ट 317 अंतर्गत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा मिळून सध्या 80 क्लब कार्यरत आहेत. ही संस्था मुख्यत्वे करून महिला व मुलांसाठी मदत करण्याचे काम करते. हा क्लब गेली 58 वर्षे सामाजिक काम करत आहे. या क्लब अंतर्गत आम्ही या वर्षी 75 हून अधिक उपक्रम राबवले आहेत. आमच्या क्लब अंतर्गत आम्ही केपीटी या कंपनीच्या सीएसआर फंडच्या माध्यमातून 60 कर्णबधीर मुलांना 1 ते 1.5 लाख किमतीची मोफत श्रवण यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. तसेच अपंग लोकांना जयपूर फूट प्रदान, गरजू महिलेला आटा चक्की, विविध शाळांमध्ये मेडिकल चेकअप कॅम्प, गरजू विद्यार्थ्यांना शालेय मदत, तसेच सामाजिक संस्था जसे की अन्नपूर्णा मोफत टिफिन सेवा केंद्र, स्नेहबंध केअर सेंटर, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, चैतन्याश्रम वृद्धाश्रम, भिलवडीतील मुलींच्या शाळेत आम्ही सॅनिटरी पॅडचे वेंडिंग मशीन बसवले आहे. अशा अनेक संस्थांना आम्ही जवळपास 3 लाखांपर्यंत वस्तुरूपी मदत केली आहे. ही मदत आम्ही आमच्या क्लब मेंबर्सच्या योगदानातून केली आहे. तसेच या क्लब अंतर्गत आम्ही महिला सबलीकरणासाठी विविध प्रशिक्षणे यावर्षी घेतली आहेत. प्रीमिक्स म्हणजेच तयार संमिश्र पावडर बनवण्याचे प्रशिक्षण आणि मसाला प्रशिक्षण अशी आम्ही प्रशिक्षणे घेतली. या प्रशिक्षणातून प्रेरणा घेऊन अनेक महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. तसेच 21 जून रोजी योग दिनाचे औचित्य साधून आम्ही इनर व्हील क्लब ऑफ सांगली आणि रोटरी क्लब ऑफ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी हॉल गणेश नगर येथे दिनांक 15 जून ते 19 जून रोजी महिलांसाठी मेडिकल योग शिबिर आयोजित केले आहे. स्वाती हेबळीकर मॅडम मेडिकल योग थेरपिस्ट आहेत. तसेच त्यांच्या सहकारी भोसले मॅडम या दोघीही महिलांना विशिष्ट योग पद्धतीबद्दल मार्गदर्शन करत आहेत. यामध्ये पारंपरिक योगासारखेच शरीराला फायदे होतात, पण अतिशय सोप्या पद्धतीने मेडिकल योग करता येतो की जेणेकरून शरीरावर जास्त ताण न घेता सहज पण नेमकी आसन पद्धती शिकविली जाते. आजकाल अनेक महिलांना डायबिटीस, बीपी, मासिक पाळी विकार, पीसीओडी, ऍसिडिटी, कंबर पाठ मान दुखी हे त्रास होतात. यावर मेडिकल योग करून निवारण केले जाते. कसे निवारण केले जाते याचे मार्गदर्शन महिलांना मिळाले. या शिबिरामध्ये 25 ते 30 जणींनी सहभाग घेतला. महिलांसाठी मेडिकल योग अत्यंत उपयोगी आहे. शारीरिक व्याधीतून मुक्त होण्यासाठी तसेच मानसिक ताणतणावाचे निवारण होण्यासाठी योग अत्यंत उपयोगी आहे. सर्व महिलांनी दिवसातून कमीत कमी 40 मिनिटे स्वतःसाठी वेळ काढून योग करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण एक स्त्री निरोगी तर एक कुटुंब नक्कीच निरोगी राहण्यास मदत होईल. या योग दिनापासून आपण सर्वजणी मिळून एक आरोग्यपूर्ण वाटचालीस सुरुवात करूया.
1: श्रोत्यो, सांगलीतील रोटरी हॉल इथं

0: सकाळ माध्यम समूह आणि रोटरी क्लब ऑफ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त 2 दिवसीय योग शिबिर आजपासून सुरू झालं आहे. या शिबिराविषयी अधिक माहिती सांगताहेत योग शिक्षक ग्रुपचे योगोपचार तज्ञ डॉक्टर आनंद लिमिये.
1: सर्वप्रथम 12व्या जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळ ग्रुप आणि विश्व दर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी क्लब सांगली येथे योग शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आज यामध्ये जवळजवळ 100 योग साधकांनी भाग घेतला. या वर्षीचं ब्रीद वाक्य आहे की योगा फॉर एजिंग, म्हणजे योगामुळे आपलं कसं वृद्धत्व टाळता येईल यासाठी योगाचं महत्व सर्व साधकांना समजावून देणं हे या शिबिराचं मुख्य हेतू आहे. वृद्धापकाळात आपल्याला माहित आहे की जसं वय वाढत जातं तसं शरीराची कार्यक्षमता कमी होत जाते, पण योग म्हणजे केवळ काही शारीरिक व्यायाम नाही, तो शरीर मन आणि आत्मा याचा समतोल साधण्याची जीवन पद्धती आहे. वृद्धापकाळात शरीराची ताकद कमी होते, आपल्याला माहित आहे की सांधे दुखतात, स्मरणशक्ती कमी होते, तणाव वाढतात आणि विविध आजार उद्भवतात. तर योगामुळे या परिस्थितीत आपण निरोगी आनंदी किंवा स्वावलंबी जीवन अत्यंत प्रभावी जगू शकतो. वृद्धापकाळात मुख्य काय होतं म्हणजे फायदा कसा होतो योगाचा, तर शारीरिक आरोग्य सुधारतं. वय वाढल्याने स्नायू कमजोर झालेले असतात, शरीराची लवचिकता कमी होते, परंतु या नियमित योग अभ्यासामुळे शरीरातील स्नायू आणि सांधे सक्रिय होतात आणि शरीराचा कडकपणा कमी होतो आणि शरीराची आपण सुलभपणे हालचाल सहजरित्या करू शकतो, दैनंदिन काम पण आपण सहजरित्या करू शकतो. दुसरं म्हणजे संतुलन आणि स्थिरता पण वाढते की या योगाभ्यासामुळे शरीरात एक प्रकारचं संतुलन येतं, म्हणजे वृद्धापकाळ जो पडण्याचा धोका असतो तो कमी होतो आणि शरीराचा आणि मज्जासंस्थेचा समन्वय साधला जातो. त्यामुळे त्या व्यक्तीमध्ये वृद्ध व्यक्तीमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो. तिसरी गोष्ट म्हणजे मानसिक शांतता पण लाभते. निवृत्तीनंतर एकटेपणा, चिंता किंवा तणाव याचा सामना ज्येष्ठ नागरिक करत असतात. योगातील ध्यान किंवा प्राणायाम याच्यामुळे मन शांत ठेवण्यास मदत होते, मनातले तणाव कमी होतात, सकारात्मक

0: विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
2: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग,
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाची कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

0: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा
1: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा
0: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
1: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या
0: सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही.
2: ताई नोकरी मिळाली.
3: अरे वा अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
2: हो ताई नवीन मोबाईल जीन्स जॅकेट.
3: थांबा राजपुत्र पगारा आधीच खर्च.
2: इंस्टंट कर्ज हे मिळतं ना.
3: आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर.
2: पण ताई
3: हे बघ कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
2: हो ताई पार्टी माझी बजेट तुझं.
3: अच्छा
4: आर्थिक म्हणते
5: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: तिन्ही कॉलेजला।
1: काळजी करू नकोस,
0: फीस पाहिलीस का? काय कसे आहात,
2: काय झालं?
1: फीस अटेन्शन,
2: राहुलचा बँक अकाउंट आहेच तर रस्ता क्लिअर। बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्या 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल। ती कुठे मिठाई?
3: आरबीआय सांगते
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।
5: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र। श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली।
6: सादर करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली। आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉ प्रतिमा जगताप यांचं गीत। संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी। या गीताचे संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार। गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉ प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया।

तिच्या काहिलीचा कळस होतो. तापलेल्या धरणी मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्त स्वर आभाळाला भिडतो. उन्हातान्हात घामाच्या धारात काळ्या आईच्या उदरात बी पेरण्याची एकच धांद लोडते. नांगरणे, कोळपणे आणि पेरणे सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची. नजर आभाळाकडे लागलेली, कृष्ण मेघांकडे. पांडुरंगा, निळभोर निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडं. विठुराया, तो पांडुरंग कनवाळूए, दयाळूए. सावळा मेघ आणि पांडुरंग दोघेही सारखेच नाही का? कृपेची बरसात करणारे, पावसाचा प्रत्येक थेंब अमृता समानच नवसंजीवन देणारा. व्याकुळल्या मातीत आणि भक्तांच्या भावभोळ्या मनात आशेचा अंकुर फुलवणारा, नवी उमेद जागवणारा. पेरणी झाल्यावर हे हिरवे पोपटी लवलवणारे अंकुर पाहून कृतज्ञतेनं हात जोडले जातात. टाळ मृदुंगाचा नाद देवळाच्या गाभाऱ्यात घुमतो. अबीर गुलाल कपाळी लागतो. भजनाच्या लयीत, भक्तीच्या धुंदीत, आपल्याच नादात प्रत्येक वारकरी गाऊ लागतो. विठूचा गाभारा स्वरांनी भरून जातो. असा हा सारा प्रवास गाऊ विठ्ठलाची गाणी म्हणत सोपा होऊन जातो, सोपा होऊन जातो. निळ्या आभाळी सावळा मेघ, निळ्या आभाळी सावळा मेघ, तसा पंढरपुरी सखा पांडुरंग. अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, भावभोळ्या भक्तीचे ते जाणत आतवर्म. व्याकुळते माती, व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. अंकुरले बीज, अंकुरले बीज, झाली आता पेरणे. भक्तांच्या मनी फुटे आशेची पालवी. गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी.

स्वरांजली या कार्यक्रमात आपण ऐकत होता कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं आशुतोष कुलकर्णी यांनी आणि संगीत संयोजन होतं मिलिंद गुणे यांचं. गायक कलाकार होते सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोंदकर, गिटार आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे आणि आमोद कुलकर्णी, कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार. निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभुमिराशी. सादर करते गौरव शिंपी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम नाट्यधारा.

अमृत मोहिनी या नाटकातलं पद आपण ऐकलं अजित कडकडे यांच्या स्वरात. श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया संगीत सौभद्र या नाटकातलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं पद.

आशा खाडीलकर यांच्या स्वरात संन्यस्त खड्ग या नाटकातलं पद आपण ऐकलं. श्रोतेहो, याबरोबरच नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोतेहो, आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात लई भारी या चित्रपटातलं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100° 6 MHz या FM वाहिनी.

0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.
1: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

डबल सीट या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, आनंदी जोशी आणि जसराज जोशी यांच्या स्वरात. गीत होतं स्पृहा जोशी यांचं.

0: आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा।
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
0: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
0: प्रभातीचे रंग
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
3: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा
4: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा
3: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
4: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
3: आणि याचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
4: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
3: आकाशवाणी एक असं माध्यम
4: जे इतिहास
3: वर्तमान
4: आणि भविष्यातही
5: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40
6: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।

0: संजीव अभ्यंकर, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंदी गोपाळ या चित्रपटातलं गीत पण ऐकलं. गीत होतं वैभव जोशी यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठंतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
2: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुन्हा प्रत्ययाचा

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं उत्तरा केळकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जितेंद्र कुलकर्णी यांचं. कार्यक्रमात शेवटी अजय गोगावले यांच्या स्वरात जाऊ द्याना बाळासाहेब या चित्रपटातलं गीत ऐकूया.

श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. 10:30 वाजलेत. श्रोतेहो, आता ऐकूया महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन. आज 240 भाग ऐकूया.

0: वादळाच्या पोटात मशाली पेटवून साफल्याचा रस्ता धुंडाळणारे लढवय्ये स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जीवन कहाणी महानायक। लेखक विश्वास पाटील, सादर करते डॉक्टर महेश केळुसकर, अभिवाचक विनय आपटे। महानायक भाग 240।
1: बारा वाजता चिखलतोडवेत ब्रिटिशांचे 2 ट्रक आले। आझाद वीरांनी उरले सुरले शस्त्रास्त्र जड अंतकरणाने ट्रकमध्ये फेकले। शाहनवाज, सैगल आणि प्रेम जीपमध्ये बसले। बाजूला एक इंग्रज मेजर आणि दुसरा हिंदुस्थानी मेजर बसलेला। ते सर्वजण मोठ्या कौतुकानं लष्करी वेशातील त्या रानपाखरांकडे पाहत होते। सर्वजण ब्रिटिशांच्या एका आर्टिलरी तळावर येऊन पोहोचले। ब्रिटिश हिंदी सैन्यातील अनेक हिंदी बांधव अचंबित होऊन त्यांच्याकडे पाहत होते। शत्रून रीतसर ताबा घेण्यापूर्वी गर्वानं छाती फुगवेत 300 जणांची तुकडी एका ओळीमध्ये उभी राहिली। चिखल पावसानं सर्वांचे गणवेश रापून गेलेले, परंतु फाटक्या तुटक्या गणवेशांची आणि अनवाणी पायांची पर्वा त्यांच्या दंडावर दिमाखानं मिरवणाऱ्या INA या फितीनं नव्हती। शाहनवाजनं हिंदुस्थानी भाषेत हुकूम दिला, आझाद हिंद फौज दायने से सिदाई लेंगे। ते वेडे बहादूर गिरफ्तार होत होते, तरी हातात पडणाऱ्या बेड्यांची पर्वा न करता उन्मादानं गरजत होते, आझाद हिंद जिंदाबाद, प्यारे नेताजी जिंदाबाद, चलो दिल्ली हमारी दिल्ली। बँकॉक मध्ये चंद्रबोस आपल्या मंत्रिमंडळासह येत आहेत। त्यांच्या स्वागतासाठी एक तुकडी रवाना करा। फील्ड मार्शल तेराऊची

आपल्या सहकाऱ्यांना आदेश दिला. सर, युद्ध परिस्थितीनं भयानक वळण घेतलंय, पाठवलेली तुकडी माघारी येईल का? सहकाऱ्यांनी प्रतिप्रश्न केला. एक तुकडी गारद झाली तर दुसरी पाठवा, परंतु आपल्या मित्राचं यथोचित स्वागत व्हायलाच हवं, तेराउचींनी फरमावलं. ब्रह्मदेश थायलंडची दरीखोरी ओलांडताना 3 आठवड्यांच्या मुदतीमध्ये जगाचा नकाशा किती उलटा पालटा झाला होता. धाडसानं आणि धडाडीनं जर्मन फौजा शेवटच्या क्षणापर्यंत निकरानं झुंजल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी तर रशियाचा विस्तीर्ण भूभाग गिळून हिटलरच्या फौजांनी निम्म मॉस्को जाळून काढलेलं, परंतु आज त्याच जर्मनांच्या राजधानीवर मित्र राष्ट्रांनी घाला घातला होता. अखेर बर्लिनची भिंत कोसळली, बॉम्बगोळ्यांनी भुयार ठासली गेली, हिटलरनं आत्महत्या केली आणि मग सारच संपलं. युरोपातील सर्व आघाड्यांवर आता सामसूम झाली होती. मात्र चिवट आणि झुंजार मनोवृत्तीच्या लोकांचा इवलासा जपान अजून पाश्चात्य शक्तींपुढे नमत घेत नव्हता. पूर्व आशियातील युद्ध दिसा मासानं भडकतच होतं. जपान तरी आणखीन किती वर्ष लढणार आहे? अमेरिका कोणती नवी चाल खेळेल? रशियानं जपानशी अनाक्रमणाचा करार केला होता, परंतु ऐनवेळी लाल अस्वल मुंग्यांच्या वारुळात आपलं फेंदाडणा कधी घुसवेल याचा नेम नव्हता. या युद्ध मंडळातून आझाद हिंदचा जिद्दी रणगाडा कसा पुढे रेटत न्यायचा, हा एकच विचार नेताजींना अहोरात्र सतावत होता. बँकॉकमध्ये आपल्या दालनाच्या दारखिडक्या बंद करून नेताजींचा ध्यास, अभ्यास आणि एकांतवास सारं काही एकाच वेळी सुरू होतं. तिथे नेताजींना झपाट्यानं बदलणाऱ्या परिस्थितीचा अंदाज येत होता. पूर्व आशियामध्ये युद्धाचा अखेरचा आगडोंब उसळला होता. फिलिपाईन्सच्या एकेका बेटावरून जपानी दलांचा पाठलाग करीत अमेरिकन फौजा वेगानं टोकियोच्या दिशेनं धावत होत्या. पॅसिफिक महासागराच्या खवळत्या लाटांवर अमेरिकेची B-29 विमानं सूडानं हैदोस घालत होती. सूर्यग्रहणावेळी काही क्षण तेजाचा गोळा झाकळून जावा आणि आभाळकडांवर काळोखाचे रंग माजावेत, तशीच काहीशी नेताजींची अवस्था झाली होती. भूकंपाच्या काही क्षण आधी धरतीच्या अंगावरून काटा शहारून उठावा, एखाद्या खोल दरीत चक्रीवादळाचा बिंदू जन्म पावताना मातीला गंध फुटावा, अगर दर्या दुभंगून सोडण्याच्या इच्छेनं प्रसवणाऱ्या लाटा अवखळ होऊन नाचाव्यात, तशीच आसमंताची अवस्था झाली होती. काहीतरी घडणार होतं नक्की, परंतु भूकंपाला नेमका मुहूर्त नव्हता. गोगावत्या चक्रीवादळाच्या आंधळ्या डोळ्यांना दिशा माहीत नव्हती आणि दिसेल ते बुडवून टाकण्याच्याच इराद्यानं दर्यात लाटा पसरत होत्या. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकेल, पुढं काय करायचं? नेताजींच्या उरल्या सुरल्या साथीनं त्यांच्या जीविताची काळजी होती, ते नेताजींची नजर हिंदुस्थानच्या भवितव्यावर होती. रेडिओवरील बातम्यांची ताजी टाचणं अय्यर नेताजींच्या मेजावर ठेवत होते. कुटील ब्रिटिश यंत्रणा हिंदुस्थानात वेगळ्या चाली खेळत होत्या. हिंदुस्थानचे व्हॉइसरॉय वेवेल यांनी व्हॉइसरॉयच्या काउन्सिलवर हिंदू आणि मुसलमानांना बरोबरीनं जागा देण्याचं ठरवलं होतं. नेताजी देवनाथ दासनं बोलले, त्यांनी सुरीला धार लावली. कोणती सुरी नेताजी? ब्रिटिशांच्या कूटनीतीची. माझ्या खंडप्राय देशाची 2 शकलं करण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत आहेत. फाळणीचं अनुमान आपण आत्ताच कसं काढता नेताजी? आत्ता नव्हे, 7 वर्षांपूर्वी हरिपूर काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मी प्रथम तसा इशारा दिला होता. आपल्या वसाहती सोडताना आजवर ब्रिटिशांनी त्यांची शकल केली, त्यांना विकलांग करूनच ते इंग्लंडला परतले. पॅलेस्टाईनमध्ये त्यांनी असंच केल्याचं मी हरिपूरमध्ये सांगितलं होतं. अशोकाच्या काळात बहुतांशी जनता रानटी अवस्थेत होती, परंतु तरीही माझा खंडप्राय देश गुण्यागोविंदानं नांदला होता, एकसंध राहिला होता. त्याच सुवर्णभूमीचे लचके तोडून तिला कुरतडण्याचे प्रयत्न आता ब्रिटिशांनी चालवले आहेत. याचा अर्थ तुमचा फाळणीला विरोध होता, होता आहे आणि मी जिवंत असेपर्यंत तो तसाच राहील. बँकॉकच्या रेडिओ केंद्रावरही अमेरिकन विमानांनी बॉम्ब टाकलेले, बरीचशी तोडफोड झालेली. मात्र आट्टा असताना नेताजी रेडिओ केंद्रावर गेले, तंत्रज्ञांच्या पाठीशी लागले. काही तासानंतर तात्पुरतं स्टेशन पुन्हा सुरू झालं. हिंद मातेला उद्देशून नेताजी

0: शब्दांचे पलिते चेतवत म्हणाले, माझ्या बंधूंनो, फाळणीच्या घणाघाती गावांमुळे दुबळा झालेला देश पाहण्याऐवजी माझ्या देशाच्या एकसंधतेसाठी मी 20 वर्षांचं यादवी युद्ध खेळायला तयार आहे. अमेरिकेच्या एकीकरणासाठी अब्राहम लिंकन झुंजले, त्यांना दोषी ठरवण्याची हिंमत इतिहासाला झाली नाही. त्या आणि तशा ध्येयांसाठी, आपल्या प्रियतम हिंदुस्थानच्या एकसंधतेसाठी जर मी संघर्षाचा भडागनी पेटवला, तर मला खलपुरुष ठरवण्याची त्याच इतिहासाची काय विषाद आहे. यावत चंद्र दिवाकर हो, ही सुवर्णभूमी एकसंध, बलवान आणि बलदंड राहायला हवी. त्याचसाठी बंधून क्रिप्शा योजनेप्रमाणेच वेवेलचा प्रस्तावही फेटाळून लावा. अमेरिकन फौजा पूर्व आशियाला कुरतडत पुढे निघालेल्या. त्या भयघंटेची पहिली चाऊल जपानच्या दक्षिण लष्कराचे प्रमुख फील्ड मार्शल तेराउची यांना लागली होती. त्यांनी आपलं मुख्यालय सिंगापूरहून सायगावजवळ हलवलं होतं. अशा परिस्थितीमध्ये आझाद हिंद सरकारचं मुख्यालय कुठे ठेवावं हाच महत्वाचा प्रश्न होता. नेताजींच्या दरबारातील जपानी राजदूत हाचिया त्यांना तातडीनं येऊन भेटले. त्यांनी सांगितलं, बृहत आशिया परिषदेतील सर्व राष्ट्रप्रमुखांना राजाश्रय देण्याचा निर्णय जपाननं घेतलाय. पुढं काय? फिलिपाईन्सचे प्रेसिडेंट, नानकिंगच्या चिनी सरकारचे चेन कुन पो आणि ब्रह्मदेशच्या डॉक्टर बा मान जपानचा राजाश्रय घेतलाय. अनेक जण त्या वाटेवर आहेत. हाचिया, एखाद्या मोठ्या देशाच्या सावलीत राजाश्रय घेऊन सुखासीन शय्येवर लोळण्यासाठी मी जन्मलेलो नाही. ज्यांनी राजाश्रय घेतला त्यांचे देश किमान जागेवर आहेत. माझा देश जागवून ब्रिटिशांना साता समुद्राबाहेर पिटाळणं हे मी माझं प्रथम कर्तव्य समजतो. कोसळलं असेल आभाळ, उलटलं असेल सारं जग, परंतु मी अगर माझ्या सहकाऱ्यांनी अजून तलवार म्यान केलेली नाही, आझादीच्या एका ध्यासासाठी आणि मुक्तीच्या मोकळ्या श्वासासाठी आम्हाला आजन्म लढावंच लागेल. नेताजींनी आपल्या सहकाऱ्यांना एकत्र बोलावून सांगितलं, बंधूनो, आता दैवगतीचं विमान अंतराळाच्या एवढ्या उंच टोकावर जाऊन पोचलंय, तिथं काहीही घडू शकतं. परंतु तुम्ही सर्वजण बहादूर छत्रीधारी सैनिक आहात, उडी घ्यायची तयारी ठेवा. हे उड्डाण कुठेही पडेल, कोणी सांगावं, अचानक हिंदुस्थानच्या भूमीवर उतरण्याची संधी मिळू शकेल. कदाचित इकडंच माउंट बॅटनच्या फौजाने आमचा पाठलाग करून आम्हाला जखडण्याचा प्रयत्न केला, तर शार्क माशासारखा एकच तडाखा देऊ. उद्याच्या हमल्यासाठी दूर कुठं मुसंडी मारू? कदाचित रशियातील सायबेरियाच्या अतिदूर प्रदेशात दीर्घकाळ जीवन कंठावं लागेल. आपली धगधगती ध्येय आकांक्षा तशीच जागरूक ठेवा. सागराला आग लावू, वाळवंट पेटवू, अगर बर्फखंड वितळवू, परंतु पुन्हा नव्या जोमानं फौज बांधू. गुलामीचं जोखड दूर फेकेपर्यंत संघर्षाचा जळता अग्नी तसाच फुलत ठेवा. हिंदुस्थानच्या प्रश्नावर जरी तिसरं महायुद्ध खेळावं लागलं बेहत्तर, परंतु ब्रिटिशांच्या दंभाचा बुरखा फाडू आणि स्वराज्याचं तोरण लावू. नेताजींचं अस्वस्थ मन वाटा आडवाटा आडमार्ग शोधत होत. अंतिम ध्येयाचं टोक डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र झुंजतच होत. कधी काळी मित्र झालेल्या जपानच्या दर्यासारंग नाकोडांची त्यांना आठवण झाली. सागरातून अर्ध्या जगाची सफर करून आलेला तो दर्यासारंग, उमदा लढवय्या, कोणता ना कोणता नवा मार्ग ढुंडाळेल याची नेताजींना खात्रीच होती. नाकोडानं त्यानं तसं सांगितलंही होतं, इम्फाळच्या मोहिमेत दुर्दैवानं बरं वाईट झालं तर कृपया माझी आठवण करा. तो सुदैवानं सायगावातच असल्याचं समजलं. नेताजींनी नाकोडाला तत्काळ पाचारण केलं. नाकोडा लगेच बँकॉकला आले. भीतीनं ग्रासलेला नाकोडा स्वतःहून सांगत होता, अमेरिकेच्या वाढत्या बॉम्ब हल्ल्यानं रोज किमान 10,000 जपानी माणसं ठार होत आहेत. चंद्रबोसजी, या भयंकर वेगानं कोणतंही संकट उद्भवू शकतं.
1: विश्वास पाटील लिखित महानायक या कादंबरीचं अभिवाचन आपण ऐकत होता. अभिवाचक होते विनय आपटे. निर्मिती सहाय्य श्रीरमण देशमुख. सादर करते डॉक्टर महेश केळुसकर.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. 10:45 होत आहेत. श्रोतेहो, आता काही बालगीतं ऐकूया.

0: हे गीत होतं शांता शेळके यांचं आणि संगीत होतं सी रामचंद्र यांचं.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये.

0: तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलो हर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय, तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपल्या सांगली केंद्रावर.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी।
1: कोणत्याही प्रकारच्या अडचणीमध्ये किंवा संकटामध्ये सापडलेल्या तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांच्या त्वरित मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाईन सेवा 1098 हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यान्वित आहे। महिला आणि बालविकास विभाग नवी दिल्ली आणि राज्य शासनाच्या बालविकास विभागामार्फत ही हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेली आहे। या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 तास हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे। या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात। 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून संकटग्रस्त बालकांना जरूर मदत करावी।

हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोते हो, काही बालगीतं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 11 वाजलेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

0: रसिका श्रोते हो नमस्कार। हिंदी चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल घेऊन आली आहे मी तुमची मैत्रीण प्रेरणा खास तुमच्यासाठी। श्रोते हो, दर शनिवारी आपण एक वेगळीच मालिका ऐकतो आहोत, एका वेगळ्याच संगीत विश्वामध्ये रमतोय। अर्थातच तुम्ही एव्हाना ओळखलं असेलच। अगदी बरोबर आहे श्रोते हो, संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित विशेष मालिका आपण ऐकतो आहोत, द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर। श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेचा आज आपण ऐकणार आहोत 12वा भाग। या कार्यक्रम मालिकेचं सुंदर लेखन आणि बहारदार निवेदन केलंय आमोद मराठे यांनी। तेव्हा अधिक वेळ न दवडता लगेचच सुरू करूया आपला हा खास कार्यक्रम।
1: सर्व श्रोते, रसिक मित्र मैत्रिणींना आमोद मराठेचा नमस्कार।

1962 बिसालबाद आणि 1964 कोहरानंतर विश्वजीत यांची प्रतिमा रहस्यपट हिरो अशी बनली होती. त्या काळचे रहस्यपट, त्यातलं सुंदर संगीत याविषयी आपण नंतर बोलूच, पण त्याच्या आधी मुमताज आणि विश्वजीत यांच्यावरील चित्रित हे गीत.

काही वेळा चित्रपट स्वतःचं नशीब घेऊन जन्माला येत असावेत असं वाटतं. कथा, संवाद, संगीत आणि पटकथा सगळ्या गोष्टींचा मेळ इतका बेमालूम जमून जातो की तो चित्रपट इतिहास तरी घडवून जातो किंवा इतिहास घडवणाऱ्या एखाद्या कलाकाराचा उदय तरी त्या चित्रपटातून होतो. आज आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय तो या सर्वच आघाड्यांच्यावर सरस होता. या चित्रपटामधील 8 गाणी प्रचंड गाजली. असं म्हणलं जातं की या चित्रपटानं हिंदी चित्रपटसृष्टीमधील एक महान निर्माता आणि दिग्दर्शकाची कारकीर्द ही सावरली. ही दिग्गज व्यक्ती आजही हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये होऊन गेलेल्या सर्वोत्कृष्ट पटकथा लेखकांच्यापैकी एक म्हणून ओळखली जाते आणि ते नाव म्हणजे भारत कुमार किंवा द ग्रेट

गाण्याचे दोन कडव्यांमधलं संगीत नय्यर स्वतः तयार करत असत हे आपल्याला ठाऊकच आहे. पण आता नय्यर यांच्या संगीतात प्रिल्यूड म्हणजे मुखडा सुरू होण्याच्या आधीच्या संगीताची ही एक खास ओळख. एकूण गाण्याची एक तृतीयांश लांबी असणारा हा प्रिल्यूड गाणं अखंड ऐकताना कुठेही विजवड वाटत नाही, उलट त्याच्याशिवाय हे गाणंच कुठेतरी अपूर्ण वाटेल. चित्रपट ये रात फिर ना आएगी.

यावेळेला जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टी रंगीत सिनेमाकडे वळत होती त्याच वेळेला रहस्यपट मुद्दाम ब्लॅक अँड व्हाईटमध्ये केले जात होते असं वाटतं. हे कदाचित रहस्यमय वातावरण वाढावं म्हणून असेल. ये रात फिर न आएगी हा चित्रपट देखील त्यामुळेच कदाचित ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बनवला गेला असावा. त्याकाळी रहस्यपटामध्ये असणारी अप्रतिम गाणी हा देखील एक सुरेल योगायोग म्हणावा लागेल. 20 साल बाद वो कौन थी गुमनाम कितीतरी नावं सांगता येतील. आता यानंतर एक असंच रहस्यपट ब्रँड अप्रतिम प्रेम.

1966 मध्ये एकीकडे फूल और पत्थर आणि अनुपमा सारखे अप्रतिम चित्रपट देत असताना धर्मेंद्र यांचा तुलनेने थोडा कमी चाललेला चित्रपट मोहब्बत जिंदगी है, पण त्यातली गाणी रसिकांच्या पसंतीला उतरली होती। नय्यर यांच्याकडे काहीशा कमी दिसणाऱ्या विरह गीतांच्यापैकी हे गीत यानंतर

0: आणि आता 1966 वर्षाच्या आपल्या दुसऱ्या भागाचं हे शेवटचं गीत. पुन्हा भेटू पुढच्या भागात, ज्यात आपण ऐकणार आहोत चित्रपट किस्मत, हमसाया आणि बरीच गाणी. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये. तुम्ही ऐकत रहा द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: फिर मिलोगी कभी

रसिक हो, आजच्या कार्यक्रम मालिकेमधून आपण 1966 सालच्या चित्रपटांमधील काही गाण्यांचा आनंद घेतला अगदी मनमुरादपणे. खरंच कानाला ऐकायला किती गोड वाटतात ना ही गाणी, तितकीच आपल्या मनालाही भावतात. आपण आपल्या जुन्या आठवणीसुद्धा या गाण्यांसोबत पाहू लागतो. असंच प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं, कारण संगीत ही अशीच एक जादू आहे जी सगळ्याच आजारांवरती रामबाण उपाय ठरते. आपण मग उदास असलो, घरात एकटेच असलो, कुठेतरी एकटेच प्रवास करत असू, तर ही गाणीच आपल्याला सोबत करत असतात आणि हा सगळाच निराशावाद आळस झटकून टाकायला क्षणार्धात मदत करतात. अशाच गाण्यांची जादू आपण पुढच्या भागामध्ये सुद्धा ऐकणार आहोत.

आत्ताच्या भागामध्ये आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण घड्याळ आपल्याला तसा संकेतच देते. संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित विशेष मालिका आपण ऐकत होतो, द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर. या कार्यक्रम मालिकेचा आज आपण 12वा भाग ऐकला. याचं सुंदर लेखन आणि बहारदार निवेदन केलं होतं आमोद मराठे यांनी. रसिक श्रोते हो, पुन्हा आपण भेटणार आहोतच पुढच्या भागामध्ये. आता मात्र या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला प्रेरणा साठेला या कार्यक्रमामधून रजा द्या. नमस्कार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोते हो भावधारा कार्यक्रम काही क्षणात.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
2: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे। 11:40 झालेली आहेत। श्रोते हो भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांचं गीत, संगीत मयुरेश पै यांचं।

0: आपण ऐकताय कार्यक्रम भावधारा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: अंतरातले जे काहूर ती तुझी आठवण, कातरवेळीची होऊन

0: अवधूत गुप्ते यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. चंद्रशेखर सानेकर यांच्या गीताला संगीत होतं मयुरेश पै यांचं. आपण ऐकत आहात कार्यक्रम भावधारा.
1: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz वर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
3: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी. छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द, जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच. प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम वनिता मंडळ, तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी दुपारी 12:00 महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.
0: श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमात आता मिलिंद जोशी यांचं गीत. अशोक पत्की यांच्या संगीताला स्वर आहे स्वप्नील बांदोडकर यांचा.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. दुपारचे 12 वाजता आहेत. आता आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी दुपारचे 12 वाजता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: श्रोतहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस, त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना आणि मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा.
1: योग

0: सखींनो, योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे तर शरीर मन आणि आत्म्याला जोडणारा एक सुंदर सेतू. आज जगभरात साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस लाखो लोकांच्या जीवनात आरोग्य, आनंद आणि सकारात्मकता घेऊन आलाय. पण श्रोते हो मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात नेमकी कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय, विचार करा. याचं उत्तर तर तुम्हाला कार्यक्रमातच मिळणार आहे, आणि नाहीच मिळालं तर या प्रश्नाचं अचूक असं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला मी सांगणारच आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आता आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: सर, गेल्या काही वर्षात आपण बघतो की 21 जून हा योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. आपल्या देशामध्ये साधारणपणे 2015 पासून साजरा व्हायला सुरुवात झाली, तर या दिवसाबद्दल काय सांगाल?
2: सर, 2015 पासून आपल्या देशातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये योग दिवस हा 21 जूनला साजरा करण्याची परंपरेला सुरुवात झाली. आणि एक योग शिक्षक आणि योगाचे जे योगाचार्य आहेत पूर्ण भारतातील, त्यांच्यामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आणि या दिवसाच्या निमित्ताने योग हा घराघरापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. आणि मला असं वाटतं की हा सध्या योगाचा सुवर्ण काळ असा म्हणावा लागेल, कारण की आतापर्यंत जी साधना ही भारतापर्यंत सीमित होती तिने समुद्र ओलांडला आहे आणि देश विदेशामध्ये योग दिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला

0: सुरुवात झाली. कारण की योग हा कुठल्याही धर्माचा कुठल्याही जातीचा असा भेदभाव न करता हा पूर्ण मानवासाठी आहे.
1: बरोबर.
0: म्हणूनच कदाचित यंदाची जी योग दिवसाची थीम आहे ती योगा फॉर ह्युमॅनिटी आहे.
1: सर, योग हा मानवी जीवनासाठी फार आवश्यक आहे, पण योग करण्याच्या काही पद्धती असेल, त्याचे काही प्रकार असतात का?
0: योगाचे अशा वेगवेगळे प्रकार आहेत. भक्ती योग आहे, ज्ञान योग आहे, कर्म योग आहे. आणि जर तुम्ही श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन केलं तर या सर्व योगाचं एक परिपूर्ण ज्ञान तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून तर मिळणारच आहे. परंतु योगाचं खरं ज्ञान जर तुम्हाला घ्यायचं असेल तर वेद, उपनिषद, श्रीमद भगवद्गीता या सगळ्या ग्रंथांमधून जे काही योग आला आहे त्याचा जो निचोड आपण म्हणूया, ते सर्वात अगोदर महर्षी पतंजलींनी त्याची निर्मिती केली आणि हा वेद आणि उपनिषदांमधला योग त्यांनी एकत्र केला पतंजली योगसूत्रामध्ये.
1: बर.
0: त्यानंतर घेरंड ऋषींनी घेरंड संहिता लिहिली, हठयोग स्वामी सातवाराम यांनी हे ग्रंथ लिहिले आणि मग या योगाला एक शास्त्र म्हणून मान्यता मिळाली. फिलॉसॉफिकल दृष्टिकोनातून योग हा एक फिलॉसॉफी आहे.
1: बर.
0: आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे अष्टांग योग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी पर्यंतच्या.
1: सर, तुमच्या बोलण्यातून असं जाणून आलं की योग हा आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये होता, मग अध्यात्म आणि योग याचा काही संबंध आहे?
0: खूप जवळचा संबंध आहे. जर तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्हाला योग साध्य करावाच लागणार आहे. आणि मी पुन्हा पुन्हा तुम्हाला भगवद्गीता याच्याकरता सांगतोय की श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाला हा सल्ला दिला होता की योगी हो, योगी झाल्यावरती तुझ्या मनातले सगळे प्रश्न सुटतील आणि तुला एक शाश्वत मार्ग सापडेल. आणि भगवद्गीतेचाच अजून एक कोट देतो की योगाचा जर परिपूर्ण अर्थ आपल्याला विचारात घ्यायचा आहे की योग म्हणजे काय, अनेकांचे अनेक प्रश्न असतात. सर्वात कॉमन प्रश्न आहे अनेक लोकांचा की योग म्हणजे नेमकं काय, तर भगवद्गीता असं म्हणते योग कर्मसु कौशल्यम, अर्थात तुम्ही जे कर्म करत आहात त्या कर्मामध्ये तुमचं कौशल्य येणे, कौशल्य रीतीने तुम्ही ते कर्म करणे, आसक्ती न ठेवता कर्म करणे म्हणजेच योग म्हटले आहे. मग डॉक्टर असो, वकील असो, इंजिनियर असो, शिक्षक असो, प्राध्यापक असो, विद्यार्थी असो, गृहिणी असो, प्रत्येकाच्या जीवनाशी हा योग निगडीत आहे, प्रत्येकाच्या कर्माशी योग निगडीत आहे. म्हणून अध्यात्म आणि योगाचा फार जवळचा संबंध आहे. पुन्हा सांगेल की अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला आपल्या चित्तावरती, आपल्या मनावरती नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे. मग महर्षी पतंजली म्हणतात योग चित्त वृत्ती निरोधः, तुमच्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी योग आहे.
1: बरोबर.
0: स्वामी सातवाराम असं म्हणतात की मन आणि प्राण यांची एकी म्हणजे योग, आत्मा आणि परमात्म्याची एकी म्हणजे योग, म्हणजे एकरूप होणे. त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत, जशी पाण्यामध्ये मीठ टाकल्यावरती मिठाचं अस्तित्व उरत नाही, ते एक जीव होऊन जातं पाणी आणि मीठ. त्याप्रमाणे तुमच्या मनाला, तुमच्या आत्म्याशी, आत्म्याला परमात्म्याशी एकरूप होणे, एक जीव करून घेणे म्हणजेच योग आहे. आणि म्हणून योग आणि अध्यात्म हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत.
1: सर, शरीरावर किंवा मनावर नियंत्रण म्हटलं की श्वासाचं प्रमाण आलं आणि प्राणायाम आणि योग यामध्ये फरक आहे का?
0: अजिबात नाही. मी आता जसं तुम्हाला सांगितलं की अष्टांग योगामध्ये म्हटलंय की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान या ज्या पायऱ्या आहेत तशा आसन करून शरीर दृढ झाल्यानंतर, सुदृढ झाल्यानंतर मनाला नियंत्रित करण्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. मी वारंवार तुम्हाला ग्रंथाचे कोट देईल कारण की आपल्या ग्रंथांमध्ये खूप सुंदर याचं वर्णन केलेलं आहे. स्वामी सातवाराम असं म्हणतात चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत, अर्थात जसा तुमचा श्वास चालेल तसं तुमच्या मनाची स्थिती असेल. आणि मनाला जर लय करायचं आहे, मनावर जर नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे तर तुम्हाला श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करावं लागेल, तर तुम्ही तुमचं मन नियंत्रित ठेवू शकतात. म्हणून प्राणायाम सांगितलेले आहेत.
1: सर, योगाची काही आसनं असतात?
0: भगवान आदिनाथ महादेव म्हणजे योगाचे खरे रचयिता, प्रथम उद्गाता किंवा योगाचे परमगुरु आपण म्हणू की ज्यांनी योगशास्त्राची निर्मिती केली, तर या योगशास्त्राचे निर्मितीकार जे आहेत ते भगवान शिव यांना मानलेलं आहे.
1: बर.
0: आणि त्यांनी 84 आसनांचा उल्लेख केलेला आहे की मनुष्यांनी 84 आसनं करावीत. त्यात स्वामी सातवारामांनी त्यापैकी 15 आसनांना महत्व दिलं, महर्षी घेरंड्यांनी 32 आसनांना महत्व दिलं, तर पतंजल म्हणतात की स्थिरम सुखम आसनम, जे स्थितीमध्ये तुमची स्थिरता आणि सुखकारकता असेल ते तुमचं आसन. मग आजच्या युगाचा जर विचार केला, आता ही ग्रंथ फार पूर्वी पुरातन लिहिल्या गेलेत, जवळपास 2000 वर्षा पहिले, 500 वर्षा पहिले ही सगळी ग्रंथ लिहिल्या गेली.
1: बरोबर.
0: आता 21वं युग सुरू आहे, विज्ञानाचं युग सुरू आहे. मग या विज्ञानाच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण सर्वसामान्य लोकांना याबद्दलचं आपण महत्व सांगतो, पटवून देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस हे सर्व लोक याची पुरावे मागतात. उदाहरणार्थ सांगतो की पवन मुक्तासनासारख्या एखाद्या छोट्या आसनामुळे वायू विकार दूर होऊ शकतात, मग याचे काय पुरावे आहेत? ग्रंथात सांगितलंय म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षामध्ये खरं होतं का? म्हणून वैज्ञानिक पुरावे देण्यासाठी सध्या महाराष्ट्रामध्ये

0: सुद्धा खूप साऱ्या संस्था कार्यरत आहेत. कैवल्य धाम सारखी एक संस्था आहे की जी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आसनांचे पुरावे देते. योग मीमांसा सारखे असे अनेक नियतकालिक सध्या योगावरती निघत आहेत. आणि मग वयोमानानुसार प्रकृतीनुसार काही आसनं आहेत की जी केली पाहिजे. लहान मुलांना तुम्ही जर योगा शिकवायचं म्हटले तर त्याची पण एक वयाची अट आहे. म्हणजे जवळपास 12-13 वर्षानंतरच्या मुलाला, 14 वर्षाच्या नंतरच्या मुलाला तुम्ही योग शिकवू शकतात. वयस्क लोकांसाठी, ज्यांचं वय झालं आहे, ज्यांची फ्लेक्झिबिलिटी ज्याला आपण म्हणतो ती जर कमी असेल, त्यांना काही अस्थींचे विकार असतील, तर अशा लोकांसाठी सूक्ष्म क्रिया सांगितल्या आहेत. प्राणायाम हे सर्वांना चालण्यासारखा आहे. तसं प्राणायाम सुद्धा कसे केले पाहिजे तर शांत बसून आणि शांततेने श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करून तुम्हाला प्राणायाम करायचे आहेत. तर निश्चितच आसनं खूप साऱ्या प्रकारची आहेत, पण ती वयोमानानुसार करावी, आपल्याला झेपेल, आपल्या प्रकृतीनुसार करावी असा मी आपल्या माध्यमातून नक्की सल्ला देईल. बऱ्याच वेळेस असं होतं आणि माझ्या बघण्यात पण आलंय की आपला शेजारचा व्यक्ती कशा प्रकारचं आसन करतो तसंच अट्टहास आपण करण्याचा प्रयत्न करतो, पण अशा वेळेस आपण हे नक्की विसरतो की त्याच्या वयामध्ये माझ्या वयामध्ये फरक आहे, त्याच्या शरीराची रचना माझ्या शरीराची रचना वेगळी आहे. तो जे काही आसन करू शकतोय कदाचित आपल्याकडनं होणार नाही, पण आपण तसा अट्टहास करण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी मसल्स इंजर्ड होऊ शकतात, कुठेतरी त्रास होऊ शकतो, याचा पण विचार केला गेला पाहिजे. तर एकंदरीत वयाच्या अनुषंगाने आपल्या शरीराच्या रचनेप्रमाणे आपण आसनांची निवड करावी, आणि हे करत असताना योग्य गुरु यांचं मार्गदर्शन आपण घ्यायलाच हवं.
1: योग्य पद्धतीने जर योग केला तर त्याचे काय फायदे होतात?
0: जर तुम्ही योग्य पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने जर योगाचा अवलंब केला तर पहिले तुमचे शरीर स्वास्थ्य मिळतं. तुमच्या शरीरामध्ये असलेले वात, पित्त, कफ या तीनही प्रकारच्या दोषांवर तुम्ही नियंत्रण मिळवतात. शिवाय मानवाच्या शरीरामध्ये असलेले जे सप्तधातू आहे, रस, रक्त, अस्थि, मेद, मज्जा, शुक्र, या सातही धातूंना पुष्ट करण्याची क्षमता साधनेमध्ये आहे, योगामध्ये आहे. शरीर स्वास्थ्यानंतर मानसिक स्वास्थ्य प्राप्त होतं, आणि मानसिक स्वास्थ्य करून साधकाने जर साधन निरंतर ठेवली तर त्याला अनेक प्रकारच्या सिद्धींची सुद्धा प्राप्ती होऊ शकते, इतकं योगशास्त्र हे महान आहे. योगामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर विश्वास ठेवा, योगासाठी तुम्ही जितकी वेळ द्याल ना त्यापेक्षा कैक पटीने योग तुम्हाला पुन्हा परत करणार आहे. तुमचं स्वास्थ्य तुम्हाला देणार आहे, तुमचं आयुष्य तुम्हाला देणार आहे, तुमच्या भावनांवर, तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवण्याची कला तुम्हाला योग देणार आहे. धन्यवाद.
2: योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता

0: कुटुंबाचा आधारस्तंभ असते. घर, नोकरी, मुलांचा सांभाळ आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना ती अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. अशा वेळी संतुलित आहार आणि नियमित योग तिच्या आयुष्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. योग मनाला शांतता, सकारात्मकता आणि मानसिक स्थैर्य प्रदान करतो. योगामुळे शरीर लवचिक राहतं, ताणतणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. टीव्ही मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: मॅडम नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद सर.
1: सर्वप्रथम मॅडम मला हे सांगा की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जातो आणि सतत धावपळ करत असतो, तर त्याला त्याचं शरीर तंदुरुस्त राखण्यात किंवा त्याच्या शरीराचं स्वास्थ्य

0: राखण्यात योग मदत करू शकतो?
1: सध्याचं खरंच जीवन जसं तुम्ही म्हटलं तसं धावपळीचं झालेलं आहे. आणि खरं पाहिलं तर हुने देखील हेल्थची व्याख्या हीच केलेली आहे की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, इंटलेक्च्युअल, इमोशनल अँड सोशल वेलबिईंग अँड नॉट मिअरली ऍबसेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. अर्थातच आपलं जे हेल्थ आहे किंवा आपलं जे आरोग्य आहे ते म्हणजे केवळ शारीरिक किंवा मानसिक आरोग्य नाही, तर हुने त्यात इतरही म्हणजे जसे स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक, इंटलेक्च्युअल, इमोशनल, भावनिक आणि सामाजिक सुद्धा त्यात ऍडिशन केलेले आहेत. तर योगाचा ह्या सर्व आस्पेक्टवर खूप छान आपण उपयोग होऊ शकतो. योग म्हणजे केवळ आसनं करणं किंवा प्राणायाम करणं म्हणजे योग नाहीये. तर योग हा आपल्या आपण दैनंदिन जीवनात उतरवायला पाहिजे आहे. ऍज अ दिनचर्या आपण योग आपल्या जीवनात जर उतरवला तर आपण ह्या सर्व गोष्टींवर आपलं स्वास्थ्य जे आहे ते टिकवून ठेवू शकतो.
0: साधारणतः योगासनं करण्यासाठी आपण जो आहार घेतो त्या आहारानंतर किती काळानंतर योगासनं करायला हवी किंवा आहाराच्या अगोदरची किंवा आहाराच्या नंतरची योगासनं असा आपण असे प्रकार करू शकतो का?
1: कोणतेही आसनं किंवा कोणताही व्यायाम हा आहार घेण्याच्या पूर्वी म्हणजे अनशनपोटी करावा असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमचं पोट रिकामं असताना कोणतेही आसनं, व्यायाम किंवा आसनं केले तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आणि तुम्ही चांगल्या रीतीने करू शकतात. त्याच्यामुळे शक्यतो आहार घेण्यापूर्वीच योगासनं करावीत किंवा व्यायाम करावा. फक्त आहार घेतल्यानंतर एक वज्रासन असं आसन आहे की जे तुम्ही आहारानंतर लगेच करू शकतात, ज्याच्यामुळे तुमची पचन शक्ती सुधारते, तुमचं खाल्लेलं अन्न पचन होतं व्यवस्थित. त्याच्यामुळे तेवढं एकच आसन तुम्ही खाल्ल्यानंतर करू शकतात. आणि साधारण जेवणानंतर जर तुम्ही म्हणाल तर साधारण 5 ते 6 तासांचा गॅप निश्चित हवा. तेवढ्या वेळात आपलं अन्न पचायला मदत होते. अन्न पचन झालेलं असल्यामुळे आपल्या शरीराला लाघवता येते, म्हणजे शरीर लघु झालेलं असतं आणि आपण आसनं चांगल्या प्रकारे करू शकतो.
0: एखाद्या वेळेस अजीर्ण होते, अन्न पचलं जात नाही किंवा जड अन्न जाते, तर या जड आहाराचा आपल्या योग अभ्यासावर परिणाम होऊ शकतो?
1: निश्चितच. कारण जेव्हा तुम्ही आसन करतात किंवा आसनाची जी स्थिती तुम्हाला प्राप्त करायची असते तेव्हा तुमचं पोट रिकामं असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर योगा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा उठल्यानंतर प्रातःकाळी करण्यासाठी सजेस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा अजीर्ण असतं किंवा अपचन असतं तेव्हा तुम्हाला ती जी स्थिती आहे, शारीरिक स्थिती आहे, ती तुम्ही त्या लेवलपर्यंत म्हणजे जे योगाची जी पोझिशन सांगितलेली आहे उत्तम स्थिती तुम्हाला प्राप्त करता यायला पाहिजे, ती नाही तुम्ही करू शकत. त्याच्यामुळे अपचनाचा आणि त्याचा निश्चितच त्रास होतो.
0: योगाने किंवा व्यायामाने आपली शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य साधलं जातं, पण शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य म्हणजे संपूर्ण आपलं तंदुरुस्त असं म्हणू शकत नाही. मनाचं स्वास्थ्य तरी कुठेतरी आवश्यक असतं, ते योगाद्वारे साधल्या जाऊ शकते का?
1: योगाची व्याख्याच ही आहे की योगश्च चित्त वृत्ती निरोधः. योग म्हणजे काय तर जोडणे. जो आपल्याला परमात्म्याशी किंवा त्या अत्युच्च शक्तीशी जोडतो तो योग आहे. आपण जोडलं कशाद्वारे जातो तर मनाच्या शक्तीद्वारे आपण परमात्म्याशी जोडले जातो. त्याच्यामुळे मानसिक आरोग्य किंवा तुमचं आध्यात्मिक आरोग्य, आत्मिक समाधान ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला योगाने साध्य करता येऊ शकतात. अष्टांग योग त्याच्यासाठी सांगितलेला आहे. अष्टांग योगात 8 अंगांचा विचार केलेला आहे. त्यात फक्त शारीरिकच नाही तर मानसिक, आध्यात्मिक सगळ्या विकासाचा त्यांनी पतंजली ऋषींनी त्यात त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच सर मनासाठी योगासारखा उत्तम पर्याय नाहीये दुसरा.
0: सर्वात शेवटी तुम्ही योग प्रशिक्षक आणि आयुर्वेद तज्ञ म्हणून संतुलित आहार हा कसा असावा याबद्दल काय सांगा?
1: संतुलित आहारात सर्वात महत्वाची गोष्ट जे आजकाल फास्ट फूड कडे सगळं पुढची पिढी चालली आहे तर ते फास्ट फूड बंद होणं खूप गरजेचं आहे. आता काळानुसार आपण टोटली बंद नाही करू शकत कारण काही गोष्टींना लिमिटेशन्स आहेत, काही गोष्टी ऍक्सेप्टही कराव्या लागतात. त्याच्यामुळे वन्स इन अ व्हाईल 15 दिवसातनं, 8 दिवसातनं एकदा ठीक आहे. पण जर तुम्ही रोजच पॅक फूड खाता आहेत, रोजच फास्ट फूड खाताय तर ते चुकीचं आहे. शक्यतो अन्न हे ताजं असावं, म्हणजे सकाळी बनवलेलं अन्न सकाळी खावं आणि रात्री तयार केलेलं रात्री खावं. फ्रीज मधलं अन्न जेवढं शक्य आहे तेवढं टाळावं. त्याच्यानंतर वरण भात, भाजी, पोळी असा चौरस आहार असावा. आणि सगळ्यात महत्वाचं सीझनल फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं हे याचा आहारात जरूर समावेश असावा. जनरली आजकाल काय होतं, वर्षभर सगळे फळं मिळतात, वर्षभर सगळ्या भाज्या मिळतात, पण शक्यतो जे सीझनल आहे ते खाण्याकडे जर आपण कल ठेवला तर ते जास्त

0: बेटर आहे.
1: त्याच्यानंतर सगळ्या डाळींचा समावेश आपल्या आहारात असायला हवा, म्हणजे थोडक्यात आपला संतुलित आणि चौरस आहार असावा. आजकाल सर कॅलरीज आणि त्याच्यामुळे इतके लोक कॉन्शियस झालेले आहेत, पण बऱ्याचदा काय होतं, डाएटच्या नावाखाली इतकं चुकीचं अन्न खाल्लं जातं किंवा इतकं मिसगाईड केलं जातं किंवा बऱ्याचदा भुकेला ठेवलं जातं, ते सुद्धा चुकीचं आहे. नीट व्यवस्थित सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा जेवण करावं. शक्यतो संध्याकाळचं जेवण जर सूर्यास्तापूर्वी झालं तर ते खूप उत्तम, पण आजकालच्या आपल्या दैनंदिन यात ते शक्य नाहीये. तरी पण रात्रीचं जेवण आणि झोप यात कमीत कमी 1.5 ते 2 तासाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. फक्त आहार घेणं उपयोगाचं नाहीये, तर आहार तुम्ही कसा घेत आहात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ताट घेतलंय, समोर टीव्ही चालू आहे, ताटात काय माहितीच नाहीये आणि आपण जेवतोय, त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही नीट व्यवस्थित खाली बसा, टेबलचेअर जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं, पण पूर्ण लक्ष तुमचं जेवणाकडे असायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेवताना तुमचं मन प्रसन्न असायला पाहिजे, आणि जसं जेवताना मन प्रसन्न असायला पाहिजे तसंच स्वयंपाक करताना स्वयंपाक करणारीचं मन सुद्धा प्रसन्न असणं गरजेचं आहे. ह्या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत, पण यांचा इतका इम्पॅक्ट होतो, तो लॉंग टर्म असतो, लगेच लक्षात येत नाही, पण याचा खूप छान खूप इम्पॅक्ट होत असतो आपल्या दैनंदिन जीवनावर. आणि तिसरी गोष्ट, शांततेने आणि अन्न चावून चावून खावं. आणि सगळ्यात महत्वाचं, उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म, हे लक्षात घेऊन अन्न ग्रहण करावं. आजकाल मुलं काय करतात, आई हीच भाजी बनवली, आई तीच, आई तू असंच करते, असं नाही. जे समोर तुमच्या आलेलं आहे ते आनंदाने आणि एक यज्ञ कर्म करतो आहोत आपण, त्यात कशा संविधा टाकल्या जातात तसं अन्न आपण संविधा म्हणून टाकतो आहे हे ध्यानात घेऊन त्याच्यानुसार आहार सेवन करावा.
2: योग आणि आहार हा आपल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे हे आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी जळगावतर्फे मी आपला धन्यवाद मानतो.
1: धन्यवाद सर. योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत.

सखींनो, निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि आनंदी जीवनासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या दैनंदिन जीवनात योग्य आहार आणि योगाचा

0: निरामिष करणं ही काळाची गरज आहे. कारण स्वतः निरोगी असलेली स्त्रीच कुटुंब आणि समाजाला सशक्त बनवू शकते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं आपण सर्वांनी नियमित योगाभ्यासाचा संकल्प करूया आणि निरोगी आनंदी आणि समृद्ध जीवनाकडे वाटचाल करूया. आणि आता श्रोतेहो मैत्रिणींनो, वेळ झाली आहे सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याची. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात 21 जून 2015 रोजी झाली. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश देणारा हा दिवस आज संपूर्ण जगाला एकत्र आणतोय. तेव्हा सखींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आज आपण अशा एका जिद्दी मेहनती आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ज्यांनी वयाच्या साठीनंतरही आपली स्वप्न जपली आणि ती पूर्णही करून दाखवली. राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावून जळगाव जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या छाया तायडे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा हा प्रवास, त्यांची जिद्द आणि त्यांच्या यशामागचं रहस्य जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. तेव्हा मैत्रिणींनो स्वागत करूया ताईंचं. छाया तायडे ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. ताई, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन या यशाबद्दल. आणि तुम्हाला हे यश मिळालेलं आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय?
1: यश मिळाले, मला खूप समाधान वाटतं, खूप आनंद वाटतो. माझ्या बरोबर माझ्या कुटुंबालाही खूप आनंद झाला, कारण हे यश मला सहज मिळालेलं नाहीये. मी जवळजवळ 9 ते 10 वर्षापासून स्पोर्ट मध्ये आहे, म्हणजे खेळ खेळते आहे. हा, मग जिल्हास्तरीय खेळून झालेलं, राज्यस्तरीय झालं आणि राष्ट्रीय स्तरावर पण मी गुंटूर, चेन्नई, मणिपूर, इम्फाळ, हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग मी नोंदवला आहे. परंतु मग मला पाहिजे तसे यश मिळत नव्हते. यावेळी जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धा शिर्डी येथे पार पडल्या, त्यानंतर मग मी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी केली, सराव करत राहिली मी. हा, चंदीगडला होणार होत्या ह्या स्पर्धा, तर मग सराव करायचा कसा, आपलं आधी नेमकं चुकत कुठे होतं हा शोध मी घेतला. आणि 5 किलोमीटर आपण किती वेळामध्ये येतो, तर ती वेळ आपल्याला कशी कमी करता येईल याकडे मी लक्ष दिले आणि मला यश मिळालं, त्याबद्दल मी खूप आनंदी आहे, समाधानी आहे.
0: वा, खूपच छान ताई. मग ताई, आता तुम्ही हा खेळ खेळता आहात, तुम्हाला खेळाची आवड आहे, तुम्ही पूर्ण देशभरात सगळीकडे जाऊन आले आहे या स्पर्धांसाठी, मग खेळाची आवड तुम्हाला नेमकी कधी आणि कशी निर्माण झाली?
1: खेळाची आवड म्हणजे आम्ही पूर्ण कुटुंब कल्याण भिवंडी रोडच्या तिथे कोणगाव म्हणून गाव आहे छोटेसे, तिथे आम्ही राहत होतो. मुलाचं लग्न होऊन मुलगा इथेच जळगाव मध्ये त्याच्या पत्नी समवेत स्थायिक झालेला आणि माझ्या मुलीचंही लग्न होऊन मुलगी सासरी होती, तर मग आम्ही दोघेच तिथे राहत होतो. परंतु अचानक माझ्या पतींना डेंग्यूची लागण झाली आणि डेंग्यूमुळे ते 2012 साली मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं. या घटनेने मी पार खचून गेले. मुलगा माझा जळगावला घेऊन आला सगळं सामानासहित कायमस्वरूपी, पण मग मी इथे सारखी विचारात असायची, तास न तास एका ठिकाणी बसून असायची, जेवण केलं का तिथेच बाजूला ताट सरकवायचं आणि बसायचं, आठवण आली का मी रडायची. मुलाने सुनीने मला खूप समजवले की आई, आता पप्पा तर गेलेच आहे, तू पण तोच मार्ग धरलाय का अशी करते, तू काळजी घे तब्येतीची. परंतु असं बोलल्यावर मला आणखी खूप रडू यायचं. मग मुलगा समजवायचे, नेहमी असंच चालू असायचं. पण मग या गोष्टीने काय झालं, माझ्या आरोग्यावर परिणाम झाला, माझे वजन वाढत गेले, मला जिना वगैरे चढताना दम लागायला लागला. मग मुलगा मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. मग डॉक्टरांनी मला चेक केल्यावर सांगितलं की यांना बीपीचा त्रास चालू झालाय म्हणे, पण मग गोळ्या दिल्या तर आटोक्यात येऊन जाईल, त्यासाठी यांनी रोज थोडंसं फिरलं पाहिजे. मग मी, मुलाने मला सांगितलं चल आई आपण फिरत जाऊ. मग मुलगा मला थोडे दिवस सोबत घेऊन गेला, म्हणजे 1-7-8 दिवस मी ते चालली. पण मग त्याच्यानंतर माझे गुडघे दुखायला लागले. मग गुडघे दुखायला लागल्यानंतर मग हाडांच्या डॉक्टरकडे नेलं. हाडांच्या डॉक्टरकडे तिकडे माझी ट्रीटमेंट चालू केली, पण काही पाहिजे तसा फरक पडत नव्हता. डॉक्टरही आम्ही 1-2 असे चेंज केले. मग त्यानंतर डॉक्टरांनी गुडघ्यामध्ये इंजेक्शन दिली माझ्या.
0: बरं.
1: हा,

0: इंजेक्शन दिली ते इंजेक्शन आणि मला थोडं दोन चार महिने फरक वाटायचा. असं दोन वेळेस मी गुडघ्यांमध्ये इंजेक्शन घेतले, दोघी गुडघ्यांमध्ये. हां, मग त्याचा तात्पुरता फरक पडतो, पण असं बऱ्याच ठिकाणून मग असं ऐकायला मिळालं की ते इंजेक्शन घेणं बरं नसतात, त्याच्याने आणखी जास्त प्रॉब्लेम मध्ये याल. मग काय करायचं, मग परत ते गुडघी आणि पाय माझे दुखायला लागले. मग परत डॉक्टरकडे गेले असता मग डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम तुमचं हाडांचा ठिसूळपणा चेक करायला लागेल. मग पुण्यावरून दर 14 तारखेला एका महिन्यात प्रत्येक महिन्याला डॉक्टर यायचे हाडांचा ठिसूळपणा चेक करण्याकरता. मग त्यावेळी मी तिथे गेली आणि त्या मशीनमध्ये माझा पाय टाकला हाडांचा ठिसूळपणा चेक करण्यासाठी. तर तिथे टप्पे होते, हिरवा रंग, पिवळा रंग आणि लाल रंग. तर माझा पाय त्या मशीनमध्ये टाकल्यावर तो बाण अगदी लाल रंगाकडे गेला. लाल रंगाकडे गेला. मग तो त्यांनी रिपोर्ट तयार केला, मग आम्ही परत डॉक्टरांकडे गेलो. मग तो रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टर म्हणाले की तुमचे हाडं खूप प्रमाणात ठिसूळ झालेले आहे, तर ह्या हाडांना मजबूती आणण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करावं लागेल. मग मी घरी आली आणि मग जॉगिंग करायला लागले. 3 ते 4 महिने जॉगिंग करत राहिले मी. माझं जे रुटीन होतं ते चालू होतं, चालणं धावणं थोडं थोडं. मग त्यामध्ये माझं वजन कमी झालं थोडंफार. वजनही कमी झालं आणि माझ्या पाय दुखणंही कमी झाले. मग 4 महिन्यानंतर तो हाडांचा ठिसूळपणा परत चेक करण्यासाठी आम्ही गेलो. मग जेव्हा तो हाडांचा ठिसूळपणा चेक केला तर त्या मशीनमधील बाण डायरेक्ट हिरव्या रंगाकडे गेला.
1: खूपच छान.
0: हिरव्या रंगाकडे गेल्यानंतर मग मला वाटलं की 4 महिन्यापूर्वी 3.5 ते 4 महिन्यापूर्वी ही टेस्ट केली असता आपण तो बाण लाल रंगाकडे होता आणि आता हा हिरव्या रंगाकडे केला. मी एवढं वेगळं काय केलं नव्हतं, मी चालणं आणि धावणं हे केलेलं होतं, पण त्याच्याने जर एवढा फरक पडतो तर मग हे का नाही केलं पाहिजे. हा, तर मग मी ते धावणं आणि चालणं खऱ्या अर्थाने मी धावपटू झाली ती तेव्हापासूनच मला धावण्याची आणि चालण्याची आणि खेळाची आवड निर्माण झाली.
1: वा, खूपच छान ताई, तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला सांगितला आणि तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली ते सुद्धा तुम्ही खूप छान शब्दात आम्हाला सांगितलं. आणि मग आता तुम्ही देशभरामध्ये विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला, मग त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली?
0: प्रेरणा म्हणजे मला, आम्ही आमचं कोणगाव आहे तिथे मी आमच्या घराच्या संदर्भात काही कामानिमित्त गेली होती. तर तिथे गेल्यानंतर पटांगणावर मी त्या दुसऱ्या दिवशी मैत्रिणीच्या घरी राहिले आणि दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले सवयीप्रमाणे. मग तिथे कोण गावातील एकनाथ पाटील अण्णा की मी आम्ही ओळखतो त्यांना, तर ते 72 वर्षाचे गृहस्थ ते सुद्धा तिथे आले होते फिरायला. ते मास्टर ॅथलेटिक म्हणून ग्रुप आहे, म्हणजे तो 30 वर्षापासून ते अगदी 100 वर्षापर्यंत कुणीही त्यामध्ये भाग घेऊ शकतं. तर ते त्या मास्टर ॲथलेटिकमध्ये सहभाग घेत असत. ते परदेशातही जात होते, म्हणजे जातात आता पण. त्यांचे कधी कधी तिकडे कोणगावामध्ये बॅनर लागत असत हे ऐकून मला माहिती होते. तर मग मी तिथे वॉकिंग करायला लागले. चालता चालता ते अण्णा माझ्या जवळ आले, एकनाथ पाटील अण्णा. तर ते म्हणाले की मॅडम तुमचा चालण्याचा स्पीड तर खूपच छान आहे, तर तुम्ही मास्टर ॲथलेटिक मध्ये भाग घ्याल का? थोडक्यात त्यांनी मला समजवून सांगितले. तर मग मी मुलाला सांगितलं की महेश अरे अण्णा भेटले होते मला असं म्हणत होते. तर मग म्हणे आई काही हरकत नाही, तू स्पर्धेत भाग घे, त्या स्पर्धेत भाग घेतल्याच्या निमित्ताने तुझं रोजचं चालणं फिरणं राहील. मग मी अण्णांना सांगितलं आणि मग अण्णांनी मला त्या स्पर्धेत भाग घ्यायला सहकार्य केलं आणि पहिली स्पर्धा माझी 2016 साली यवतमाळ येथे पार पडली, यशस्वीरित्या पार पडली. आणि त्यानंतर मग साडीमध्ये माझी पहिली स्पर्धा, मी साडीमध्येही धावते मॅडम. ज्या माझ्या प्रायव्हेट ज्या ऑर्गनाईज करतात मॅरेथॉन, त्या मॅरेथॉन मी धावते. त्या मॅरेथॉन म्हणजे मी साडीत धावते, कारण माझी प्रॅक्टिसच साडीमध्ये झालेली आहे. हा, तर मग तिथे मी साडीमध्ये धावते. तर पहिली आपली 31 ऑक्टोबर 2017 साली एकता दौड म्हणून सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दौडचे आयोजन केलेले होते. मग त्या एकता दौडमध्ये मी स्वतःहून सहभागी झाले होते. हा, आणि मग जेव्हा ती एकता दौड झाली आपल्या स्टेडियमच्या तिथे ती सांगता झाली, मग तिथे फोटो वगैरे काढण्यात आले. तर सर्वात पुढे म्हणजे माझ्या पुढेही तरुण मुलं होती, पण मग लेडीजमध्ये वगैरे मी पुढे होती. हा, तर मग तेव्हा दूरदर्शनवर वगैरे ते 2 दिवस बातम्यांना दाखवत होते. हा, तर मग ही जो प्रेरणा मला मिळाली आहे ते कोण गावातील आपल्या एकनाथ पाटील अण्णांकडून मला ती प्रेरणा मिळाली आहे.
1: खूपच छान ताई, तुम्ही आता सांगितलं

0: 2017 2026 आहे, म्हणजे 9 वर्षांपासून तुमचा हा सराव सुरू आहे आणि तुम्ही निरनिराळ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवता आणि तुम्ही धावण्याचं यश एक सांगितलं, यश तुम्हाला मिळतच आहे, पण एक वैशिष्ट्य तुम्ही जे सांगितलं की तुम्ही साडीवर धावतात,
1: हो
0: म्हणजे ही खरंच एक नवलाईची गोष्ट आहे की धावणे म्हणजे सहज आपण साडी घालतो, आपली साडी अटकते पायांमध्ये, आपण पडण्याची भीती असते, मग हे कसं काय सांगाल ताई तुम्ही याबद्दल?
1: मी हेच सांगेल की जेव्हा मला डॉक्टरांनी जॉगिंग करायला सांगितलं, इथे नातेवाईक आमचे भरपूर आहे जळगावमध्ये, आजूबाजूलाच माझे नात्यांनी जावाई लागतात ते सुद्धा आहे, तर मला थोडस ते अवघडल्यासारखं वाटायचं की पॅन्ट शर्ट कसं काय घालणार, तर मग मी प्रॅक्टिसच साडीमध्ये केली, थोडी मिऱ्या थोड्या वरती असायच्या माझ्या, पण मग मी साडीमध्ये प्रॅक्टिस करायला लागली आणि मला त्या ड्रेसपेक्षा साडीमध्येच आरामशीर वाटतं, सवय झाली त्या मग अनेक मॅरेथॉन मी आजपर्यंत साडीमध्येच पूर्ण केलेले
0: आहे.
1: मास्टर ऍथलेटिक मध्ये साडी चालत नसल्यामुळे तिथे मला पॅन्ट शर्ट घालावं लागतं.
0: काही आता 5 किलोमीटर चालणं आणि 3 किलोमीटर धावणं या स्पर्धांमध्ये तुमचा अनुभव कसा होता? आता चालणं आणि धावणं तुमच्या सोबत तुमच्या सहभागी स्पर्धांमध्ये जे तुमचे कॉम्पिटिटर सुद्धा असतील, तो अनुभव तुमचा कसा होता?
1: अनुभव खूपच छान होता मॅडम. चंदीगडला जेव्हा स्पर्धा झाल्या, छान थोडा थोडा पाऊस पडत होता आणि तेव्हा आमच्या स्पर्धा चालू झाल्या. आता असं चालणं फिरणं नॉर्मल आणि स्पर्धेत चालणं धावणं याच्यामध्ये खूप फरक असतो. त्याच्यामध्ये आपल्याला एकच ध्येय असतं की आपल्याला जिंकायचं आहे आणि त्या जिंकण्याच्या दृष्टीने माझा मी सराव यावेळेस केलेला होता. कारण मी आधी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय स्पर्धा मी बऱ्याच वेळा खेळले होते, हा, पण मग 2 नंबर पर्यंत मी थांबलेले होते, पण 1 नंबर मला मिळालेला नव्हता. मग त्यासाठी मी ह्यावेळेस खूप प्रयत्न केलेला होता, तर खूप छान आनंद होता, खूप म्हणजे मला खूप बरं वाटलं.
0: तुमची जिद्द तुम्ही कायम ठेवली.
1: माझी जिद्द, माझी चिकाटी, मला सर्वजण माझं खूप कौतुक करत असतात मॅडम की ह्या वयामध्ये, की ज्या वयामध्ये पाय दुखतो, कंबर दुखते, डायबिटीस आहे, बीपी आहे, हे सगळं ह्या वयामध्ये असतं, पण मी एक ह्या आजारपणातून हा जो मला मार्ग मिळालेला आहे याच्यातून म्हणजे मला असं वाटतं की जर आपण हे अंगी केलं तर अगदी आजारापासून आपण बाजूला होऊ शकतो, हो दूर सारू शकतो आपण.
0: खूपच छान. खरंच तुमच्या यशा मागे कोणाचा सर्वात मोठा पाठिंबा आहे?
1: माझ्या यशा मागे माझ्या मुलाचा म्हणजे माझ्या कुटुंबाचा खूप मोठा पाठिंबा आहे. त्याने जर मला वेळीच आजारपणातून बाहेर काढले नसते, कारण मी थोडक्यात सांगितलं की माझ्या मुलाने माझ्यासाठी खूप प्रयत्न केले आहे, तर त्याने जर का त्यावेळेस माझ्या वेळोवेळी उपचार वगैरे डॉक्टरांनी जे सांगितलं चालायला जा, धावायला जा, या गोष्टींकडे कदाचित लक्ष दिलं नसतं तर आज मी इथे नसते. तर माझ्या मुलाचं खूप सहकार्य आहे, माझी सुनेही माझी खूप काळजी घेते, जेवणाचं वगैरे लक्ष देते, कारण माझं दुपारचं जेवण म्हणजे सकाळी 10 वाजेला असतं आणि रात्रीचं जेवण माझं 6 वाजता असतं, त्यामुळे माझ्यामुळे तिला लवकर स्वयंपाक करावा लागतो, असं त्या सुनही माझी खूप काळजी घेते आणि माझ्या नातीही मला खूप प्रोत्साहन देत असतात. 1 8 वर्षाची आहे, 1 15 वर्षाची आहे, हा, तर त्याही नेमकी स्ट्रॉंग आहे, मातू असं आहे, त्याच्याने मग मला मी त्यांच्या एवढी घेऊन जाते म्हणजे, हा. आणि मुलगा माझा, जशी मी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली, कुठे बाहेर गावी जर स्पर्धा असेल तर त्या गावात रिझर्वेशन करून देणं, त्या मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन करणं, हे माझा मुलगा वेळोवेळी करतो, मला स्टेशन पर्यंत नेणं आणणं हे सगळं तो करत असतो. तसंच माझी मुलगी आणि माझे जावई यांचा देखील मला पाठिंबा आहे. कल्याणकडे जर का मॅरेथॉन असल्या तर मग मुलीचा फोन येतो, आई इथे इथे मॅरेथॉन आहे, तू आहे, तू धावशील का? तर मग मला जर का सोयीचं वाटलं तर मग मी सांगते हो ग प्रिया येईल मी, मग ती लगेच ते मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन माझे जावई करतात असं. आणि नातू आहे, मुलीला एक मुलगा आहे, तो देखील माझी मा स्ट्रॉंग आहे, आजीला म्हणजे मला मा म्हणतात ते, हा, माझी मा खूप स्ट्रॉंग आहे, मा माझ्या मित्रांना तुझं खरंच वाटत नाही ग की तू धावू शकते, आता काय करू, माझ्याकडे मोबाईल नाहीये, नाही तर तुझं सगळं मी त्यांना दाखवलं असतं असं माझा नातू पण माझं खूप कौतुक करत असतो, मला कोणत्या पदार्थातून प्रोटीन मिळेल कारण तू धावते, तुझे मसल्स जातात मा, तर तुला ही रेसिपी मी तुला पाठवतो, ही तू कर, याच्याने तुला प्रोटीनची तुझी पूर्तता होईल असं मला वेगवेगळ्या रेसिपीज तो पाठवत असतो. त्यामुळेच मी हे करू शकले.
0: ताई अगदी तुमचं. ताई आता सराव करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी येतात?
1: सराव करताना मॅडम जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला हाडांच्या ठिसूळपणासाठी म्हणजे हाडांना मजबूती येण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करायला लागेल, आता ह्या वयामध्ये जॉगिंग कसं करायचं, तर मग मी काय केलं, मी घरी आली आणि मग 1-2 दिवस तर काही दुर्लक्षच झालं, पण मग नंतर

0: ती माझ्या बेडरूममध्ये वरच्या बेडरूममध्ये गेली आणि मग तिथल्या तिथे मी गोलगोल गोलगोल जॉगिंग म्हणजे धावायला सुरुवात केली. हे माझ्या सुनबाईला कळालं आणि मग मुलगा शाळेतून आल्यावर तिने मुलाला सांगितलं की म्हणे आई ना पटांगणावर जात नाही तर त्यांच्या बेडरूममध्येच धावता म्हणे आवाज येत होता खाली. तर मग मुलगा म्हणाला की आई तू बेडरूममध्ये का धावते, तू तिथल्या तिथे गोलगोल गोलगोल जॉगिंग करते धावते आणि पडली चक्कर आली तर मग काय करायचं. तर मग मी म्हणाली अरे महेश मला ना खूप लाज वाटते बाबा त्या ग्राउंडला धावून नावं ठेवतील मला. तर म्हणाला की अगं आई तू हाऊस म्हणून मजा म्हणून तुला जॉगिंग करायचं नाहीये, तुला तुझ्या तब्येतीसाठी करायचंय, डॉक्टरांनी तुला सांगितलं आहे ना जॉगिंग करायला. मग ठेवतील लोक नाव तर ठेवू दे पण तू उद्यापासून घरात जॉगिंग करायचं नाही, तू पटांगणावर जा आणि तिथे धाव. मला हे मुलाचं म्हणणं पटलं की मुलगा खरंच बरोबर म्हणतोय आपण काय हौशे खातर तर धावत नाहीये. मग मी दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले आणि मी सुरुवात केली. माझ्या पुढे 5-6 गृहस्थ होते माणसं ते चालत होते. मग मी मागून धावत वजन वाढलेलं होतं त्यामुळे दम लागायचा थोडंसं जरी धावलं हळूहळू तरी मला फुसफुस फुसफुस आवाज यायचा माझा. तर मग माझा तो आवाज त्या लोकांना आला आणि मग ते एकमेकांना त्यांनी असं मागे वळून बघितलं तर मी होती. तर मग ते एकमेकांना म्हणाले अरे इंजिन धूर सोडते चला बाजूला व्हा बाजूला व्हा, हा रस्ता द्या इंजिनला रस्ता द्या. मला कळालं मॅडम की ही लोक मलाच नाव ठेवत आहे हसत आहे पण मी एकही शब्द न बोलता मी पुढे निघून गेली. मग अशा प्रकारे कोणी महिला भेटल्या मुलं भेटली की आओ ताई हे वय आहे का तुमचं धावायचं, कोणी म्हणायचं मावशी ही साडीमध्ये पाय अडकून पडून जाल तुम्ही फ्रॅक्चर वगैरे होईल. असं मला एक नि अनेक बरंच थोडे दिवस मला ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं. पण मग मी माझा जो नित्य नेम होता तो काही मी सोडला नाही. मी रोज जात होती आणि जॉगिंग वगैरे करत होती. पण मग थोड्या दिवसांनी काय झालं माझ्या धावण्यात सुधारणा झाली, चालण्यात सुधारणा झाली आणि मग मी हळूहळू स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली. मग जेव्हा भाग घ्यायला लागली तर मग माझं पेपरला आलं मॅडम. पेपरला आल्यानंतर मग जे गृहस्थ मला नाव ठेवत होते हसत होते मग तेच म्हणाले की मॅडम तुमचं ना पेपरला बातमी आले, पेपरला बातमी आले. मला काय माहित नव्हतं ते सुरुवातीची गोष्ट सांगते मी. हो मॅडम तुमचा फोटो पण आलाय आणि तुमची पेपरला बातमी आले. मग पुढे गेल्या अहो ताई तुमचं पेपरला वाचलं मी. कोणी म्हणतं अगं बघितलं का त्यांच्या मिसेसला ह्याच आहे त्या मावशी, त्या फोटो आलाय ना तर ह्याच मावशी आहे. तर असं मग एक नि अनेक जसं माझं मला आधी हसत होते नावं ठेवत होते टिंगल टवाळी करत होते तर मग तीच लोक माझं अभिनंदन करायला लागले माझं कौतुक करायला लागले. हा अशा प्रकारे मला तोही अनुभव आला आणि हाही अनुभव आला.
1: खरंच आपण ज्या वेळेस एखादं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला एक ना अनेक समस्यांना तोंडही द्यावं लागतं. तसंच समाजाशी सुद्धा आपल्याला त्यांचे वादविवाद म्हणावं किंवा त्यांचं हे सगळं आपल्याला सहन करावंच लागतं. त्याशिवाय आणि ताई आता तुम्ही म्हणताय जसं की तुम्ही जेव्हा आजारी होता तुमचं वय खूप होतं आणि आता तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे निव्वळ चालण्यामुळं केवळ धावण्यामुळं तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे त्याची तुमची आपोआपच आवड निर्माण होत गेली. तुम्ही विविध स्तरांवर स्पर्धेसाठी जायला लागले. मग ताई तेव्हाचं वजन आणि आताचं वजन काय
0: अगदी फरक आहे मॅडम. तेव्हा माझं जवळजवळ 75-76 किलो वजन झालेलं होतं. आता माझं 58-59 किलो वजन आहे.
1: खूप मोठा बदल झाला.
0: मला खूप बदल झाला जॉगिंगने करण्याने आणि चालण्याने या सरावाने जेव्हा मी केलं हळूहळू स्पर्धा ही करायला लागली. तर मी काय सांगते जो बाण तो जेव्हा त्या हिरव्या रंगाकडे गेला तेव्हाच माझा एवढा आत्मविश्वास वाटला की मग ते मी बंदच करू शकले आणि माझं शरीरच उठून म्हणजे ग्राउंडला जायचं. इच्छा जरी नसली की नाही बाबा आज थकला आहे नाही अगं आई आता तू इतकी थकून आले जाऊ दे आजच्या दिवस जाऊ नको मुलगा म्हणायचा माझा. नाही रे महेश गेलं पाहिजे.
1: पण आता तुमचं वय तुम्ही म्हणताय 60 वर्ष. तर 60 वर्षामध्ये आपण असं म्हणतो की आता नातवंडांना सांभाळू आता आराम करू आता घरामध्ये शांत निवांत राहू. पण जिथे हा विचार व्यक्ती करतो आहे तिथे तुम्ही खरंच यश मिळवता आहात आणि निरनिराळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवता आहात. तर याबद्दल खरंच तुमचं खूप कौतुक ताई. आता आजच्या महिलांसाठी विशेषतः मध्यम वयीन असो आणि ज्येष्ठ महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्यायचे.
0: मी मध्यम वयीन महिलांना हेच सांगेल मॅडम की डायरेक्ट धावा हे सांगणार नाही मी. पण तुम्हाला जी आवड आहे सायकल हा इतका छान व्यायाम आहे सायकल सुद्धा चालवू शकता. योगा आहे चालण्याचा व्यायाम आहे जॉगिंग आहे कारण महिलेने हे केलं पाहिजे आपल्या तब्येतीसाठी. कारण माझा स्वतःचा हा अनुभव आहे की मी या चालण्या धावण्यातूनच माझं आरोग्य

0: धरलं आहे. हा, तर त्यामुळे मी हे सांगेल की तुम्ही तुमची आवड जपा, आपल्या तब्येतीसाठी आपण धावलं पाहिजे. कारण किती श्रीमंत असो, किती पैसा असो, पण जर आजारपण वगैरे लागलं तर त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणून सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपलं आरोग्य आहे. तर मग आपण आपल्या आरोग्यासाठी तरी तेवढं केलं पाहिजे. आणि ज्येष्ठ महिलांनाही मी हेच सांगेल की निदान चालण्याचा तरी व्यायाम त्यांनी केला पाहिजे. असं जर का तेवढं केलं तरी तब्येतीसाठी म्हणजे बराचसा फरक पडतो. बीपी वगैरे, नॉर्मल डायबिटीस, हे ज्या गोष्टी आहे ह्या त्यापासून लांब राहतो आपण. असं मी हे सगळं मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते.
1: खरंच ना, खरंच ताई खूपच छान. आता ताई, पुढील काळामध्ये तुमची अजून कोणती स्वप्न किंवा ध्येय आहेत का?
0: मॅडम, माझी ध्येय आहे, माझं स्वप्न आहे, 10 वर्षापासून मी यामध्ये आहे. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आता मी, मला पाहिजे तसं यश मिळालंय, खूप आनंदी आहे मी पण, माझा परिवार पण. पण आता माझ्या परिवाराची पण हीच इच्छा आहे की आई तू आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली पाहिजे. आणि माझंही ते स्वप्न आहे. आणि ते सर्वांच्या शुभेच्छा असल्या तर निश्चित पूर्ण होईल, मी प्रयत्न करेल असं मला वाटतं.
1: आता ताई, तुम्ही वयाच्या 60 नंतरही हा खेळ खेळता आहात, धावता आहात, चालता आहात, निरनिराळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतात, तर मग ताई आता त्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागतो, हे नित्य तुम्हाला सरावही करावा लागतो, आणि त्यासोबतच मग तुमच्या आरोग्याकडे, तुमचं तर ऑटोमॅटिक आरोग्य सुधारतं, तुमचा व्यायाम होतो त्यामुळं, पण मग तुमच्या खानपानाकडे की तुमच्या आहाराकडे तुम्ही कोणती विशेष काळजी घेतात मग?
0: मॅडम, माझं शेड्यूल जे आहे तेच आरोग्याकडे नेणार आहे. पहाटे लवकर उठते मी, मिक्स असं कडधान्य असतं ते मोड आलेलं ते मी घेते, काही फळ असतात एखाद दुसरं फळ घेते, आणि त्याच्यानंतर मग मी जेवण करते.
1: आणि या वयात असं आपण म्हणतो की पचन शक्ती कमी झालेली असते, हो, त्याबद्दल
0: मला असं म्हणजे वाटतं की मी जे खाते मॅडम मला ते व्यवस्थित पचतंय. मी असं अधे मध्ये अटर सटर असं काही खात नसते. माझा ठरलेला आहे व्यायाम माझा अगदी मॅडम, मी पहाटे जर पटांगणावर गेली ते 1.5-2 तास मला घरातून जाऊन घरी येण्यापर्यंत होतात. मग त्यानंतर मी थोडस घरातला आवरावर केल्यानंतर योगा असतो माझा, योगा करते मी, 1.5-2 तास माझे योगामध्ये जातात.
1: बरं, तुम्ही व्यायामासोबत घरकामांनाही मदत?
0: हो हो, अगदी भाज्यांनी म्हणजे माझ्या नातीचं हो करणं, तिला तयार करणं, स्वयंपाकाची आवड आहे, मी थोडंफार मदत करते सुनबाईला.
1: ताई, आता तुमच्या यशामुळे इतर महिलांना कशी प्रेरणा मिळेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
0: मॅडम, निश्चितच प्रेरणा मिळेल, मिळाली आहे. आणि जोपर्यंत मी म्हणजे माझ्या याच्यातून त्यांना प्रेरणा मिळतेच, कारण आमच्या शेजारीच, तर त्या मी जेव्हा जॉगिंग करायला लागले तर मग त्या कधी कधी फिरायला यायच्या सोबत, सोबत असायच्या, मागे पुढे असायच्या. पण मी जशी जॉगिंग करायला लागली, धावायला लागली, मग त्यांनी विचार केला, बापरे, ह्या तर माझ्या आईच्या वयाच्या आहे, तर ह्या धावतात तर मग मी का नाही. मग मला विचारपूस करायला लागल्या, मावशी तुम्ही काय खाता, मावशी तुमचं हे कसं काय आहे, तुमचं दुखत नाही का पाय वगैरे असं. तर मी म्हटलं, नाही, दुखणं जाण्यासाठी तर मी हे करते आहे. तर मग त्या सुद्धा धावायला लागल्या. आणि आपलं खांदेशरण पण 2017 साली चालू झालेलं आहे. मग त्या माझ्यासोबत खांदेशरण मध्ये पण सहभाग घेतात आणि पूर्ण करतात त्या यशस्वीरित्या. असं माझ्या बहिणीच्या नात सुना आहे, त्यांची मला नेहमी फोन येत असतात की आजी मला तुमच्यासारखंच व्हायचं आहे, तुम्ही काय काय करता, कसं करता, अशी नेहमी चौकशी असते. आणि माझ्यामुळे बऱ्याच जणी मॅडम चालायला लागले आहे, जॉगिंग करायला लागले आहे. साधं मी आता ग्राउंडवर जर गेली आणि कोणी जर नवीन लेडी आलेल्या असल्या तिथे फिरायला, तर त्या मग मी धावत असते ना, तर मग माझ्या मागे त्या धावायला लागतात. तर आणि मग चौकशी करतात, मावशी मला ना लाज वाटत होती, पण मग तुम्ही धावताय ना, म्हणून मग मी पण धावते आहे. असं एक नि आणि एक भुसावळच्या मॅडम आहे, त्या भुसावळीला माझी नात प्रॅक्टिसला जाते, मी तुम्हाला सांगितलं. त्या माझ्या नातीच्या जवळ आल्या, म्हणाली, काय ग बाई, मला पण ना धावण्याची वगैरे आवड आहे, पण ना मला काही सोबतच मिळत नाही, कसं काय धावायचं ना. माझ्या नातीने सांगितलं, माझी आजी रनर आहे म्हणे. ओ बापरे म्हणे, आजी रनर आहे, मला तुझ्या आजीचाच फोन नंबर दे म्हणे. मग माझा फोन नंबर त्यांनी घेतला, माझ्याशी संपर्क साधला, मला म्हणाल्या, मला तुमच्या बरोबर हे चर्चा करायची आहे, मला भाग घ्यायचा आहे. आता त्या 1 वर्षापासून त्याही सहभाग नोंदवता आहे आणि छान चालू आहे. म्हणजे तर त्या खूप माझं नाव काढतात की तुमच्यामुळे हे चालू आहे. आणि मी सर्वांना हेच सांगेल मॅडम की आपल्या तब्येतीसाठी आपण चाललं पाहिजे, जी आपली आवड आहे ती जोपासली पाहिजे. सायकलचा व्यायाम म्हणा, जो व्यायाम तुम्हाला आवडेल तो तुम्ही करा.
1: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आपल्या महिलांना दिलेला आहे आणि तुमच्या या यशामागे नक्कीच यश पाहून सर्व मैत्रिणींना, आपल्या महिलांना नक्कीच

0: प्रेरणा मिळेल.
1: आणि मी एक सांगू इच्छिते मॅडम की हे जो मी करते आहे आजपर्यंत आणि आता जेव्हा मी राष्ट्रीय स्पर्धा खेळून आली तर तेव्हा खूप जंगी स्वागत माझं घरी करण्यात आलं. तर माझ्या मुलाचा मित्र परिवार आमचे शेजारी कॉलनीतील सर्वजण, तर मी हेच सांगेल की सर्वांच्या शुभेच्छा प्रोत्साहन आणि माझं तर कुटुंब पूर्ण माझं कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहे, त्यांचा पाठिंबा आहे म्हणूनच हे सगळं शक्य झालंय. माझे नातेवाईक आप्तेष्ट जेव्हा स्पर्धा होते आणि माझा मुलगा जेव्हा स्टेटस ठेवतो तर तेव्हा मला एवढे फोन येतात की काय सांगू. आणि आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे मावशी, आम्हाला आम्ही तुझ्यावर खूप प्राऊड फील करतो असं खूप कौतुक करतात. तर मी खूप भारावून जाते या गोष्टीने, मला शब्दात सांगता येणार नाही असं आनंद होतो.
0: खरं आपण काय करतो आहे आणि आपल्या यशाचं आपल्या या कामाचं कुठे कौतुक होत आहे, आपल्याला इतकं यश मिळत आहे तर नक्कीच आपल्यावर कौतुकाचा वर्षा होतो. आणि
1: तर मग मी हेच सांगेल की मी माझं कुटुंब म्हणजे आमचे नातेवाईक आप्तेष्ट कॉलनीतील सर्व माझ्या मुलाचा मित्र परिवार या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद म्हणेल की तेही त्यांच्या शुभेच्छा प्रोत्साहन आणि माझी इच्छाशक्ती माझं करण्याचं त्यामुळे हे शक्य होत आहे.
0: मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपण पाहिलं की वय हे केवळ एक आकडा आहे, खरी ताकद असते ती आपल्या जिद्दीमध्ये आणि आत्मविश्वासामध्ये. छाया तायडेताई यांनी आपल्या मेहनतीनं आणि चिकाटीनं सिद्ध करून दाखवलंय की योग्य इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून नक्कीच अनेक महिलांना नवीन ऊर्जा आणि दिशा मिळेल याची खात्री आहे. तेव्हा ताई, आज आपण आकाशवाणीत आलात आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि आपले जे अनुभव आपल्या यशामागचं कारण सगळं आमच्यासोबत तुम्ही सांगितलं आणि छान मनमोकळा संवाद आमच्याशी साधला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
1: मीही तुम्ही मला त्या योग्य समजलं आणि इथे बोलवून मला संधी दिली तुम्ही, त्याबद्दल आकाशवाणीचे आणि तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम.
0: थांबूया ताई, नमस्कार.
1: नमस्कार.
0: राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आली आहे. तेव्हा मैत्रिणींनो, नियमित योग करा आणि आपलं आयुष्य निरोगी आणि ताणतणाव मुक्त बनवा. या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटूस एका नवीन विषयासह आणि नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम वनिता मंडळ श्रोते हो आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म न्यूज ऑन एआयआर आणि तसंच आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो सकाळचा माफ करा दुपारचे 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करू. ठीक 1 वाजून 5 मिनिटांनी गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सुरुवातीला. ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार.

आपण प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:05 आणि 5 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आनंदी गोपाळ या चित्रपटातील ऋषिकेश रानडे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं हे गीत आहे. वैभव जोशी यांचं संगीतबद्ध केलंय ऋषिकेश सौरभ जसराज यांनी.

श्रोतो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतो आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सरकारनामा या चित्रपटातील अजय झणकार यांचं हे गीत आहे. आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं, गायक स्वर कविता कृष्णमूर्ती यांचा.

गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आम्ही दोघे या चित्रपटातील वैशाली माढे यांनी गायलेलं हे गीत आहे. गुरु ठाकूर यांचं संगीतबद्ध केलंय मंगेश धाकडे यांनी.

0: सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील हे गीत होतं माझं घर माझा संसार या चित्रपटातील. आणि या गीताबरोबरच श्रोते हो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचा 1:30 ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल आणि 1:40 भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या.

दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकासकामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर या त्यांच्या मूळ गावी पोहोचले आहेत. मुर्मू त्यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सिंचन यासारख्या क्षेत्रांमधल्या 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रधानमंत्री जनसभेला संबोधित करतील. दरम्यान प्रधानमंत्री आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होणार असून विविध विकासकामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. 210 पेक्षा जास्त इंडियन मिशनच्या पुढाकारातून हे कार्यक्रम होणार आहेत. उद्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज 68वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्या आपल्या वडिलांच्या गावी ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर इथं आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आज पहाडपूर इथं पोहोचून मुर्मू यांच्यासह त्यांच्या गावाचा दौरा केला आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. तत्पूर्वी मोदी यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मुर्मू यांची साधी राहणी, विनम्रता आणि सेवाभाव देशवासियांना प्रेरित करत राहील अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी मुर्मू यांच्याविषयी समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये गौरवोद्गार काढले. दरम्यान ओडिशा सरकारला 2 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं एका जाहीर कार्यक्रमातही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी 47,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचं लोकार्पण होणार आहे. पश्चिम बंगाल दिन हा दिवस भारताचा अविभाज्य भाग म्हणून राहण्याच्या पश्चिम बंगालच्या संकल्पाचं प्रतीक आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसारमाध्यमांद्वारे पश्चिम बंगाल दिवसानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही पश्चिम बंगालमधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बँका, मालमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि कर्जदार यांच्यातल्या संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कर्ज थकबाकीच्या प्रकरणांमध्ये होत असलेल्या तडजोडीविषयी न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. करदात्याकडून जमा झालेला सार्वजनिक निधी बँकांकडून कर्ज स्वरूपात दिला जातो, मात्र त्याच्या वसुलीसाठी आवश्यक प्रयत्न केले जात नसल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती V. Mohan यांच्या पीठानं नोंदवलं. लोकांच्या कल्याणासाठी खर्च होणं आवश्यक असलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याबद्दल न्यायालय चिंता व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वत

0: प्रभारी म्हणून आज एनटीएन देशभरात मॉकड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेर परीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्या वर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेर परीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
0: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएने तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही समाज माध्यमांवरून याकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर एनटीएनं दखल घेत चूक सुधारली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एक दिवसीय सामन्याच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एक दिवसीय सामना चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतानं या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. भारतीय माहिती सेवेतले सेवानिवृत्त अधिकारी दीपांकर मुखोपाध्याय यांचं काल कोलकाता इथं अल्प आजारानं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. माहिती आणि प्रसारण खात्याच्या विविध माध्यम कार्यालयांमध्ये त्यांनी काम केलं होतं. आकाशवाणीचे सिंगापूर प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास कामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे. भंडारा जिल्ह्याच्या विकास कामांना अधिक गती देण्यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विविध महत्वाच्या शासकीय प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा सविस्तर आढावा घेतला.

0: करण्यात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत कामांची गुणवत्ता, सुविधा आणि जनहिताच्या दृष्टीने आवश्यक बाबींवर त्यांनी सूचना दिल्या. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरण तलावांत उपयुक्त पाणी केवळ 25.662 दशलक्ष घनमीटर म्हणजे 31.24% साठा शिल्लक आहे. मोहाडी येथील हिवरा लघु प्रकल्प आणि साकोली येथील वलमाजरी आणि केसलवाडा हे जुने मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडे पडल्यानं उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्याची शक्यता कमी झाली आहे आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 इसमावर बिबट्यानं हल्ला करून त्याला जागीच ठार केले. हा संपूर्ण थरार मृतकाच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आयुध निर्माणी कार्यालय भंडारा यांच्या संयोजनाखाली कार्यरत नगर राजभाषा कार्यान्वयन समिती आयोजित अर्धवार्षिक बैठकीत सन 2025-26 करिता बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा कार्यालय भंडारा यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैनगंगा नदीच्या काठावर पवनी आणि अडाळ पोलिसांनी कारवाई करत अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करत 1,70,000 मोहफूल सडवा नष्ट केला. सहायक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन यांच्याद्वारा धडक मोहीम राबवत भंडाऱ्यातील 2 ठिकाणी पतंजली सेंटर इथं धाड टाकून सुमारे 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देवादी इथं मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 7 दुकाने फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली. मात्र पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत 2 आरोपींना अटक करत चोरीची रक्कम देखील हस्तगत केली. गोंदियातील वृद्ध दाम्पत्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन घराबाहेर काढणाऱ्या मुलाविरोधात जिल्हाधिकारी तथा वरिष्ठ नागरिक अपील प्राधिकरणानं महत्वपूर्ण निर्णय देत संबंधित घर हे वृद्ध दाम्पत्याच्या मालकीचे असल्याचं स्पष्ट करत मुलाला 15 दिवसांत घर खाली करण्याचे आदेश देण्यात आले. रोजगार हमी योजनेचे 2 वर्षांपासूनचे थकीत पैसे न मिळाल्यानं एका तरुणानं जिल्हा परिषदेत मे भी कॉक्रोच असे फलक लावत अनोखी भीक मांगो आंदोलन केले. गोंदिया शहरात प्रथमच कॉमर्स की पाठशालाच्या वतीनं भव्य बिझनेस रियालिटी शोचे आयोजन करण्यात आले. यात युवा उद्योजकांनी स्टार्टअप कल्पना सादर केल्या. उत्कृष्ट स्पर्धकांचा रोख पारितोषिके आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं आयोजित विशेष समर कॅम्पचा उत्साहात समारोप झाला. 12 आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी योग, संगीत, तायक्वांदो, पेंटिंग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि आत्मनिर्भरतेचं प्रशिक्षण घेतलं. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शनही भरविण्यात आलं. डोंगीपार परिसरात LCB पथकानं 38 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. थार वाहन, 4 मोबाईलसह सुमारे 54,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मे महिन्यात गेल्या 12 वर्षांतील उच्चांक गाठन गोंदियातील तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज आणि सिंधी समाजाच्या वतीनं गेल्या 65 वर्षांपासून रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मोफत शीतल जलसेवा देण्याची परंपरा आजही कायम आहे. दूषित पाणी पुरवठा, वाढते लोड शेडिंग आणि वीज दरवाढीच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर मटका फोडो आंदोलन करण्यात आले. शहरातील सुमारे 30,000 कुटुंबांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष धरा फाउंडेशननं झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत गोंदिया शहरात जनजागृती मोहीम राबवली. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड थांबवण्याचे आवाहन करण्यात आले. तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात मासेमारीच्या बोटीतून फिरताना बोट उलटल्यानं 2 तरुणांचा मृत्यू झाला तर 7 जणांना सुखरूप वाचविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नवनियुक्त राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या गोंदियातील प्रथम आगमनावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्यांच्या स्वागतार्थ भव्य रॅली काढण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीमुळे पूर्व विदर्भातील पक्षाला बळ मिळाल्याचं मानलं जात आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे.
1: प्रसारभारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतो, दुपारचे 1:45 आणि 4 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया यशुदास आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं.

0: आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील हे गीत होतं वसंत बापट यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: गावावर माझं शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झालेले आहेत. श्रोतू आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
2: श्रोतू ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया सुजाता राऊत यांच्या मातीत मिसळण्याची गोष्ट या पुस्तकाचा. चांगदेव काळे यांनी

0: लिहिला वेद.
1: लेखक लिहित जातो तेव्हा त्याचं भावविश्व तो हळूहळू पण अगदिनिश्चयाने उलगडत जातो. धाग्याचा रिळ मोकळा करीत जावा असा. त्यातून जे साकलं जातं ते वाचकाला भिडणारं असतं अगदी थेट अंतकरणापर्यंत. असं भिडणारं साहित्य आपल्या समोर येतं तेव्हा त्याला दाद देण्याची गरज नसते, ती आतून उसळून येते आपोआप. त्याचं कारण ती असते सृजनाचा आविष्कार आणि त्याला प्रतिसाद म्हणून मिळालेला हुंकार. दुसरी गोष्ट ही की जेव्हा निबंध वजा लेखाचं लेखन होतं तेव्हा लेखकाकडून त्या लेखाला विषयानुरूप न्याय मिळायला हवाच, परंतु त्याचवेळी वाचकासमोर त्या लेखाचं सौंदर्य प्रतीत होत असताना लेखकाची प्रतिमा ही नजरेसमोर साकार व्हायला हवी. अदृश्यपणे ही प्रतिमा सृजनाची आहे तशी ती त्यांच्या प्रतिभेची आहे, असा प्रतिभेचं देणं लाभलेला धनी सातत्याने समोर वावरत असायला हवा. ही निरीक्षण का नोंद करीत आहे असा प्रश्न पडू शकतो वाचकाला, तर त्याचं उत्तर आहे सुजाता राऊत लिखित मातीत मिसळण्याची गोष्ट हा ललित लेखांचा संग्रह. हा संग्रह ललित लेखांचा आहे त्यामुळे लेखकाच्या सृजनशीलपणाला मर्यादा असणारच. तरीही त्या चौकडीत राहून जी मुसाफिरी करायची आहे ती त्यांनी मुक्तपणे नव्हे तर अतिशय बंदिस्तपणे केलेली आहे. एखाद्या कसलेल्या गवळ्याने खुलवलेल्या बंदिशी सारखी. या लेख संग्रहात एकूण 24 लेख आहेत. कुठलाही लेख कुठेही कधीही उघडून वाचायला सुरुवात करा तो आपला ताबा घेत जातो. नैसर्गिक वातावरणात रमताना ते वातावरण जसा आपला हलवार स्पर्श हळूवारपणे तरी तितकाच स्वतःच्या प्रभाव आणि अंगभर आणि अंतकरणापर्यंत करत जातो तसा. लेखांना विषयांचं बंधन नाही, तरी त्यात प्रवास आहे. प्रवास वर्णने आहेत, निसर्ग आहे, त्याची विविध रूपं आहेत. नाती ज्या जिव्हाळ्याने जपतो तितक्याच आपुलकीने त्या निसर्गाची प्रवासाची वर्णने साकारलेली आहेत. ज्योतिबाच्या डोंगरावर उसावलेला ज्योतिबा आणि गिरणारच्या पर्वतावर उसावलेले दत्तगुरु, मथुरेहून द्वारकेला आलेला कृष्ण, गावच्या कोरड्या नदीपात्रातून ते रोमचे विध्वंस पावलेलं साम्राज्य आणि पॅरिस पर्यंतचा प्रवास, हिमालय द्वारकापर्यंत केलेला प्रवास, याचप्रमाणे रजनीगंधा, साहेब बीबी आणि गुलाम यातून भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचा उत्तम अभिनय आणि त्यांचं व्यक्तिमत्व, असे सिनेमे साकारणारे दिग्दर्शक, असे अनेक विषय आहेत. त्यांच्याकडे पाहताना जी सौंदर्य दृष्टी असावी लागते प्रत्येक ठिकाणी ईश्वर पाहावा तशी काव्यमयताही आहे. ती केवळ स्वतःचीच नव्हे तर इतरांच्याही तरल भावनांचा समर्पक उपयोग केलेला आहे. ती मराठी आहे तसाच उर्दू, इंग्रजी आणि संस्कृत काव्यांचाही आहे. नुसतेच काव्य नाही तर ज्ञानेश्वरी, महाभारतातील, भागवतातील श्लोकांचेही संदर्भ इथे आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणांचे व्यक्तीचे महात्म्य, वास्तव, इतिहास यांचा संदर्भ असे तपशील असा आलेला आहे. जसा चित्रकार आपल्या सर्वांग सुंदर चित्रांची निर्मिती करताना त्याच्या खजिन्यातील सगळ्या रंगांचे उदाहरण करीत आहे, या सर्वांगीण कलांचा, सौंदर्याचा, सौंदर्यदृष्टीचा आणि तरलतेचा जो पट लेखिकेने लेखातून आपल्या समोर साकार केलेला आहे तो प्रत्यक्ष आपल्या समोर साकार होत आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत असंच वाटत राहतं. लेखांचा रमणीय प्रवास सुरू होतो शीर्षकापासून. गवाक्षातून चंद्र दिसे, गंगाजीका तट हो, भूमी, प्रेमाचं शुभ्र संगीत, ही शहर में हर कोई व्यामोह करताना, या लेखांच्या लेखिका आहेत सुजाता राऊत, कवयित्री सुजाता राऊत. त्यांच्या तरल भाव, जिव्हाळा आणि अलवळ स्पर्शाने पुनीत झालेली ही लेखभूमी आहे. पानापानातून दरवळणारा सुपीक कसदार शैलीचा गंध मोहून टाकणारा आहे. मातीत मिसळल्यानंतर नुसता मृदगंध येतो असं नाही तर त्यातून सृजनाचे सृष्टी प्रत्ययाला येते. मातीशी नातं असणाऱ्यांना हे वेगळं सांगण्याची गरज नाही. हा मातीत मिसळून नव्हे एकरूप झाल्याचा आविष्कार आहे जो मना दृश्य स्वरूपात कायम रुंजी घालत राहणार आहे. तसंच यातल्या भाषेचं माधुर्य सालंकृत मोहून टाकणारं हळूवारपणे अशा एकरूप झालेला सिद्धहस्त लेखनीचा सृजनवासा दीर्घकाळ लक्षात राहणारा आहे.
0: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला सुजाता राऊत यांच्या मातीत मिसळण्याची गोष्ट या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आमचे हे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.

0: दुपारचे 2 वाजलेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पिकांपासून गुणवत्तेचं आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी त्या पिकाला लागणारी सर्व प्रकारची अन्नद्रव्य योग्य प्रमाणात मिळणं गरजेचं असतं. नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा झाला पाहिजे. हा पुरवठा होण्यासाठी मातीचं परीक्षण केलं पाहिजे. माती परीक्षण अहवालावरून आपल्याला त्या जमिनीत मूळचा अन्नद्रव्य साठा किती आहे हे समजतं. त्यानुसार आपण कोणतं पीक घेणार आहोत, त्याच्या अन्नद्रव्याची काय गरज आहे हे शिफारसीनुसार कळतं आणि मग मूळ जमिनीतील उपलब्ध असणारी अन्नद्रव्य विचारात घेऊन शिफारसीनुसार त्या पिकाला किती आणि कोणती अन्नद्रव्य घालायची याचा मेळ घालणं म्हणजेच समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन. पिकांना समतोलपणे अन्नद्रव्याचा पुरवठा करणं हा अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा प्रमुख कणा आहे. मोठ्या प्रमाणावर नत्रयुक्त खतं वापरली जातात, त्यामानानं स्फुरदयुक्त पालाशयुक्त खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्य कमी प्रमाणात वापरली जातात. रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खताचा वापर सुद्धा करणं आवश्यक आहे. पिकांची फेरपालट योग्य रीतीनं व्हायला हवी. पिकांची फेरपालट योग्य रीतीनं झाली नाही तर या सर्वांचा परिणाम जमिनीतील मूळ अन्नद्रव्याचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि उत्पादन घटतं, जमिनीची सुपीकता कमी होते. म्हणूनच माती परीक्षणाच्या अहवालानुसार समतोल खतांचा आणि अन्नद्रव्याचा पुरवठा केला तर पिकांची उत्पादकता वाढते, मालाचा दर्जा, जमिनीतील अन्नद्रव्य कमतरता आणि जमिनीची कमी होणारी सुपीकता सुधारण्यासाठी मदत होते. जास्त प्रमाणात खतं दिली तर पिकांना अपाय होतो आणि कमी खतं दिली तर पिकांची वाढ खुंटते. म्हणून समतोलपणे खतं वापरली तर उत्पादन वाढतं आणि खर्च केलेल्या भांडवलापासून आर्थिक नफा वाढतो. एवढंच नाही तर सर्वात जास्त उत्पादन प्रामुख्यानं योग्य आणि समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापनावर अवलंबून असतं. म्हणून समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जमिनीतल्या मातीचं निदान करून त्या अहवालानुसार पिकांसाठी त्या जमिनीतील मूळ उपलब्ध असणाऱ्या अन्नद्रव्यांचा विचार करून कोणती आणि किती खतं घालायची याचा ताळमेळ साधायला हवा. वेगवेगळ्या विभागात नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे का की पुरेसा साठा आहे याचं परीक्षण करून घेणं आवश्यक ठरतं. बहुतांशी खत पुरवठा हा खासगी विक्रेत्यांकडून केला जातो. त्यांनी शेतकऱ्यांना समतोल खत व्यवस्थापनाविषयीची माहिती देणं आवश्यक आहे. स्वतः शेतकऱ्यांनी नत्र, स्फुरद, पालाश या खतांच्या योग्य वापराबद्दल तसंच सेंद्रिय खतांचा वापर आणि योग्य त्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करण्यासाठी माहिती करून घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारे समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना जमिनीतील अन्नद्रव्याची उपलब्धता, अन्नद्रव्य व्यवस्थापनातल्या अडचणी, समतोल अन्नद्रव्याची गरज या बाबी विचारात घेऊन अधिक उत्पादन मिळवण्यासाठी समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं.
1: समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा. कृषीवाणी कार्यक्रम हा पुन्हा प्रसारित करण्यात आला. श्रोतो, या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
2: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2:05 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्य धनसंपदा.
3: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्य धनसंपदा कार्यक्रमात आज दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
4: श्रोते हो,

0: नमस्कार. आपले संपूर्ण शरीर निरोगी असणे ही आरोग्याची गुरुकिल्ली होय. मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या गरजात आता आरोग्याचाही अंतर्भाव करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बिघडलेले आरोग्य सुधारण्याकरिता अनेक प्रयत्न, अनेक उपचार पद्धतींचा जन्म झाला आहे. परंतु उपचार पद्धतींच्या उपचारात बऱ्याच मर्यादा आहेत. आरोग्य टिकवणे, सुधारणे आणि वाढवणे याकरिता त्यावरील रामबाण उपाय योगच आहे. योगाचे अनेक प्रकार आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला प्रश्न पडतो की योग करावा का, कोणी करावा, किती वेळ करावा. तरुण, वृद्ध, अतिवृद्ध, व्याधीग्रस्त वा दुर्बल कोणीही योगाभ्यास करू शकतो. 12व्या वर्षानंतर योगासने प्राणायामांचा अभ्यास करावा हरकत नाही. 12 ते 16 वर्षाची मुले आसन प्राणायाम करतात, मात्र त्यांना याकरिता बसवले जाते. जर ते स्वतःहून इच्छुक असतील आणि भविष्यात त्यांना करिअर करायचे असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने जर ते करत असतील तर ते न केलेले बरे. या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्मरणशक्तीत वाढ, एकाग्रतेत वाढ आणि ऐन परीक्षेच्या वेळी त्यांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जर चांगले राहावे असे वाटत असेल तर त्यांनी योगाचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार आणि प्राणायामात भ्रामरी, ओंकारनाद आणि ध्यान किंवा त्राटक याकरिता रोज 15 मिनिटे तरी देणे आवश्यक आहे. महिला आणि पुरुष यांनी आसनांच्या प्रत्येक प्रकारापैकी शरीर संवर्धनात्मक, शिथिलीकारक आणि ध्यानात्मक तसेच रोग प्रतिबंधात्मक, रोग निवारक आणि निर्मोक्ष अर्थात व्यसन वाईट सवयी घालवण्याकरता या योगोपचार पद्धतींचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घेता येतो. आपल्या दैनंदिन शारीरिक क्रिया प्रक्रियांमुळे स्नायूंना थोडासा ताठरपणा आलेला असतो. शरीरातील सांधे आखडलेले असतात. हे सांधे आणि स्नायू मोकळे करून सहज स्थितीला आणण्याकरिता चलनक्रिया, पूरक हालचाली करता येते. यात आपण 10 मिनिटे याकरिता आपण वेळ देऊ शकतो. उभे राहून मान खाली वर करणे, मान उजवीकडे डावीकडे वळवणे, मान गोल फिरवणे 2-3 वेळा हळूहळू करावेत. खांद्यांचा व्यायाम सुद्धा करावा, कमरेचा व्यायाम करावा, गुडघ्यांचा व्यायाम 2-3 वेळा करावा. योगासनांकरता 20 ते 25 मिनिटे वेळ दिल्यास उभ्या स्थितीतील ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, पादहस्तासन, उत्कटासन, नटराजासन, वीरासन, गरुडासन, संतुलासन यापैकी आपल्याला जमतील अशी 4-5 आसने करावीत. बैठक आसनामध्ये पर्वतासन आहे, भद्रासन आहे, उष्ट्रासन, चंद्रासन, शशकासन, वक्रासन, वज्रासन, पद्मासन, पश्चिमोत्तासन, सुप्त वज्रासन यापैकी आवश्यक जमतील अशी आसने करावीत. पोटावर झोपून जी आहे शल्भासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, तिर्यक भुजंगासन, मार्जरासन यातीलही आपल्या शरीराला मानवेल अशी करून घ्यावी. पाठीवर झोपून उत्तानपादासन आहे, अर्धहलासन, हलासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन आहे, मत्स्यासन, नौकासन, शवासन यापैकी काही आसने आपण करावी. प्राणायामात चंद्रभेदन, सूर्यभेदन, भस्रिका, कपालभाती, बंध लावणे, अनुलोम विलोम, भ्रामरी, नाडीशोधक, ध्यानात्मक यात प्राणायामाकरिता 20 मिनिटांचा वेळ द्यावा. आपल्याला जर कमी वेळ असेल तर कमीत कमी 7 सूर्यनमस्कार, काही पूरक हालचाली आणि 2-3 प्राणायाम असे अर्ध्या तासाचे पॅकेजही होते. आपण पूरक हालचाली, अनेक आसने, प्राणायाम या गोष्टींचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करता येईल हे पाहिले.
1: दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.
2: आरोग्यम जनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो पुन्हा प्रसारित करण्यात आला. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो आमचे हे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेब्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2:10 होतात. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर काही क्षणातच.

0: झालेले आहेत पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय करावे तर आपण तातडीने ड्रेनेज आणि नाले साफ करायला हवे. नाल्यांना अडथळे तर येत नाहीत ना. कचरा, वाळलेली पाने, प्लास्टिक आणि इतर अडथळे आपण तात्काळ काढायला पाहिजेत जेणेकरून पाणी मुक्तपणे वाहून जाईल. महत्वाच्या रस्त्यावर आणि परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्रवाही पाण्याच्या मार्गातील अडथळे पंपाच्या सहाय्याने तात्काळ दूर करावे. पिण्याच्या पाणी फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन करायला पाहिजे. पाणी उकळून प्यायला पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय. आपण बाहेरून आल्यानंतर नेहमी हात धुवायला पाहिजे. पावसाळ्यात जर आपल्याला जखम झाली तर अशा जखमांची विशेष काळजी घ्यायला हवी. प्राण्यांना देखील आपण अशा वेळी सुरक्षित ठिकाणी हलवणे महत्वपूर्ण ठरते. पावसाळ्यातला आहार कसा असावा? पावसाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावते म्हणून हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा. उकळलेले पदार्थ, खिचडी, मूग डाळ, भाज्या, सूप, फळे आणि स्वच्छ उकळलेले पाणी यांना प्राधान्य द्यावे. रस्त्यावरील पदार्थ, शिळे अन्न, जास्त तेलकट तिखट खाणे तसेच थंड पेये टाळली पाहिजेत. भाज्या व फळे नीट धुवून वापरावीत. आहारात हळद, आलं, लसूण यांचा योग्य वापर केल्यास प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. स्वच्छता आणि योग्य आहार यामुळे पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते. घन कचरा वर्गीकृत करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे. जैव वैद्यकीय व औद्योगिक कचरा वेगळा करून कचऱ्याचे योग्य पद्धतीने निवारण करावे. कचरा आणि सांडपाण्याच्या मुख्य प्रवाहात सोडू नये. मृत प्राणी व मानवी अवशेषांची योग्य व्यवस्थाही लावणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे निर्देश समजून घेणे आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या अवशेषांचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न. रस्ते, पूल, ड्रेनेज व्यवस्था, रुग्णालय आणि आश्रय केंद्रे तयार ठेवावी. आवश्यक असल्यास लोकांचे स्थलांतर आणि तात्पुरता निवाऱ्याची सोय करावी. सामुदाय सहभाग आणि जागरूकता. शेजाऱ्यांना मदत करणे, स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, जल प्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक स्वच्छता परिषदेने प्रयत्न केले पाहिजे. ही सर्व उपाययोजना केवळ आपले आरोग्य आणि जीवनमान सुरळीत चालावी यासाठी नाही तर वातावरणाचे संतुलनही या माध्यमातून राखले जाईल. पावसाळ्यातील आपली व आपल्या परिसरातील लोकांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाची छोटीशी जबाबदारी खूप मोठा फरक घडवू शकते. नदी, नाले, पाण्याच्या स्रोतांची काळजी घेतली पाहिजे तरच आपण जलजन्य रोगांपासून परिसराचे संरक्षण करू शकतो. स्थानिक प्रशासनाशी हात मिळवून काम केल्यानेच आपला परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकालीन दृष्ट्या तंदुरुस्त राहील. थांबूया. धन्यवाद.
1: श्रोते हो आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आणि श्रोते हो याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
0: श्रोतो परिसर हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 होत आहेत. ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू. ठीक 2:15 वाजता.

0: गोविंद बालकृष्णन यांनी गायलेला राग भैरवी श्रोतेहो पणिकलत यांना व्हायोलिन साथ केली होती पी नारायणन यांनी आणि मृदुंगम साथ होती ए एल नाथ यांची. याबरोबरच कर्नाटक शैलीतील शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपत आहोत. नादब्रह्म हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवरून. तसंच हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
2: योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
3: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
2: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
3: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मत प्रॉमिस करा?
4: यस प्रॉमिस.
2: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
3: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप यासहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतात. श्रोतेहो ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या ठीक 3 वाजता.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून

0: पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
0: कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा या विकास आराखड्यात समावेश आहे. अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख अमित शहा यांनी यावेळी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि अन्य मंत्री तसंच अधिकारी उपस्थित होते. दरम्यान तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात 143,90,00,000 रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्ती या कामांचा यात समावेश आहे. मंदिराचं पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या 41 लहान मोठ्या मंदिरांचे संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामंही हाती घेण्यात येणार आहेत. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी

0: वृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर 7 आरोपीची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण धिस्त माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांनी केला, नंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून बेस्टच्या ताफ्यातल्या 2766 गाड्यांपैकी केवळ 4 गाड्या रस्त्यावर धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बेस्ट बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि इतर वाहनांचा पर्याय अवलंबावा लागत आहे. बेस्ट संपाची कल्पना नसल्यामुळे अनेक प्रवासी काल बस थांब्यावर ताटकळत उभे होते, मात्र आज संपाची कल्पना असल्यामुळे प्रवासी इतर पर्यायाकडे वळल्याचं दिसलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड एनसीसीएफमार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला पुन्हा एकदा दर वाढवून दिले आहेत. 80 रुपयांची वाढ क्विंटलमागे करण्यात आली असून गेल्या 40 दिवसात तिसऱ्यांदा दर वाढवून दिले आहेत. एकूण 495 रुपये दर मिळाला असून आजपासून हा दर लागू असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 19 षटकात 4 गडी बाद 99 धावा झाल्या होत्या. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभारी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण क्षेत्रातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचा मॉक ड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना, कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445.97 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या, आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 39 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम श्रोतेहो आता इथेच संपवित आहोत. आज अस्मिता वाहिनीची दुसरी सभा दुपारी 3:55 सुरू होणार आहे, तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत दुपारी 3:55. तोपर्यंत एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. पुन्हा भेटूया 3:55 मिनिटांनी अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत.

नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम युववाणी.

0: नेहा
1: आणि मी तुमचा मित्र दर्शन आजच्या आपल्या युवावाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
0: मित्रांनो, योगाचा प्रसार हल्ली देशभरातच नव्हे तर जगभरात होतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
1: संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 या दिनाला मान्यता देण्यात आली. आणि मित्रांनो, 21 जून 2015 पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ भारतातच नव्हे तर जगभर साजरा करण्यात आला आणि तिथून पुढे तो जगभर साजरा केला जातोय.
0: तर मित्रांनो, याच आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आज आपण भरपूर चर्चा करणार आहोत, पण त्याआधी मला दर्शनला ना काहीतरी विचारायचंय.
1: बोल ना, विचार.
0: जागतिक योग दिवस आहे बरोबर. जगभर योग दिवस साजरा केला जातोय.
1: हो.
0: प्रत्यक्ष योग प्राणायाम व्यायाम करून लोक हा दिवस साजरा करतायत.
1: हो.
0: मग आपला काय विचार आहे महाशय?
1: आपला? मी तर जाणार आहे माझ्या घरासमोरच्या उद्यानात.
0: कशासाठी रे?
1: कशासाठी म्हणजे, अगं तिथे पण योग दिन साजरा करतो ना आम्ही. पहाटे आम्ही सगळे एकत्र येतो आणि सामूहिक योगासन प्राणायाम करतो.
0: अरे वा. आणि मग?
1: मग काय, ते झालं की छान पैकी तिथे आम्ही नाश्त्याची सोय केलेली असते, तिथे नाश्ता करतो आणि मग मी आणि जवळपास सगळेच आपापल्या घरी जातात.
0: वा, किती छान. आणि मग रे, दुसऱ्या दिवशी काय?
1: दुसऱ्या दिवशी काय, रोज रोज एवढ्या सगळ्या लोकांना नाश्ता देणं परवडेल का? आणि असा योग दिन 21 जून असतो, दररोज नाही. कळत नाही तुला काही? नाही.
0: हो, ते पण आहे म्हणा.
1: मग
0: म्हणजे हे थेट पुढच्या 21 जून मग.
1: हा, बरोबर. म्हणजे काय, दरवर्षी योग दिवस साजरा करतो आम्ही.
0: वा, हो ना, किती छान. पण दररोज योग करायला नाही करे जमत तुला? मित्रांनो, असा कुठला पाहिजे नाही का याला, रोज व्यायाम करण्याची बोंब. आणि 21 जून मात्र तिथे हजर का? तर नंतर नाश्ता मिळतो ना. अरे लाज कशी वाटत नाही रे तुला? स्वतःची काळजी घ्यावीशी सुद्धा वाटत नाही, इतका कंटाळा.
1: घेतो मी काळजी, घेतो आणि व्यायाम पण करतो. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, एक आसन प्रामाणिकपणे केलं आणि व्यवस्थित केलं ना की कोणतंच आसन करायची गरज पडत नाही.
0: हो का?
1: मग
0: कोणतं रे?
1: शवासन, जे मी पूर्ण मन लावून करतो.
0: हो ना, शहाण्या. व्यायाम करायला नको त्याला. अरे सगळे लोक करतात, स्वतःची काळजी घेतात, त्यांना काय वेळ लागलाय का?
1: एक मिनिट थांब, एक मिनिट थांब, सगळं सांगतो. मित्रांनो, एकही शांत बसणार नाही, आपण एक वेळ छानसं गाणं
0: तर चांगलं चोप दिला पाहिजे. व्यायाम करायला नको त्याला.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: दर्शन, तर मग मला असं वाटतं की आज जी आपल्याला योग विषयी माहिती मिळणार आहे ना, त्याला आपण सुरुवात केली पाहिजे.
0: नक्कीच मित्रांनो, योग म्हणजे काय, योगासन करण्याची पद्धत, त्याचे फायदे, या सर्व गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याकडून.
1: चला तर ऐकूया ज्ञानेश्वर बोबडे यांनी योगाविषयी कुणाल महाजन यांच्याशी केलेला गप्पा.
2: मित्रांनो नमस्कार. 21 जून हा विश्व योग दिवस 2014 ला भारत सरकारच्या मागणीनुसार युनायटेड नेशनने 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जाहीर केला. जवळपास 176 देशांनी याला मान्यता दिली. त्यानंतर 2015 ला पहिला योग दिवस थाटामाटात 150 देशांमध्ये साजरा करण्यात आला. जी आपल्या भारताची प्राचीन धरोहर आहे ती संपूर्ण जगापर्यंत पोहोचली, जेणेकरून जग जे आहे ते शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ होईल आणि आपलं सुंदर आयुष्य जगण्यासाठी तयार होईल. जो 21 जून आहे हा जगभर जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आज युवा योग शिक्षक कुणाल महाजन आलेले आहेत. ते मास्टर इन योगा, त्याचबरोबर त्यांनी योगशास्त्रामध्ये नेट सुद्धा क्वालिफाय केलेली आहे. त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया की योग म्हणजे काय आणि योग करण्याची किंवा आसनं करण्याची योग्य पद्धती कोणती आहे, योग जे आहे ते केव्हा करावेत, त्याचबरोबर युवक आणि योग हे समीकरण थोडंसं वेगळं पडतं त्याच्याबद्दल सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार कुणाल.
3: नमस्कार सर.
2: तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युवावाणी या कार्यक्रमामध्ये.
3: धन्यवाद.
2: सर्वात पहिलाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की 21 जून हाच दिवस का निवडण्यात आला?
3: 21 जून हा फार मोठा दिवस असतो. तसं बघायला गेलं तर वातावरणामध्ये अनेक प्रकारे बदल घडत असतो. एका ऋतूनंतर दुसऱ्या ऋतूची या ठिकाणी सुरुवात झालेली असते. वातावरणामध्ये गारवा, पहिले 1-2 पाऊस झालेले असतात. आणि जसं मी म्हटलं की सर्वात मोठं कारण असं असू शकतं की हा फार मोठा दिवस मानला जातो. यामध्ये दिवस मोठा आणि रात्र छोटी. ज्याप्रमाणे दिवस मोठा आहे 21 जून, त्याप्रमाणे माणसाचं आयुष्य देखील हे फार वाढावं, मोठं व्हावं, आणि हे मोठं करण्यासाठी योगाशिवाय दुसरा सर्वोत्तम पर्याय कोणताच नाहीये.
2: खूप छान सांगितलं सर तुम्ही की जसा दिवस मोठा आहे तसं योगाच्या आसनाच्या माध्यमातून माणसाचं आयुष्य सुद्धा हे मोठं व्हावं, या उद्देशानंच 21 जून हा दिवस त्यांनी निवडला असेल. थोडस जर आपण आता योगाकडे येऊया. आपण म्हणतो योग योग योग, पण योग म्हणजे नक्की काय, योग मध्ये काय असतं याच्याबद्दल सांगा.
3: योग म्हणजे सर्वोत्तम जीवन जगण्याची एक प्रणाली आपण म्हटलं जाऊ शकतं. या योगामध्ये यम आहेत, नियम आहेत, आसन आहे, प्राणायाम आहे. त्याचबरोबर प्रत्याहाराच्या माध्यमातून आपण आपल्या इंद्रियांवर संयम करू शकतो. धारणा आणि ध्यानच्या माध्यमातून आपलं आत्मबळ, आपलं मनोबल आपण वाढवू शकतो. तर योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची एक प्रणाली अशी सर्वसामान्य व्याख्या असू शकते. मात्र योगाचे जे निर्माते आहेत महर्षी पतंजली, ज्यांनी पतंजल योग सूत्र लिहिलं, त्यांनी आपल्या पतंजली योग सूत्रामध्ये असं म्हटलंय समत्वम योग उच्यते. याचा अर्थ आपलं जीवनशैली, आपला स्तर हा योगाच्या माध्यमातून आपण उंचावू शकतो.
2: बरोबर आहे सर. योग जो आहे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टींचा अंतर्भाव होतो, जसं आसनं असतील, आणखी काही गोष्टी असतील, तर योगामध्ये काय काय अंतर्भूत आहेत, काय काय त्याच्यामध्ये समाविष्ट आहे याच्याबद्दल सांगा.
3: जी, मी आता मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला हेच म्हटलं की योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम असा सर्वसामान्यांचा भ्रम झालेला असतो. मात्र जसं जसं आपण योगात प्रवेश करतो तसं तसं आपल्याला कळतं की योग ही शाखा आहे ना, फार मोठी आहे. योगामध्ये यम सांगितलेत, नियम सांगितलेत, आसन. आपल्याला जर वरच्या मजल्यावर जायचं असेल तर आपण एक एक पायरी चढत जातो. तसं आयुष्याची पायरी चढत जात असताना आपल्याला उच्च जीवनाकडे वाटचाल करायची असते. आणि त्या उच्च जीवनाकडे वाटचाल करत असताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, शेवटची अवस्था जी आहे समाधी, सर्व योग्यांची इच्छित जी आपण त्याला म्हणतो की शेवटपर्यंत पोहोचायचं म्हणजे

0: समाधीपर्यंत पोहोचायचं आहे, तर हे सर्वांचं मिळून योग होतं. तर जो सर्वसामान्यांचा ग्रह आहे की योग म्हणजे केवळ आसनं, काहीतरी आसनं करायची आणि प्राणायाम, तर केवळ तेवढं नसून फार मोठी आणि समर्पक व्याख्या योगाची आहे.
1: सर, आता योग जो आहे तो एक शास्त्र म्हणून आपण शिकतो
0: जी,
1: तर मग तुम्ही समाधीचा उल्लेख केलाय
0: जी,
1: तर शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे काय म्हणता येईल?
0: शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे सर्वोच्च आनंद. यामध्ये आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन होतं, शरीराच्या सर्व संवेदना जातात, मन आणि बुद्धी इथे लय पावते आणि एक परम सुखाची अनुभूती समाधी अवस्थेमध्ये प्राप्त होते, जी सर्वसामान्यांना त्या ठिकाणपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट योगाच्या माध्यमातून घेणे आवश्यक आहे.
1: सामान्यपणे जर विचार केला कोणाची तर असं म्हणता येईल की खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन व्यक्तीमध्ये निर्माण होते आणि तो योग्य प्रकारे विचार करू शकतो.
0: सामान्य भाषेत सांगायचं तर समाधीची एक आपण असं म्हणूया की लहान मुल आहे, अतिशय चंचल असतं, खोडकर वृत्ती त्याची असते, पण जसं जसं तो मोठा होत जातो, जसं त्याला समज येत जाते, तसा तसा तो एक मॅच्युअर होत जातो, परिपक्व होत जातो. त्याचप्रमाणे योग साधक वेगवेगळे आसन प्राणायाम करता करता परिपक्वतेच्या दिशेने जातो, विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, चंचलता कमी होते योग साधनेच्या माध्यमातून, आणि जी एकाग्रता साधली जाते त्याला आपण सर्वसामान्य भाषेमध्ये समाधी म्हणू
1: शकतो. बरोबर आहे, त्याची एक वेगळी व्याख्या न घेता योग्य मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असा मनुष्य जर निर्माण होऊ शकत असेल तर त्याला आपण समाधी म्हणू शकतो. आणखी एक प्रश्न असा येतो की आसन, योगाचा आसन हा खूप मोठा भाग आहे
0: जी,
1: आणि सामान्य नागरिकांपर्यंत तो आसन आणि प्राणायाम हे दोनच भाग मोठ्या प्रमाणात जातात. आसनाबद्दल सांगा की आपल्याला योग्य प्रकारे आसन काही त्रुटी न करता जो आसन करतो त्याला नुकसान न होता त्याला फायदा होईल अशा पद्धतीने योग्य पद्धतीने आसन कशी करावी?
0: शिक्षण घेत असताना त्यात महर्षी पतंजलींचं एक स्तोत्र नेहमी आमच्या समोर येतं. त्या आसनाबद्दलचं त्यांचं स्तोत्र असं आहे की स्थिरम सुखम आसनम. ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला स्थिरता आणि सुखकारकरित्या तुम्ही बसू शकाल ते तुमचं आसन. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचं आसन करा किंवा बघा किंवा प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्या, जोपर्यंत तुम्ही त्या आसनामध्ये स्थिर होत नाही, त्या आसनामध्ये तुम्हाला सुखदायक संवेदना येत नाही, तोपर्यंत ते आसन तुमचं व्यवस्थित लागलं नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की आसन कसं करावं किंवा काय, तर तुम्ही आसन करत असताना वेगवेगळे प्रकारचे आसन सांगितलेत. कोणतंही आसन करत असताना तुम्हाला सुखकारकरित्या त्या आसनामध्ये बसता आलं पाहिजे आणि दीर्घकाळ.
1: एक आणखी आहे सर की आसन करत असताना श्वासाचं खूप महत्व असतं, आपला श्वास जो असतो त्याचं खूप महत्व असतं, तो केव्हा घ्यावा केव्हा सोडावा हे त्या आसनावर निर्भर असतं.
0: बरोबर,
1: याबद्दल थोडस सांगा की आसन करत असताना श्वास जे आहे त्याचं महत्व कशा प्रकारे आहे?
0: जी, आसन करत असताना श्वासाचं महत्व तर फार अबाधित आहे की कुठल्याही प्रकारचं आसन करत असताना तुम्ही आसनाच्या स्थितीमध्ये असताना पुढची कृती करत असताना ती श्वास घेऊन करायची आहे की श्वास सोडत केली पाहिजे. थोडस एक उदाहरण देऊन सांगतो की आपण दैनंदिन आयुष्यामध्ये श्वासाशिवाय पर्याय नाही, आपण श्वास घेत असतो, पण आपल्या कामामध्ये आपण इतके व्यस्त असतो की आपलं लक्ष श्वासाकडे जात नाही. श्वास ही अनैच्छिक असलेली क्रिया आहे, ती निसर्गातच आपली आपली सुरू असते. मात्र आसन करत असताना उदाहरणार्थ समजा मी पवनमुक्तासन घेतलं, पवनमुक्तासनाच्या चौथ्या स्टेजला आपण मान उचलून कपाळ जेव्हा दोन्ही गुडघ्यांना लावतो त्यावेळेस जर श्वास सोडला तर आपलं पोट शिथिल होईल. पोट शिथिल झाल्यामुळे आपण आसन अधिक घट्ट पकडू शकतो. सूर्यनमस्काराच्या अनेक स्टेप आहेत, यात सुद्धा श्वासाला फार महत्व दिलं गेलं आहे. श्वास घेत आपण वर यायचं, श्वास सोडत आपण खाली जायचं. तर प्रत्येक आसनाच्या त्या कृतीवरती श्वास डिपेंड आहे की तुम्ही श्वास घेत आसन घेतलं पाहिजे की श्वास सोडत आसन केलं पाहिजे.
1: बरोबर आहे. मग यासाठी तुम्हाला काय वाटतं की एखाद्या व्यक्तीने हे जर आसन करत आहे तर योग्य त्याचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे?
0: जी जी, आम्ही तर असं म्हणतो की अनेक लोक आम्हाला बघायला मिळतात की ते टीव्हीवर बघून कुठल्या प्रकारचे आसन कुठल्या प्रकारचे प्राणायाम करतात, पण आम्हाला असं वाटतं की योग्य गुरुच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊनच तुम्ही आसन प्राणायाम या सर्व क्रिया करायला हव्यात. तुमचं एखादी आसन करत असताना चुकत असेल तर त्याचे फायदे होण्याच्या ऐवजी तोटे देखील होऊ शकतात. त्याचप्रमाणे प्राणायाम सुद्धा तसंच आहे की योग्य रीतीने श्वास तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्ही जर त्यात चुकी केली तर तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. म्हणून योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही प्राणायाम आणि आसन हे सर्व शिकून मगच त्याचं प्रत्यक्ष घरी प्रॅक्टिस करू शकतात.
1: कुणाल, तुम्ही आता सूर्यनमस्कार याबद्दल बोललात. सूर्यनमस्कार म्हणजे सर्व आसनांचा राजा
0: जी
1: असं आपल्याला म्हणता येईल. तर सूर्यनमस्कार जर हा एकच जरी आसन
0: जी
1: व्यक्तीने केलं तर सर्व आसनं कमी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. तर या सूर्यनमस्कारामुळे कोणते फायदे व्यक्तीला होऊ शकतात?
0: सूर्यनमस्कार हे सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. किंबहुना आम्ही तर असं म्हणू की आजचे युवक

0: जॅक्सन या सगळ्या गोष्टींकरता व्यायामाकडे वळलेले आहेत. तर व्यायाम आणि योग यांचा दुवा साधणारा प्रकार आम्ही सूर्यनमस्काराकडे बघू शकतो.
1: अच्छा
0: जी. आणि सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या सर्व अवयवांवर आपण त्याचा परिणाम होताना बघू शकतो. म्हणजे सामान्य भाषेत म्हणायला गेलं तर डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत असलेल्या सर्व अवयवांना ते एका प्रकारे ताण आणि शिथिलता दोघी प्राप्त करून देतं.
1: अच्छा, एक आणखी मला विचारू असं वाटतंय की वयोगट जे आहेत आपले वेगवेगळे, बालक असेल, युवक असेल, वृद्ध असेल, त्यांच्यानुसार काही वेगवेगळे आसन आहेत का? असतील तर ते थोडस सांगा की बालकांनी कोणते आसन करावेत, युवकांनी कोणते आसन करावेत किंवा वृद्धांनी कोणते आसन करू नये.
0: जी,
1: याबद्दल थोडस सांगा.
0: आपण तीन स्टेप मानूया वयाच्या, की बाल्यावस्था, तरुण अवस्था आणि वृद्धावस्था. बाल्यावस्थेचा जर विचार केला तर बालकाची शिथिलता शरीराची फार जास्ती असते, त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा व्यायाम किंवा कुठल्याही प्रकारचा योग बिनधास्त आणि अतिशय समर्पक पद्धतीने करू शकतात. मात्र या ठिकाणी आपण एक असा विचार करूया की शिक्षण त्यांचं सुरू आहे, त्यांची चंचलता असते, वाढतं वय असतं, क्युरियोसिटी असते, सर्व जाणून घेण्याचं त्यांचं मन असतं. या ठिकाणी काही तोलात्मक आसनं जर या मुलांनी केली तर तोलात्मक आसनामुळे एकाग्रता वाढण्यास फार मदत मिळते. तोलात्मक आसनं म्हणजे ज्या आसनांमध्ये शरीराचा तोल सांभाळावा लागतो.
1: अच्छा,
0: अशा आसनांना आपण तोलात्मक आसनं म्हणू शकतात. सर्वात सुंदर उदाहरण द्यायचं तर ध्रुव बाळाचं. ध्रुव बाळाने ज्या आसनामध्ये उभं राहून तपश्चर्या केली त्या आसनाला ध्रुवासन मानलं गेलंय. आसन अतिशय सोपं आहे. एका पायावर उभं राहून दुसरा पाय गुडघ्यात वाकवत दुसऱ्या मांडीला, म्हणजे गुडघ्याजवळ तो लावायचा आहे, दोन्ही हात सरळ वर नमस्कार स्थितीमध्ये. तर यामध्ये दृष्टी एकाग्र ठेवावी लागते एका ठिकाणी, आणि तोल जो आहे तो शरीराचा तोल सांभाळावा लागतो. हा तोल सांभाळण्याची जी कसरत आहे त्यामध्ये एकाग्रता साधली जाते. आणि मुलांसाठी अशी जी तोलात्मक दोन तीन आसनं जी आहेत, नटराजासन आहे, ध्रुवासन आहेत, या अशा आसनांमुळे त्यांचं तोल सांभाळून एकाग्रता त्यांची फार सुंदर वाढेल. दुसरा घटक जो आहे योग. तर युवकांना आजकाल आपण म्हणतो की व्यायामाची क्रेज आहे, सगळी क्रेज आहे, तरी पण व्यायामामध्ये शरीर ताठर होतं तर योगामध्ये तुमचं शरीर शिथिल होतं आणि एक विशिष्ट प्रकारचा टोन बॉडीचा त्यात साधला जातो. त्यामध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्थैर्य सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. म्हणजे शरीर आणि मन यात तरुणांना साधता येऊ शकतं.
1: यात युवकांनी कोणती आसनं करावीत? म्हणजे तुम्ही सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन, त्यांचे एकाग्रता वाढावी यासाठी.
0: युवकांनी सूर्यनमस्कार करू शकतो. सूर्यनमस्काराचे वेगवेगळे आसन 12 अंकी किंवा 10 अंकी ते करू शकतो. त्यानंतर भुजंगासन आहे, सर्वांगासन आहे, हलासन आहे, ज्यामुळे आपल्या सर्व शरीराला त्याचा अतिशय सुरेख असा उपयोग होऊ शकतो. काही युवकांमध्ये देखील काही थोडेफार आजार असतात, ताणतणाव असतो. हा ताणतणाव घालण्यासाठी ते प्राणायामाचा वापर करू शकतात. प्राणायामामुळे मन शांत होतं, शरीर शिथिल होतं, मन हलकं होतं.
1: कुणाल, आता वृद्ध व्यक्ती आहेत
0: जी,
1: असं सांगतात की काही आसनं वृद्ध व्यक्तीने करू नये.
0: जी,
1: त्यांनी ठराविकच आसनं करावी कारण ते वय त्यांचं त्या पद्धतीचं असतं. तर कोणती आसनं ही वृद्धांनी करू नये?
0: तसं जर शरीर साथ देत असेल, शरीर जास्ती जखडलं नसेल तर वृद्ध देखील सर्व प्रकारची आसनं करू शकतात. पण वाढतं वय असतं, शरीर असतात, वेगवेगळे आजार जडलेले असतात, तर काही आजारांवरती काही आसनं ही निषिद्ध मानली गेली आहेत. त्याचा योग्य अभ्यास करून, योग्य मार्गदर्शकाकडे शिकून तशी आसनं केली पाहिजेत. काही सूक्ष्म हालचाली फार महत्वाच्या आहेत, जसं गुडघ्याची वाटी झिजली असते, अनेक प्रकारचे सांधिवात असतात, गुडघे दुखणे वगैरे, तर सूक्ष्म हालचालींच्या माध्यमातून धीरे धीरे का होईना या हालचाली करून ते सांधे जे आहेत ते व्यवस्थित ठेवू शकतात.
1: हलके फुलके जे आसनं आहेत योग्य मार्गदर्शकाच्या निरीक्षणाखाली त्यांनी करावी.
0: जी,
1: एक आणखी, आता हे जग खूप फास्ट झालंय. म्हणजे आता आपण बघतो की 30 वर्षाच्या युवकाला हार्ट अटॅक आला आहे, 25 वर्षाच्या युवकाला डायबिटीजचे प्रॉब्लेम निर्माण झाले, बीपीचे प्रॉब्लेम निर्माण झाले. तर योग याबद्दल काही सांगतं का? म्हणजे योगामध्ये या सर्व ज्या बाबी आहेत होऊ नयेत म्हणून काही सांगितलंय का?
0: जी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे, सर्वसामान्यांच्या भाषेत आपण म्हणायला गेलं तर. आणि आता तुम्ही जे म्हटलात की जग फास्ट झालंय, अनेक आजार जडलेले आहे, तर ही बदललेली जीवनशैली, बदललेली लाईफस्टाईल, फास्ट फूड खाण्याचे, जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढलेत, नैसर्गिक जे अन्न स्रोत आहेत ते मनुष्याने हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेल वगैरे, असं जे आपण म्हणतो, बाहेर रोडावरचं खाणे, अति आहारी जाणे, म्हणजे मोबाईलच्या आहारी गेले, मद्याच्या आहारी गेले, काही शोक लागतात, तर ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवत आहेत. आणि योग म्हणतं, जसं आपण म्हटलो की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे, तर योगामध्ये व्यसनांपासून मनुष्याला योग दूर नेतं. एक शरीराचा एक विशिष्ट टोन संवाद जातो, मानसिक आणि शारीरिक स्थैर्य या ठिकाणी प्राप्त होतं.

0: म्हणून युवकांनी आणि पूर्ण लहानापासून तर थोरापर्यंत सर्वांनी योगाकडे वळलं पाहिजे असं आम्ही योग शिक्षक सर्वांना नेहमी सांगत असतो.
1: म्हणजे हे जर योगाकडे वळले तर यांच्या ज्या वाईट सवयी आहेत ह्या दूर होऊन एक चांगली जीवनशैली त्यांना प्राप्त होऊ शकेल.
0: जी अतिशय बरोबर.
1: आता कुणाल आपला कार्यक्रम हा युववाणी आहे.
0: जी
1: ठीक आहे, योग न माणसाला शारीरिक मानसिक खूप फायदे आहेत.
0: जी
1: पण रोजगाराच्या संदर्भामध्ये युवकांना योग शिक्षणाचा कोणता फायदा आहे?
0: जसं आता बघायला गेलं तर शैक्षणिकीच्या मध्ये BA इन योगा, MA इन योगा, डिप्लोमा नॅचरोपॅथी, नॅचरोपॅथीचे काही कोर्सेस सुरू झालेले आहेत. आणि हे जी कोर्सेस आहेत हे व्यावसायिक स्वरूपातले आहे. म्हणजे पारंपरिक शिक्षण आणि व्यावसायिक कोर्सेस यामध्ये फरक आहे. योगाचं शिक्षण घेत असतानाच तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात, रोजगाराच्या संधी मिळू शकतात. तुम्ही व्यक्तिगत योगा शिकवणी सुरू करू शकतात, योगा क्लासेस सुरू करू शकतात, तुमचं स्वतःचं योग सेंटर तुम्ही सुरू करू शकतात. किंवा जसं मी म्हटलं की एम ए योगानंतर नेट तुम्ही क्वालिफाईड होता योग विषयामध्ये, तर प्राध्यापक असिस्टंट प्राध्यापकाची संधी तुम्हाला मिळू शकते. भविष्यात शासनाने जर विचार केला तर सर्व शाळांमध्ये योग विषय हा सक्तीचा होऊ शकतो. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना पीटीचा तास हा कंपल्सरी असतो त्याप्रमाणे योगाचा तास देखील कंपल्सरी होऊ शकतो. आणि अशा वेळेस मग सर्व शाळांमध्ये योग शिक्षकाची नितांत आवश्यकता आहे. म्हणजे जर विचार केला तर युवकांनी जर रोजगाराच्या संधी आहेत शोधण्याचा प्रयत्न केला तर योगापासून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
1: एक चांगलं जीवन मिळू शकतं आणि आर्थिक स्थैर्य पण.
0: जी
1: आता योग 150 देशामध्ये पोहोचला आहे, त्याच्यामुळे कदाचित येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला विदेशामध्ये सुद्धा योग शिक्षक लागतील.
0: हो अतिशय. म्हणजे आता सुद्धा तुम्हाला फार संधी की तुम्ही यात जर उच्च शिक्षण घेतलं आणि तुमच्या भाषेवर तुमचं जर प्रभुत्व असलं, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलं किंवा ज्या देशाची जी भाषा आहे ती तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला तर त्या देशामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही योगाचे क्लासेस घेऊ शकता, तिथच्या लोकांना सुद्धा तुम्ही योग शिकवू शकतात. आणि आम्ही तर असं म्हणतो की भारतापेक्षा योगाचा प्रचार हा विदेशात जास्ती झालाय, त्यामुळे विदेशातील जे लोक आहेत हे योगाप्रती फार सजग झालेत, फार जागृत झालेत. इथे जर 100 लोक योग करणार.
2: आकाशवाणी समाचार के साथ मैं जागृती शर्मा. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व की सराहना की है. उन्होंने आज कहा कि श्री मोदी ने विश्व नेताओं के साथ अपने दूरदर्शी शासन और संपर्क के जरिए वैश्विक मंच पर भारत की प्रतिष्ठा को बढ़ाया है. राष्ट्रपति ने मोहन चरण मांझी सरकार के 2 वर्ष पूरे होने के अवसर पर ओडिशा के मयूरभंज जिले के रायरंगपुर में एक जनसभा में ये बात कही. प्रधानमंत्री मोदी भी कार्यक्रम में उपस्थित रहे. श्री मोदी ने कहा कि केंद्र सरकार की योजनाओं से सशक्त होकर आदिवासी समुदाय भारत के विकास में सक्रिय योगदान दे रहे हैं. श्री मोदी ने पूर्वी भारत के विकास में तेजी लाने के उद्देश्य से केंद्र सरकार के पूर्वोदय दृष्टिकोण का उल्लेख किया.
3: ओडिशा में आर्थिक गतिविधियां, निवेश और उद्योगों को आकर्षित करने का सामर्थ्य आज नजर आ रहा है. केंद्र सरकार का विजन है पूर्वी भारत के विकास से भारत का विकास. इसलिए हम पूर्वोदय की नीति पर काम कर रहे हैं. जिस पूर्वी भारत को कांग्रेस के दौर में पिछड़ेपन का पर्याय बना दिया गया था आज वो प्रगति का प्रवेश द्वार बन रहा है.
2: इस अवसर पर प्रधानमंत्री ने राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू को उनके 68वें जन्मदिन की शुभकामनाएं भी दी. इस दौरान ओडिशा में 47,000 करोड़ रुपए से अधिक की लागत वाली विभिन्न विकास परियोजनाओं का उद्घाटन और शिलान्यास किया गया. बाद में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल के हुगली जिले के तारकेश्वर में पश्चिम बंगाल दिवस समारोह में शामिल हुए. इस दौरान उन्होंने राज्य में विभिन्न विकास परियोजनाओं का लोकार्पण और शिलान्यास किया. श्री मोदी ने कहा कि इन परियोजनाओं से राज्य की ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होगी.
3: आज यहाँ सैकड़ों करोड़ रुपए की विकास परियोजनाओं का उद्घाटन शिलान्यास हुआ है. रेल, रोड, कृषि, इससे जुड़ी ये परियोजनाएं बंगाल को नई गति देगी. इन परियोजनाओं से यहाँ की ग्रामीण अर्थव्यवस्था को मजबूती मिलेगी. मैं बंगाल के लोगों को इन विकास परियोजनाओं की बधाई देता हूँ.
2: श्री मोदी ने प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त भी जारी की. इसके अंतर्गत देश के 9 करोड़ 44 लाख किसानों के बैंक खातों में

लोक संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. रमेश नखवा आणि सहकारी यांच्या आवाजातील लोकगीत आपण ऐकत आहोत.

6:19 होत आहेत. श्रोतेहो, यानंतर ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून संस्कृतमध्ये समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत. आत्ताच आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकलात. यानंतर ठीक 6:20 संस्कृतमध्ये समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, या रूपरेषेनंतर सांगली विशेष या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 6:55 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका योग संजीवनी. सहभाग असेल योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. 7 प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव आणि काही निवेदनं. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात ऊस उत्पादन वाढीची सूत्रे याविषयी प्राध्यापक संजय फलके यांची मुलाखत. 8:00 एक गाणे ताजे तवाने. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:15 भावधारा. 8:45 समाचार संध्या आणि 9:00 न्यूज ॲट नाईट ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि त्यानंतर दिल्ली केंद्रावरून 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्र भारती. 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. 11:00 हिंदीतून आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा.

उद्या रविवार 21 जून 2026 प्रातःसभा सुरू होईल 5:50. यामध्ये 6 हिंदीतून बातम्या, त्यानंतर 6:05 प्रकाश किरण, भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन 6:10. श्रोते हो, उद्या 6:30 आपण ऐकणार आहात 21 जून 2026 रोजी 12 आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. देशभरात एकाच वेळी केल्या जाणाऱ्या सामूहिक योग प्रात्यक्षिकाचा समावेश असलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचं नेतृत्व माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील रेड रोडवरून करतील. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून कार्यक्रम संपेपर्यंत आम्ही सहक्षेपित करू आणि त्यानंतर 7 प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:40 GS चहा प्रायोजित कार्यक्रम विचारपुष्प सार्थ अहिल्या गाथा भाग 4. त्यानंतर ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम 7:45 आणि त्यानंतर

गाणी मनातली. 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून. 8:40 चिंतन हाच चिंतामणी लखलख चंदेरी हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम 8:55. श्रोते हो सप्रेम नमस्कार हा श्रोत्यांच्या पत्रांना उत्तर देणारा विशेष कार्यक्रम उद्या सकाळी 9:10. याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल 6:35. आपल्या बालचमूंसाठी खास कार्यक्रम बालसभा 9:30. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 8:15. श्रोते हो उद्या सकाळी 10 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अहमदाबाद येथे नुकताच पार पडलेल्या जागतिक पहिल्या योगासन स्पर्धेत सुवर्णपदक विजेते योगपटू शैलेश कदम यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत. त्यानंतर 10:30 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 10:35 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उद्या आपण ऐकणार आहात काशीनाथ शंकर बोडस यांचं गायन राग कोमल ऋषभ असावरी. 11 वाजता हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम. 11:40 आज का शब्द आणि आज की सुक्ती त्यानंतर भावधारा.

कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकत आहात. श्रोते, उद्या दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबईच्या कार्यक्रमांमध्ये 12 वाजता वनिता मंडळ, 1:05 गीत बहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 मुंबई जिल्हा वार्तापत्र, भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम 1:45, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम, दोपहर समाचार 2:15 आणि 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. श्रोते हो, दुपारी सायंकालीन सभा सुरू होईल 5:00. सुरुवातीला मराठी चित्रपट संगीत, 5:30 युवावाणी, 6:00 हिंदीतून समाचार, 6:05 लोकधन सादर करते संजय पाटील, संस्कृत समाचार 6:20. श्रोते हो, उद्या संध्याकाळी 6:30 महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक 2026 स्पर्धेअंतर्गत ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड मँचेस्टर येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील क्रिकेट सामन्याचे थेट प्रसारण सामना संपेपर्यंत FM वाहिनीवर आपण ऐकू शकाल. त्याचवेळी मध्यम लहरी वाहिनीवर क्रिकेट सामन्यासोबतच सर्व बातमीपत्र आपण ऐकू शकाल आणि आमच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आमचे विविध कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

एफ एम वाहिनीवर आणि मध्यम लहरी वाहिनीवर क्रिकेट सामन्याचं वर्णन आपण ऐकू शकाल आणि न्यूज ऑन AIR ॲपवर विविध कार्यक्रम, यामध्ये 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा, त्यानंतर सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 6:55 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका योग संजीवनी 7:00 प्रादेशिक बातम्या 7:10 बाजारभाव आणि काही निवेदनं 7:15 वृत्तविशेष 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात उद्या आपण ऐकणार आहात हरिभक्त परायण नारायण भगवान खबाळे पाटील यांचं प्रवचन 8:00 एक गाणे ताजेतवाने 8:15 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 8:15 भावधारा 8:45 समाचार संध्या 9:00 न्यूज ॲट नाईट आणि 9:15 स्पॉटलाईट हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: उद्या रात्री 9:30 नाटक ओंका अखिल भारतीय कार्यक्रम आणि त्यानंतर रात्री 10 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमच्या मध्यम लहरी वाहिनीवर आणि FM वाहिनीवर महिला T20 विश्वचषक क्रिकेट सामन्याचं थेट प्रसारण सामना संपेपर्यंत आपण ऐकू शकाल. सभेच्या शेवटी 11 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती आमची आजची उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सांगली विशेष.
1: श्रोते हो नमस्कार. सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. रसिक हो, 21 जून जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरात योगविषयक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. मिरजेतील मुक्तांगण खरे मंदिर इथं 12 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विश्व योग दर्शन केंद्र मिरज सांगली यांच्या वतीनं विशेष योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराविषयी अधिक माहिती सांगताहेत विश्व योग दर्शन केंद्र मिरज सांगलीचे योग विशारद डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस.
2: 12 आंतरराष्ट्रीय योग दिवस 2026 या दिनानिमित्त विश्व योग दर्शन केंद्र मिरज सांगली आयोजित विशेष योग शिबिर. या वर्षीची जी थीम आहे स्वस्थ शरीर शांत मन आणि सक्रिय जीवन. 5 जून ते 10 जून या दरम्यान सकाळी 6:30 ते 8:00 विशेष योग शिबिर आयोजन मुक्तांगण खरे मंदिर ब्राह्मणपुरी मिरज येथे आयोजित केलं होतं. या शिबिरामध्ये उच्च रक्तदाब मधुमेह पाठदुखी कंबरदुखी व्हेरिकोज व्हेन्स या व्याधीसाठी काही आसने काही प्राणायाम योगनिद्रा ध्यान अशा प्रकारे काही क्रिया योगोपचारामधल्या शिकवण्यात आल्या. उच्च रक्तदाब याच्यासाठी काही सोपे सोपे प्राणायाम आणि योगनिद्रा ध्यानातले प्रकार. पाठदुखीसाठी भुजंगासनमधले वेगवेगळे प्रकार करून पाठदुखी कमी कशी होईल याच्यासाठी वेगवेगळे प्रकार आपण भुजंगासनमधले करून घेण्यात आले. त्याचप्रमाणे मार्जारासन अर्धचक्रासन अशा प्रकारे पाठदुखीसाठी सगळ्यांना आपण आसनाचा अभ्यास दिला. काही शरीर शिथिल व्यायाम दिला. व्हेरिकोज व्हेन्ससाठी द्विपाद उत्तान पादासन अर्ध हलासन जेणेकरून डोके खाली पाय वर अशा प्रकारे काही आसनाचा अभ्यास दिला. मधुमेहासाठी सुद्धा काही प्राणायाम त्यामध्ये उडियान बंद अग्निसार क्रिया कपालभाती आणि सोपे सोपे प्राणायाम आणि स्वादुपिंडावर दाब देणारी काही आसनं सिलेक्टेड शिकवण्यात आली. त्याचप्रमाणे कंबरदुखीसाठी पण काही आसनं आणि शरीर शिथिल व्यायाम शिकवण्यात आला. सूर्यनमस्काराचा अभ्यास हाही मंत्रासह शिकवण्यात आला. एकंदर या शिबिरामध्ये 50 लोकांनी भाग घेतला आणि या भाग घेऊन याचा उपयोग करण्यासाठी आणि साधक आपल्या व्याधीवर उपचार करण्यासाठी लोकांनी भाग घेऊन विशेष योग शिबिर जे आहे हे यशस्वी केलं. याच्यामध्ये मार्गदर्शक म्हणून डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस डॉक्टर आनंद लेबे आणि श्रीकांत बापट यांनी मार्गदर्शन केलं.
1: श्रोत्यो, मिरजेतील पटवर्धन हॉल इथं तेजोपासना परिवाराच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग साधना वर्गाचं आयोजन करण्यात आलं असून आज आणि उद्या होत असलेल्या योग साधनेविषयी अधिक माहिती सांगताहेत संयोजक मकरंद खाडीलकर.
3: 12 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं तेजोपासना परिवार आंतरराष्ट्रीय योग साधना वर्गाच्या 2 दिवसाच्या निःशुल्कपणे चालणाऱ्या योग आरोग्य शिबिराचा आज समारंभ झालाय. मिरज शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं आपण आज आणि उद्या असं 2 दिवस योग शिबिर घेत आहोत. सदर शिबिराचा विषय हा आधुनिक जीवनशैली व अष्टांग योग असून आज यामध्ये आधुनिक जीवनशैलीमध्ये निर्माण होणाऱ्या व्याधी जसं काही मधुमेह रक्तदाब इत्यादी विषयांवर

0: आपण चर्चा केली, मार्गदर्शन केलं योग साधनेमध्ये त्याच्यावर उपाय म्हणून काय गोष्टी केल्या जातात तर ते सांगून इतर लोकांकडून करून घेतलंय. आजच्या वर्गामध्ये साधारण 100 ते 125 लोक आज आपल्या या शिबिरामध्ये सहभागी झालेत. पटवर्धन हॉल आंबेडकर पुतळ्याजवळ मिरजेमध्ये हा शिबिराचा घाट आम्ही घातलाय. गेली 11 वर्ष योग साधनेमध्ये काम केल्यानंतर अष्टांग योगामधलं आसन, प्राणायाम, ध्यान इत्यादी विषयाचा आपल्या आधुनिक जीवनशैलीवर कसा मात मिळवता येतो किंवा आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या व्याधी जसं की मधुमेह, रक्तदाब, थायरॉइड, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, वातविकार, सांधेदुखी, गुडघेदुखी इत्यादी विषयांवर या अष्टांग योग आणखीन आमची जी स्पेशालिटी आहे त्याच्यामध्ये मुद्रा विज्ञान चिकित्सा असेल, काउन्सिलिंगचा पार्ट असेल, ध्यानात्मक काही गोष्टी असतील आणि आहार याच्या संदर्भात सखोल माहिती देऊन हे आजार का होत आहेत, ह्या व्याधी आपल्याला का जडतायत, आहारामध्ये काय बदल केला पाहिजे या सगळ्या गोष्टी आजपासून चालू झालेल्या 2 दिवसाच्या योग शिबिरामध्ये जे मिरजेतील सर्व सन्माननीय लोक जॉईन झालेत 100 ते 125 लोकांनी आज याचा फायदा घेतला आहे. उद्या आम्ही स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, वात विकार, सांधेदुखी इत्यादी गोष्टींवर भर देणार आहोत. उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातोय आणि त्या निमित्तानं गेल्या 11 वर्षापासून परंपरा चालू ठेवत तेजोपासना परिवार आंतरराष्ट्रीय योग साधना वर्गातर्फे मी स्वतः मकरंद खाडीलकर योग शिक्षक, मुद्रा विज्ञान चिकित्सक आणि समुपदेशक, ध्यान विज्ञान चिकित्सक, माझी पत्नी ही सुद्धा योग शिक्षिका आहे ती आणि मुलगा तो फिजिकल ट्रेनर आहे तो, असे सगळेच आम्ही योग साधनेला वाहून घेतलेलं कुटुंब योग साधनेच्या माध्यमातून सर्व लोकांना चांगलं आरोग्य लाभावं यासाठी प्रयत्न करत आहोत. आधुनिक जीवनशैली व अष्टांग योग यावर चालू असलेलं आमचं हे शिबिर उद्याही असणार आहे. आज थोडा भाग त्याच्यातला झाला असला तरी उद्याच्या वर्गात देखील लोकांनी सहभागी व्हावं. आज आणि उद्या अशा 2 दिवशी आम्ही हे सगळं आयोजित करत असताना मिरज शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची आम्हाला मोलाची साथ लाभलेली आहे. मिरज शहर केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे जे जे उपक्रम लाभवले जातात त्याच्यामधलाच हा एक उपक्रम ते दरवर्षी घेत असतात. आमच्या संयुक्त विद्यमानं हे आरोग्य शिबिर यंदाही संपन्न होत आहे. उद्याचा 21 जून जो आहे तो 12वा आंतरराष्ट्रीय योग साधना दिन साजरा केला जातोय. सगळ्या जगभर याची जी काही पताका पडती आहे आपलं भारतीय संस्कृती त्याच्यामधली योग साधना ही एक महत्वाचा विषय जो आपल्याकडे मांडला गेलाय त्या योग साधनेचा सध्याच्या 21व्या शतकात देखील अतिशय महत्वाचा असा वाटा आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आज सगळीकडे काही ठिकाणी शिबिर असतील. उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले गेलेले आहेत. आम्हीही या योग साधनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या आरोग्य शिबिरामार्फत आत्ताच्या आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या व्याधींवर उपाय म्हणून जे काही सांगत आहोत, करवून घेत आहोत, त्याचा सहभागी सदस्यांना नक्की फायदा होईल असं वाटतंय. गेली 11 वर्ष आम्ही ज्यावेळेला या क्षेत्रात काम करत आहोत त्यावेळेला ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून, ऑफलाईन वर्गाच्या माध्यमातून भारतातील, अमेरिका, दुबई, कॅनडा, रशिया, त्याच्यानंतर इंग्लंड, आणखीन नायजेरिया इथून सुद्धा आपले लोक रोज दैनंदिन ऑनलाईन योग वर्ग आमच्याकडे करत असतात. त्या पद्धतीने ऑफलाईन वर्गात देखील मिरजेतील, सांगलीतील काही योग साधक आपल्याकडे दैनंदिन योग साधना करत आहेत. त्यांना याचा नक्की फायदा झालेला आहे. असाच फायदा सर्व घटकातील लोकांना मिळावा यासाठी हे संपूर्णपणे निःशुल्क असं शिबिर आज आणि उद्या केमिस्ट असोसिएशन मिरज, आणखीन तेजोपासना परिवार आंतरराष्ट्रीय योग साधना वर्गातर्फे मिरज येथील पटवर्धन हॉलमध्ये संपन्न होते. आजचा पहिला दिवस अतिशय उत्साहानं पार पडलाय. सकाळी 6 ते 8:30 या वेळेमध्ये हे शिबिर चालू आहे. आणखीन लोकांनी हे चांगला प्रतिसाद त्याला दिलाय. उद्या रविवार याच्यापेक्षाही जास्त गर्दी असेल. आणखीन सगळ्यांना ह्या योग साधनेचा फायदा हळूहळू कळू लागलाय, त्यामुळं अनेक लोकांनी याच्यामध्ये अजूनही सहभागी व्हावं अशी सर्वांना नम्र विनंती. सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देतो. सर्वांना निरोगी आयुष्य लाभावं यासाठी दैनंदिन योग साधना सर्वांनी अंगीकारावी.
1: रसिको, इनर व्हील क्लब ऑफ सांगली आणि रोटरी क्लब ऑफ सांगली यांच्या संयुक्त विद्यमानं मेडिकल योग शिबिराचं रोटरी

0: हॉल इथं आयोजन करण्यात आलं होतं. या मेडिकल योग शिबिराविषयी अधिक माहिती सांगताहेत संयोजक पल्लवी मराठे.
1: इनरव्हील ही आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था आहे. ही संस्था पूर्णपणे महिलांची सामाजिक संस्था आहे. डिस्ट्रिक्ट 317 अंतर्गत महाराष्ट्र कर्नाटक गोवा मिळून सध्या 80 क्लब कार्यरत आहेत. ही संस्था मुख्यत्वे करून महिला व मुलांसाठी मदत करण्याचे काम करते. हा क्लब गेली 58 वर्षे सामाजिक काम करत आहे. या क्लब अंतर्गत आम्ही या वर्षी 75 अधिक उपक्रम राबवले आहेत. आमच्या क्लब अंतर्गत आम्ही केपीटी या कंपनीच्या सीएसआर फंडच्या माध्यमातून 60 कर्णबधीर मुलांना 1 ते 1.5 लाख किमतीची मोफत श्रवण यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. तसेच अपंग लोकांना जयपूर फूट प्रदान, गरजू महिलेला आटा चक्की, विविध शाळांमध्ये मेडिकल चेकअप कॅम्प, गरजू विद्यार्थ्यांना शालेय मदत, तसेच सामाजिक संस्था जसे की अन्नपूर्णा मोफत टिफिन सेवा केंद्र, स्नेहबंद केअर सेंटर, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, चैतन्याश्रम वृद्धाश्रम, भिलवडीतील मुलींच्या शाळेत आम्ही सॅनिटरी पॅडचे वेंडिंग मशीन बसवले आहे. अशा अनेक संस्थांना आम्ही जवळपास 3 लाखांपर्यंत वस्तुरूपी मदत केली आहे. ही मदत आम्ही आमच्या क्लब मेंबर्सच्या योगदानातून केली आहे. तसेच या क्लब अंतर्गत आम्ही महिला सबलीकरणासाठी विविध प्रशिक्षणे यावर्षी घेतली आहेत. प्रीमिक्स म्हणजेच तयार संमिश्र पावडर बनवण्याचे प्रशिक्षण आणि मसाला प्रशिक्षण अशी आम्ही प्रशिक्षणे घेतली. या प्रशिक्षणातून प्रेरणा घेऊन अनेक महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. तसेच 21 जून रोजी योग दिनाचे औचित्य साधून आम्ही इनरव्हील क्लब ऑफ सांगली आणि रोटरी क्लब ऑफ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी हॉल गणेश नगर येथे दिनांक 15 जून ते 19 जून रोजी महिलांसाठी मेडिकल योग शिबिर आयोजित केले आहे. स्वाती हेबळीकर मॅडम मेडिकल योग थेरपिस्ट आहेत. तसेच त्यांच्या सहकारी भोसले मॅडम या दोघीही महिलांना विशिष्ट योग पद्धती बद्दल मार्गदर्शन करत आहेत. यामध्ये पारंपरिक योगासारखेच शरीराला फायदे होतात, पण अतिशय सोप्या पद्धतीने मेडिकल योग करता येतो की जेणेकरून शरीरावर जास्त ताण न घेता सहज पण नेमकी आसन पद्धती शिकविली जाते. आजकाल अनेक महिलांना डायबिटीस, बीपी, मासिक पाळी विकार, पीसीओडी, ऍसिडिटी, कंबर पाठ मान दुखी हे त्रास होतात. यावर मेडिकल योग करून निवारण केले जाते. कसे निवारण केले जाते याचे मार्गदर्शन महिलांना मिळाले. या शिबिरामध्ये 25 ते 30 जणींनी सहभाग घेतला. महिलांसाठी मेडिकल योग अत्यंत उपयोगी आहे. शारीरिक व्याधीतून मुक्त होण्यासाठी तसेच मानसिक ताणतणावाचे निवारण होण्यासाठी योग अत्यंत उपयोगी आहे. सर्व महिलांनी दिवसातून कमीत कमी 40 मिनिटे स्वतःसाठी वेळ काढून योग करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण एक स्त्री निरोगी तर एक कुटुंब नक्कीच निरोगी राहण्यास मदत होईल. या योग दिनापासून आपण सर्वजणी मिळून एक आरोग्यपूर्ण वाटचालीस सुरुवात करूया.
0: श्रोत्यो, सांगलीतील रोटरी हॉल इथं सकाळ माध्यम समूह आणि रोटरी क्लब ऑफ सांगली यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक योग दिनानिमित्त 2 दिवसीय योग शिबिर आजपासून सुरू झालं आहे. या शिबिराच्या
2: सकाळ ग्रुप आणि विश्व दर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं रोटरी क्लब सांगली येथे योग शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आज यामध्ये जवळजवळ 100 योग साधकांनी भाग घेतला. या वर्षीचं ब्रीद वाक्य आहे की योगा फॉर एजिंग, म्हणजे योगामुळे जीवन पद्धती आहे. वृद्धापकाळ शरीराची ताकद कमी होते, आपल्याला माहिती की सांधे दुखतात, स्मरणशक्ती कमी होते, तणाव वाढतात आणि विविध आजार उद्भवतात. तर योगामुळे या परिस्थितीत आपण निरोगी, आनंदी किंवा स्वावलंबी जीवन अत्यंत प्रभावी जगू शकतो. वृद्धापकाळात मुख्य काय होतं, म्हणजे फायदा कसा होतो योगाचा, तर शारीरिक आरोग्य सुधारतं. वय वाढल्याने स्नायू कमजोर झालेले असतात, शरीराची लवचिकता कमी होते, परंतु या नियमित योग अभ्यासामुळे शरीरातील स्नायू आणि सांधे सक्रिय होतात आणि शरीराचा कडकपणा कमी होतो आणि शरीराची आपण सुलभपणे हालचाल सहजरित्या करू शकतो, दैनंदिन कामं पण आपण सहजरित्या करू शकतो. दुसरं म्हणजे संतुलन आणि स्थिरता पण वाढते. की या योगाभ्यासामुळे शरीरात एक प्रकारचं संतुलन येतं, म्हणजे वृद्धापकाळ जो पडण्याचा धोका असतो तो कमी होतो आणि शरीराचा आणि मज्जासंस्थेचा समन्वय साधला जातो. त्यामुळे त्या व्यक्तीमध्ये, वृद्ध व्यक्तीमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो. तिसरी गोष्ट म्हणजे मानसिक शांतता पण लाभते. निवृत्तीनंतर एकटेपणा, चिंता किंवा तणाव याचा सामना ज्येष्ठ नागरिक करत असतात,

0: मनातील ध्यान किंवा प्राणायाम याच्यामुळे मन शांत ठेवण्यास मदत होते, मनातले तणाव कमी होतात, सकारात्मक विचार वाढतात आणि जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन पण अधिक आशावादी बनत जातो. तसंच हृदय किंवा श्वसन संस्था यांचं पण आरोग्य याच्यामध्ये जपलं जातं. स्मरणशक्ती आणि एकाग्रता पण वाढते. ध्यान आणि श्वसनाचे जे काही व्यायाम असतात त्यामुळे मेंदूला ते सक्रिय ठेवतात, त्यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि निर्णय क्षमता सुधारण्याला पण मदत होते. वेगवेगळ्या अवयवांचं कार्य सुरळीत राहतं, त्यामुळे रोग प्रतिकारक क्षमता पण वाढते, त्यामुळे शरीर विविध आजारांशी लढण्यास अधिक सक्षम बनतं. समूहामध्ये आपण योगाभ्यास करतो त्यामुळे
1: आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर आणि मला महेश भिसेला आता निरोप द्या. नमस्कार.

सांगली विशेष या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, संध्याकाळचे 6:55 होत आहेत. आता ऐकूया 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका योग संजीवनी. यामध्ये सहभाग आहे योगविशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस.

0: नमस्कार. आजचा विषय आहे भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग आणि ध्यान. अनंत काळापासून आरोग्य संपदा ही धन संपदेपेक्षाही श्रेष्ठ मानली गेली आहे. ही आरोग्य संपदा मिळवण्यासाठी योगशास्त्राची कास धरणे हे आजच्या यांत्रिकी जीवनामध्ये गरजेचे झाले आहे. योगासनाच्या अभ्यासाने शारीरिक स्वास्थ्य मिळवता येईल, परंतु भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी धारणा ध्यान करणे अत्यंत आवश्यक आहे. ध्यानाच्या अनेक पद्धती आपल्याला सांगता येतील. भावातीत ध्यान, सक्रिय ध्यान, कुंडलिनी ध्यान, विपश्यना ध्यान इत्यादी अनेक प्रकारच्या मध्ये सांगता येतील.
1: सुरुवातीला ध्यानाची कृती आपण थोडक्यात बघूया. सुरुवातीला सुखाव बैठक स्थिती घेऊन त्यामध्ये सर्व शरीर शिथिल करावे. त्यानंतर कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये, उदाहरणार्थ पद्मासन, वज्रासन, यामध्ये बसावे. डोळे अलगद मिटावे. काही क्षण शांत बसून राहावे. आपोआपच स्नायूंच्या हालचाली कमी होतील, श्वासगती मंद होईल आणि विचार कमी होऊ लागतील. मन ऐकण्याच्या अवस्थेमध्ये येईल, ग्रहणक्षम होईल. यानंतर प्राणधारणा करावी, म्हणजेच श्वास प्रश्वासाकडे मन केंद्रित करावे. 3 वेळा प्रणव उच्चार करावा. अशा अवस्थेमध्ये मनाला ध्यानासाठी एक विषय द्यावा. उदाहरणार्थ एखादी मूर्ती, चिन्ह, निसर्ग दृश्य, ह्या निवडलेल्या विषयावर मनाला गुंतवून ठेवावे. यालाच पतंजलींनी देशबंध चित्तस्य धारणा असे म्हटले आहे. आता मनामध्ये फक्त जो विषय ध्यानासाठी निवडलेला आहे त्याचेच विचार हळूहळू येऊ लागतील आणि मनातील इतर विषय कमी होत जातील. आणि शेवटी ध्यानासाठी जो विषय निवडला आहे फक्त त्याचेच विचार मनामध्ये राहतील, म्हणजेच ध्यान लागेल.
0: ध्यानाचे फायदे जे मानसिक आहेत ते आपण पाहूया. अशा प्रकारे ध्यान केल्यानंतर मनावरचे अनावश्यक ताण कमी होऊन मनाला विश्रांती मिळते. मेंदूला रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे होतो व मेंदूचा EEG काढल्यास मेंदूमध्ये अल्फा आणि थीटा तरंग निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतील. मेंदूची अतिशय शांत व प्रगत अवस्था आपल्याला दर्शवतील. मनाची विध्वंसक वृत्ती कमी होईल आणि या ठिकाणी मनाची विध्वंसक वृत्ती कमी होऊन विधायक वृत्ती वाढीला लागेल. चिडखोरपणा व चंचलपणा कमी होईल. आंतरिक सुखाची ओढ लागेल. आकलन, ग्रहण, स्मरण व केंद्रीकरण यामध्ये वाढ होते. कार्य तत्परता वाढते. मनोकायिक रोग नाहीसे होतात. आत्मविश्वास वाढतो.
1: ध्यानाच्या अभ्यासाने उच्चतम अशा आत्मतत्वाची जाणीव होते. शुद्ध चैतन्याची जाणीव होते, म्हणजेच जीव शिव, आत्मा परमात्मा, व्यक्ती चैतन्य, विश्वचैतन्य यांच्यामधील अद्वैताची जाणीव होते आणि साधकामध्ये

0: प्रज्ञा जागृती होते. पतंजली ऋषींनी म्हटले आहे की ऋतम भरा तत्र प्रज्ञा, म्हणजेच अशा साधकामध्ये दिव्य अशी साक्षात्कारी प्रज्ञा जागृत होते. ध्यान म्हणजे काय हे वशिष्ठ संहितामधील एका श्लोकाद्वारे सांगितलेले आहे. ध्यान मात्मस्वरूपस्य वेदनम मनसा भवेत. मनाने आत्मस्वरूपाला जाणून घेणे म्हणजेच ध्यान होय. आणि एका ठिकाणी ध्यानाबाबत असे म्हटले आहे की ध्यानम निर्विषयम मन, म्हणजे मनाच्या सर्व हालचाली थांबवणे म्हणजे ध्यान. किंवा तैलधारा इव चित्तवृत्ती इति ध्यानम, म्हणजे तेलाच्या धारेप्रमाणे शांत वृत्ती म्हणजेच ध्यान. अशा प्रकारे भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग व ध्यान उपयोगी पडते.
1: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका योग संजीवनी आत्ताच आपण ऐकलात. यामध्ये सहभाग होता योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. आकाशवाणी सांगली केंद्र, संध्याकाळचे 7 वाजले तथा प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन, रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले, परभणी मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज, आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला। प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 19,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली। यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे। पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले। कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या 1,500 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झालं। 7व्या शतकातल्या या प्राचीन मंदिराच्या परिसरातल्या सुमारे 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संरक्षण करून हा येत्या 6 महिन्यांच्या आत विकसित केला जाणार आहे असं शहा यावेळी म्हणाले।
1: यहां पर जो कॉरिडोर बनेगा 1,500 करोड़ की लागत से बनेगा, 28,058 वर्ग मीटर भूमि पर बनेगा और 7वीं शताब्दी में स्पष्ट रूप से आकार लिया हुआ ये मंदिर फिर से एक नए जोम और ऊर्जा के साथ विश्व भर के देश भर के अंबाबाई के भक्तों के स्वागत के लिए तैयार हो जाएगा।
0: हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला।
2: संपूर्ण भारतामध्ये एक सांस्कृतिक पुनर्जागरण होताना दिसतंय। पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे, आमच्या परंपरेकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत आणि आमचं जे आराध्य दैवत आहे, ज्या आराध्य दैवताने आमच्या संपूर्ण या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला, अशा आराध्य दैवतांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्य चाललेलं आहे। मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मंदिरात

0: त्या परिसराचं काम होणार आहे.
1: तीन टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या मंदिराच्या विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, मंदिर आणि देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स, चप्पल स्टँड, दुकानं, एम्फी थिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टीपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या क्षमतेचा वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या 2:00 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले. त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकीनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. त्यापैकी 5 जण वाहून गेले तर 14 जण सुखरूप आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभामंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतल्या मृतांना समाज माध्यमातील संदेशांद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5,00,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन विविध प्रकारे साजरा होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये आजच आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक योग दिनानिमित्त हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. यात शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उद्या नीट परीक्षा असल्यानं आजच धुळे जिल्ह्यात योग दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 7 इतर आरोपींची मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालय

0: पक्षानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नईत एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 17व्या षटकात बिनबाद 127 धावा झाल्या होत्या. दरम्यान याआधीचे दोन्ही सामने जिंकत भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. राज्यातल्या सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना लाभ. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन. रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले. परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. ऐकणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे फळ आणि भाजीपाला यांचे बाजारभाव. प्रति क्विंटल किमान आणि कमाल दर असे: कांदा 500 ते 2500, बटाटा 700 ते 1300, लसूण 5000 ते 20000, संत्री 2000 ते 6000, डाळिंब 5000 ते 13000, पेरू 1000 ते 2000, पपई 1000 ते 2000, कलिंगड 500 ते 1200, अननस 3000 ते 6000, सफरचंद 7000 ते 13500, आंबा 10000 ते 27000, तोतापुरी आंबा 1000 ते 2000. कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे फळ आणि भाजीपाला यांचे बाजारभाव आत्ताच आपण ऐकले.

0: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
1: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
0: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
1: तर कधी असते अपेक्षा.
0: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
1: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
0: सप्तरंगांचं सप्तसुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग
0: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
3: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
4: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
3: घ्या मग टिपून पत्ता.
4: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88.
3: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com sangliakashwani@gmail.com.

0: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35 सप्रेम नमस्कार
0: आकाशवाणी सांगली
1: पहिल्यापासून चांगली
2: बालसभा

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही, तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या हिरक महोत्सवी सांगली केंद्रावरून।
1: श्रोते हो, संध्याकाळचे 7:15 होत आहेत। आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: उद्योग को प्रोत्साहन मिले और रोजगार निर्माण एक राष्ट्रीय अभियान बन जाए।
1: श्रोते हो, या योजनेतील वैशिष्ट्यपूर्ण तरतुदींमुळे देशाच्या औपचारिक रोजगार परिसंस्थेला बळकटी मिळणार आहे। त्या अनुषंगानेच पहिल्यांदाच नोकरीच्या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या युवा वर्गाला प्रोत्साहनपर लाभ देण्याची आजवर कधीही न झालेली तरतूद या योजनेअंतर्गत केली गेली आहे। या योजनेचं यश पाहिलं तर आतापर्यंत सुमारे 70 लाख नवीन रोजगाराची निर्मिती आणि तितक्या संख्येनं पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेचं कवच मिळालंय। महत्वाचं म्हणजे पुढच्या 2 वर्षात 99,446 कोटी रुपयांच्या एकूण आर्थिक तरतुदीसह देशात 3.5 कोटींपेक्षा अधिक रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट या योजनेअंतर्गत सरकारनं समोर ठेवलंय। याच अनुषंगानं अधिक सांगत आहेत महाराष्ट्र टाइम्सचे सहायक वृत्त संपादक वैभव वझे।
2: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेसाठी केंद्र सरकार 99,446 कोटी रुपये खर्च करणार आहे। त्यापैकी 2,400 कोटी रुपये नुकतेच रोजगारदाता किंवा नियोक्ता आणि कर्मचारी यांच्या खात्यांमध्ये थेट वितरित केले गेले। ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO मार्फत राबवली जाते। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये 3.5 कोटींहून अधिक रोजगार पुढच्या 2 वर्षात निर्माण करायचं उद्दिष्ट सरकारने ठेवलंय। असंघटित कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून त्यांना संघटित आणि औपचारिक किंवा फॉर्मल रोजगारांच्या क्षेत्रात आणणं हा देखील महत्वाचा उद्देश आहे। औपचारिक रोजगारांमध्ये 1.92 कोटी कर्मचारी आणण्यात येणार आहेत। ही योजना आपल्याला 2 स्तरांवर पाहायची आहे। पहिल्या स्तरामध्ये प्रथमच रोजगार मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा विचार सरकारने केलाय। 1 लाख रुपये महिना इथपर्यंत ज्यांचं मासिक वेतन आहे असे प्रथमच रोजगार मिळालेले कर्मचारी या योजनेचा लाभ मिळवायला पात्र आहेत। 1 लाख रुपयांपर्यंत म्हणजे मासिक 1 लाख वेतन मिळतो, मग आमचं काय असा प्रश्न कुणाला पडू नये इतकी केंद्राची भाषा स्पष्ट आहे। 1 लाख रुपये मासिक वेतन ही वेतनाची कमाल पातळी सांगितली आहे। तर या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री विकसित भारत योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांना उमंग ऍप द्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर घ्यावा लागेल। या नंबरासह स्वतःची माहिती EPFO कडे नोंदणीकृत करावी लागेल। नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचं वेतन कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात दिलं जाईल। हे वेतन कमाल 15,000 रुपये मिळेल। या वेतनाच्या एकूण रकमेचा पहिला हप्ता त्या कर्मचाऱ्यानं एकाच रोजगारदात्याकडे म्हणजे कंपनीकडे सलग 6 महिने नोकरी केल्यावर दिला जाईल। हा हप्ता कर्मचाऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यातच जमा होईल। त्यानंतरचा दुसरा आणि शेवटचा हप्ता त्या कर्मचाऱ्याची त्याच कंपनीत सलग 12 महिने नोकरी झाली तरच मिळेल। पण हा दुसरा हप्ता त्याला त्याच्या बँक खात्यामध्ये दिसणार नाही, तर तो एखाद्या बचत योजनेमध्ये गुंतवला जाईल। याचा दुहेरी फायदा आहे। एक म्हणजे सरकारचा पैसा सरकारच्याच एखाद्या बचत योजनेमध्ये फिरवला जाईल, त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या सरकारची बचत होईल। त्याचवेळी प्रथमच नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्याला बचतीची सवय लागेल, कारण सरकार देत असलेला दुसरा हप्ता परस्पर सरकारच बचतीसाठी त्याच्या नावे गुंतवणार आहे। कर्मचाऱ्याला 12 महिने एकाच ठिकाणी सलग काम केल्यानंतरच हा दुसरा हप्ता मिळणार आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे। मात्र हा हप्ता मिळवण्यासाठी त्याच 12 महिन्यांच्या आत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या पोर्टलवर जाऊन फायनान्शियल लिटरसी किंवा वित्तीय साक्षरता प्रोग्राम पूर्ण करणं हे त्या कर्मचाऱ्याला अनिवार्य करण्यात आलंय। दुसऱ्या स्तरामध्ये रोजगारदात्याचा किंवा नियोक्त्याचा विचार केला गेलाय। रोजगारदात्याने किंवा कंपनीने ठराविक वेतन श्रेणीमध्ये कामावर घेतलेल्या प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी त्याला प्रत्येक महिन्यात 3,000 रुपये दिले जाणार आहेत। हे मासिक वेतन किंवा मासिक रक्कम रोजगारदाता आणि कर्मचारी यांना 2 वर्ष दिली जाईल। गरज भासल्यास ही सुविधा 4 वर्षांनी सुद्धा वाढवता येणार आहे। कर्मचारी आणि रोजगारदाता यांना याची सर्व माहिती प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे। या योजनेच्या आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं 1 जुलै 2025 मंजुरी दिली होती। त्यानुसार ही योजना 1 ऑगस्ट 2025 पासून अंमलात आली आणि याचा कालावधी 31 जुलै 2027 पर्यंत निश्चित करण्यात आलाय। अर्थातच गरज भासल्यास तो वाढवला जाईल। आता याचे फायदे महत्वाचे आहेत। रोजगारदाता किंवा कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही आर्थिक मदत मिळणार असल्यामुळे खासगी क्षेत्राला विस्तार करताना मोठा आधार मिळणार आहे। यामुळे छोटे उद्योजक व्यवसाय विस्ताराचा विचार नक्की करतील आणि याचीच परिणती रोजगार वाढण्यामध्ये होईल। आपल्याकडे ही योजना सुरू व्हायच्या आधी इटली, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांमध्ये अशा प्रकारची योजना सुरू आहे, हेही आपण लक्षात ठेवायला हवं।
1: श्रोते हो, या योजनेमुळे केवळ नोकऱ्याच मिळत नाहीत तर देशातील नियोक्त्यांना आणि उद्योजकांना नवीन मनुष्यबळाची नियुक्ती करण्यासाठी आणि पर्यायानं आपल्या उद्योग व्यवसायाचा

0: विस्तार करण्यासाठी देखील आर्थिक प्रोत्साहन दिलं जात आहे. महत्वाचं म्हणजे उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशानं या क्षेत्रासाठीचा लाभ 4 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलाय. अशा आर्थिक पाठबळामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योगांचा विस्तार होऊन छोटे उद्योग मोठ्या उद्योगांमध्ये परावर्तित होण्याच्या, स्टार्टअप्स प्रत्यक्ष मुख्य प्रवाहातल्या उद्योगांमध्ये रुपांतर होण्याला बळ मिळू शकणार आहे. याच अनुषंगानं महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक वृत्त संपादक वैभव वझे यांनी केलेलं विश्लेषण आपण आता ऐकूया.
1: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही जरी 2025 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेली असली तरी ती लागू होऊन त्याला वेग मात्र यावर्षी आलाय असं म्हणायला लागेल. याचं कारण त्याचा तांत्रिकदृष्ट्या कालावधी निश्चित करण्यात आलाय 31 जुलै 2027. त्यामुळे या दिवसापर्यंत सरकारला रोजगारांचं जे काही सरकारचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचंय. आता या योजनेमध्ये 2400 कोटींचा पहिल्या रकमेचा जो हप्ता आहे तो सरकारने आता नुकताच वितरित केला. अर्थात हा हप्ता कर्मचारी म्हणजे पहिल्यांदाच नोकरी लागलेले कर्मचारी आणि त्यांचे रोजगारदाते किंवा नियोक्ता किंवा कंपन्या यांना मिळाला. याच्यातनं आपल्याला आता काय बघायचंय तर याचा थेट परिणाम उद्योगांवर होणार आहे. देशामध्ये सध्या भरपूर प्रमाणामध्ये स्टार्टअप्स आहेत. त्याच्यापैकी 18% स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे आज BPIIT कडे नोंदणीकृत महाराष्ट्रातल्या स्टार्टअपची संख्याच 29,000 अधिक आहे. हे स्टार्टअप अर्थातच मायक्रो इंडस्ट्रीमध्ये परिवर्तित होण्यासाठी धडपडत आहेत. जे आता मायक्रो इंडस्ट्री आहेत किंवा सूक्ष्म उद्योग आहेत त्यांना लघु उद्योग व्हायचे आहे, जे लघु उद्योग आहेत त्यांना मध्यम उद्योग व्हायचे आहे आणि जे मध्यम उद्योग आहेत त्यांना मोठे उद्योग व्हायचे आहे. मग याच्यासाठी कर्मचारी बळ वाढवणं हे कोणत्याही कंपनीला गरजेचं आहे. मग हे कर्मचारी बळ वाढवताना काय असतं, तुम्ही ज्या वेळेला औपचारिक रोजगार निर्माण करता किंवा फॉर्मल एम्प्लॉयमेंट निर्माण करता त्यावेळेला तुम्हाला त्याचे सगळे लाभ हे त्या कर्मचाऱ्याला देणं अपेक्षित असतं, नव्हे अनिवार्य असतं. म्हणजे मग EPF आला, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आला, किंवा पेन्शन आलं, किंवा ग्रॅच्युइटी आलं, किंवा इन्क्रीमेंट आल्या, प्रमोशन झालं, हे सगळं त्या रोजगारदात्याला लक्षात घ्यावं लागतं. मग रोजगारदात्याचा कल कुठे वाढतो, तर हंगामी तत्वावरती कामगार घ्या, तेवढा प्रोजेक्ट पूर्ण झाला की त्या कामगारांना कामावर येऊ नका असं सहज सांगता येतं. कारण ते रोजंदारीवर असतात किंवा वाउचर पेमेंटवर असतात, मंथली वेजेसवर असतात. पण सरकारला नेमकं हेच नकोय. याचं कारण जेवढी हंगामी रोजगार निर्माण होतील तेवढी जगापुढे रोजगारांची संख्या जास्त दिसेल. पण जे रोजगार कर्मचारी त्या रोजगारावर अवलंबून आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा काय, सोशल सिक्युरिटी काहीच नाही. म्हणून सरकार अशा वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत सोशल सिक्युरिटी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. महाराष्ट्रामध्ये सुदैवाने आपल्याकडे राज्याची इनोव्हेशन सोसायटी आहे, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे. ही एक नोडल एजन्सी आहे जी सगळ्या इनोव्हेशनला किंवा एंटरप्रेन्युरियल जी काही सिस्टीम आहे त्याला चालना देते. मग त्याच्यासाठी पॉलिसी डिझाईन करते, सबसिडी डिझाईन करते. महाराष्ट्राला स्वतःची स्टार्टअप पॉलिसी आहे. महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंड नावाचा एक निधी आहे, तोही वापरून आज अनेक स्टार्टअप त्याच्यामध्ये उदयाला येत आहेत आणि प्रस्थापितही होत आहेत. आता महाराष्ट्राचं जे MSME सेक्टर आहे हे जवळजवळ राज्याच्या GDP मध्ये त्याचा 40% वाटा आहे आणि एकंदर आता त्या सेक्टरनी जवळजवळ 1.5 कोटी लोकांना रोजगार दिलेला आहे. मग हे रोजगार या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये निश्चितच वाढतील याच्यात काहीच शंका नाही. आणि याचा थेट फायदा आता जो दिसतो आहे तो IT सेवा, त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग, त्याच्यानंतर चर्मोद्योग की ज्याच्यामध्ये जे लेबर इंटेन्सिव्ह म्हणतो आपण श्रमकेंद्री उद्योग आहेत, तर या श्रमकेंद्री उद्योगांना याचा थेट फायदा आता मिळेल असं आता तरी दिसतंय. एकंदर आपण समजा MSME विचार केला तर राज्यामध्ये 82 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त MSME नोंद आहे. याचा अर्थ देशातल्या MSME 17% MSME हे महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर मुख्यत्वाने जे आपल्याला MSME दिसत आहेत त्यांच्यासाठी ऑफिशियल पोर्टल आहे ज्याच्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता, सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता, MSME लोन घेऊ शकता. आता हे MSME सगळे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर या भागामध्ये एकवडलेले आहेत. तर या MSME या सगळ्याचा निश्चितच फायदा होईल आणि पुढच्या काळामध्ये औपचारिक रोजगार वाढीस लागतील.
0: श्रोते हो, एका अर्थानं ही योजना उद्योग क्षेत्राची भरभराट आणि युवा वर्गाची सामाजिक सुरक्षा ही दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग प्रशस्त करणारी ठरणार आहेत हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच मुंबई एअर न्यूज

यूट्यूब वाहिनीवरही कधीही ऐकू शकता. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा वझे.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्त विशेष. संध्याकाळचे 7:30 वाजतायत.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:23 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमस्कार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सर्व मंडळींचं मनपूर्वक स्वागत. आज शनिवार 20 जून 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ऊस उत्पादन वाढीची सूत्रे याविषयी प्राध्यापक संजय फलके यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. काही क्षणातच.
1: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपल्या शेतीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन ही नेहमीच घेत असतो. त्यातूनही शेतकऱ्यांचा कल असतो तो जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडं. आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, खास करून सांगली कोल्हापूर भागाचा जर विचार केला, तर या शेतीक्षेत्रामध्ये ऊसाचं पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. मात्र हे ऊस पीक घेताना त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी शेतकऱ्यांना भेडसावत असतात. मुख्य अडचण असते ते उत्पादन वाढीची. श्रोते हो, याच दृष्टीतून विचार करणार आहोत की ऊस उत्पादन वाढीची नेमकी सूत्र कोणती आणि त्यातून आपल्याला कसा फायदा मिळेल. आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापक संजय हरिभाऊ फलके. तर आपण त्यांच्याकडून याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. फलके सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार.
3: नमस्कार. नमस्कार
2: सर. आत्ताच आपण चर्चा केली की आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बहुतांश शेतकरी जे नदीकाठावर आपली शेती आहे तिथं बऱ्याच ठिकाणी ऊसाचं पीक हे महत्त्वाचं पीक म्हणून घेतलं जातं. त्या दृष्टीनं ऊसाचं असं नेमकं महत्त्व आपल्याला काय सांगता येईल मग?
3: आता संपूर्ण भारताचा विचार जर केला तर महाराष्ट्राचं क्षेत्र जवळजवळ 61% भारताच्या क्षेत्राच्या आहे. जवळजवळ 16% क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि उत्पादनाच्या बाबतीमध्ये सुद्धा 20% आसपास उत्पादन हे महाराष्ट्र राज्याचं देश पातळीवर आहे. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये ऊस हे पीक फार महत्वाचं आहे. त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी जे आहेत ते जास्तीत जास्त ऊस शेतीकडे वळले आहेत. कारण की ह्या ऊस पिकाला मार्केटिंग करावं लागत नाही कोणत्या प्रकारे. साखर कारखाने त्यांच्या शेतीवर जाऊन हे ऊस पीक घेऊन जातात आणि हमी भाव जो मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ह्या ऊस पिकाकडे वळलेला आहे. आता जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांच्या राहणीमानामध्ये सुद्धा फार बदल झालेला आहे. कारण त्यांना ठोक निश्चित असं उत्पादन मिळालं आहे. फक्त आता आपण जो विचार करणार आहोत उत्पादन वाढीचा, कारण सरासरी जी उत्पादन

0: आपण म्हणतो ते देश पातळीवर किंवा महाराष्ट्राच्या पातळीवर जे आहे ते फार कमी आहे आणि क्वचितच शेतकरी असे आहेत की जे फार गांभीर्याने विचार करून 100 टनाच्या पुढे ऊस उत्पादन घेऊन गेलेले आहेत. तर आपल्या सामान्य शेतकऱ्यांना सुद्धा जे पारंपरिक शेती करतात यांना सुद्धा 100 टनापेक्षा जास्त उत्पादन कसं मिळवता येईल यासाठी एक छोटी छोटी बाबी आहेत त्याच्याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे.
1: सर आता आपण चर्चा करत आहोत की ऊसाचं उत्पादन सरासरी आपण 100 टनांच्या आसपास घेण्यासाठी निश्चिताच्या बाबी तुम्ही आता उल्लेख केलात, तर या नेमक्या बाबी आपल्याला कोणत्या सांगता येतील?
0: तर ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे माती परीक्षणानुसार रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करणं गरजेचं आहे. कारण माती परीक्षण केल्याशिवाय आपल्याला त्या जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्यांचं प्रमाण कळणार नाही आणि उपलब्ध अन्नद्रव्यांचं प्रमाण आपल्याला जर कळलं नाही तर त्यांना निश्चित किती प्रमाणात खतं द्यावी हे समजणार नाही. कारण ऊसाचं हे पीक हे लॉंग ड्युरेशन म्हणजे जास्त कालावधीचं असल्यामुळे खतांचा संतुलित वापर करणं फार गरजेचं आहे. ही पहिली महत्वाची बाब
1: म्हणजे थोडक्यात खतांच्या वापरावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत
0: हे शेतकरी बांधवांनी हे फार लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे योग्य जातीची निवड, कारण त्या हवामानाला सूट होणारा आणि आपण कशासाठी ते पीक घेणार आहोत, उदाहरणार्थ गुळासाठी घेणार आहोत का आपल्याला जास्त उतारा पाडायचा आहे का लवकर आपल्याला घ्यायची आहे कधी वरायटी, ह्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या वाण आहेत उपलब्ध, तर त्याची योग्य निवड तुम्ही केली पाहिजे. त्याचबरोबर त्याला बेने प्रक्रिया सगळ्यात महत्वाची गोष्ट, कारण बरेचसे शेतकरी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, परंतु बेने प्रक्रिया केल्यामुळे भविष्यामध्ये येणाऱ्या किडे किंवा रोगांचं त्याच ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्याचं आटोक्यात आणलं जातं आणि शेतकरी ही लेंदी प्रोसेस म्हणजे फार कंटाळणारी प्रोसेस असल्यामुळे बरेचसे शेतकरी ही गोष्ट टाळतात. परंतु सगळ्यात तिसरी महत्वाची बाब म्हणजे बेने प्रक्रिया केली पाहिजे. चौथं म्हणजे योग्य लागवड पद्धत. आता नवीन नवीन संशोधनानुसार जर शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब केला लागवड पद्धतीचा तर नित्यच्या त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये वाढ होईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ठिबक सिंचनाचा वापर. पाणी आपल्याकडे भरपूर आहे याचा अर्थ आपण पाण्याचं नियोजन केलं नाही तरी चालेल असं शेतकऱ्यांना वाटते, परंतु ठिबक सिंचनाचा जर वापर केला तर निश्चित उत्पादन भर पडते. आणि सगळ्यात शेवटी मला सांगायचं ते रोग आणि किडींचा बंदोबस्त. ह्या 6-7 बाबी जर शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक काळजीपूर्वक जर केल्या तर निश्चित त्यांना 100 टनाच्या आसपास उत्पादन मिळू शकेल.
1: सर आता तुम्ही एवढं अगदी सखोलपणानं जे आपल्या शेतकरी बांधवांना सांगितलं की माती परीक्षण करणं हे खूप महत्वाचं आहे, त्याचप्रमाणे बीज प्रक्रिया असेल तर ही बीज प्रक्रिया आपण केल्यामुळं जे काही येणारे पुढचे भविष्यातले रोग असतील किडे असतील यांच्यापासून आपण आपलं पीक वाचवू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण माती परीक्षण आणि ऊस उत्पादन यामध्ये आपल्याला काही परस्पर संबंध सांगता येईल का?
0: आहे, परस्पर संबंध हा तसा एकमेकाशी पूरकच आहेत हे गोष्टी. कारण माती परीक्षण करून खताच्या मात्रा देणं हे नेहमी फायदेशीर ठरतं, कारण यामुळे जमिनीमध्ये उपलब्ध असणारे अन्नद्रव्य असतील, त्यानंतर जमिनीमधला सामू किती आहे, सेंद्रिय कर्ब किती आहे, त्यानंतर त्याच्या सूक्ष्म अन्नद्रव्य किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून येतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी समजल्यानंतरच याच्या आधारे आपण आपल्या पिकासाठी योग्य प्रमाणामध्ये आपण कोणत्या खताच्या मात्रा द्याव्यात हे आपल्याला त्या प्रयोगशाळेतून माती परीक्षण प्रयोगशाळेतून आपल्याला सांगितलं जातं. आणि शेतकऱ्यांनी जर ह्याचा उपयोग करून खतं जर दिली तर निश्चितच उत्पादन वाढीला ह्याचा फरक पडतो.
1: सर आता हे झालं माती परीक्षणाच्या बाबतीत, मात्र बऱ्याच शेतकऱ्यांचं क्षेत्र हे खूप मोठं असतं. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी आपण माती परीक्षणासाठी नमुना जो घेणार आहोत तर हा नमुना घेताना त्यांनी कोणती दक्षता घेतली पाहिजे आणि तो कसा घेतला पाहिजे, तसंच आपण जे काही त्यानंतर पुढची प्रक्रिया करणार असतो माती परीक्षणानंतर, तर या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल की आपण कोणती प्रक्रिया त्यासाठी अवलंबली पाहिजे?
0: बऱ्याचशा शेतकरी बांधवांना माहित असतं की माती परीक्षण करणं गरजेचं आहे, परंतु निश्चित नमुना कसा घ्यावा आणि ते प्रयोगशाळेत कसा पाठवावा हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नसतं आणि त्यामुळे शेतकरी टाळटाळ करतो. बरं, मातीचा नमुना घ्यायचा तर याच्या अगोदर मला एक बाब सांगावं लागेल, तर ही उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेला जमीन रिकामी असते त्याच्यामध्ये कोणतंही पीक नसतं आणि तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याच्यामध्ये सेंद्रिय खतं किंवा शेणखत टाकलेलं नसेल किंवा टाकलेलं असेल तर 3 महिन्यानंतर तो नमुना घेणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय मातीमधले तुमचे उपलब्ध अन्नद्रव्य व्यवस्थित समजून येणार नाहीत. ह्यासाठी मातीचा नमुना घ्यायचा असेल तर प्रथम तुम्ही शेताची व्यवस्थित पाहणी करावी. मोठं जर शेत असेल तर त्याचा रंग खोली त्याच्या पोतीनुसार वेगवेगळे विभाग करावेत आणि प्रत्येक विभागामध्ये झिगझॅग पद्धत ज्याला आपण नागमोडी पद्धत म्हणतो अशा झिगझॅग पद्धतीप्रमाणे तुम्ही स्पॉट निश्चित करायचे आणि त्या स्पॉट ठिकाणी व्ही आकाराचा खड्डा घेऊन आपल्या कोणत्याही अवजार तुम्ही वापरू शकता यासाठी
1: कुदळ असेल
0: त्याच्यानुसार व्ही आकाराचा खड्डा घ्यायचा आणि साधारणतः जी पिकांची मुळे उथळ असतात त्यासाठी 1 फुटाचा खड्डा आणि जी फळबागेसाठी असेल तर 2 फुटाचा खड्डा आणि प्रत्येक थरातून थोडी थोडी माती येईल अशा पद्धतीने तुम्ही ती माती गोळा करायची, एका गोणपाटा आथरायची ती माती आणि आथरल्यानंतर त्यातले खडे वगैरे केर कचरा बाजूला काढायचा, त्याचे 4 भाग करायचे, समोरसमोरील 2 भाग काढून टाकायचे, जे परत 2 भाग उरतील ते पुन्हा मिक्स करायचे, पुन्हा त्याचे 4 भाग करायचे. ही प्रोसेस चालू ठेवायची कुठपर्यंत, जोपर्यंत तुमच्याकडे 250 ग्रॅमचं सॅम्पल किंवा 2 उंजळी माती शिल्लक राहत नाही, ती आपल्या प्रयोगशाळेमध्ये तेवढी सफिशियंट आहे, तर तोपर्यंत तुम्ही ही प्रोसिजर

0: ठेवायचे आणि अशा प्रकारचा नमुना जो येतो त्याला तुमच्या तुमच्या शेतकऱ्याचं नाव, त्याचा पत्ता असेल, त्यानंतर त्यातला गट क्रमांक असेल, सर्व नंबर असेल, त्यानंतर मागच्या याच्यामध्ये कोणती पिकं घेतली होती, त्याला कोणकोणती खतं वापरली होती आणि भविष्यात त्याला कोणतं पीक घ्यायचं, कोणती जात घ्यायची, तर ही सगळी माहिती जर प्रयोगशाळेत पाठवली तर त्यानुसार ते मातीचं परीक्षण करून निश्चित शेतकऱ्यांना पुढील खतं वापरासाठीचं चांगलं मार्गदर्शन करू शकतो.
1: माती परीक्षण बरेच शेतकरी करत असतात, पण माती परीक्षणानुसार जमिनीतील जे काही उपलब्ध अन्नद्रव्याप्रमाणे खतांच्या शिफारशी सांगितल्या जातात, मग या मात्रेमध्ये काही आपल्याला बदल करावा लागतो का या माती परीक्षणामुळे?
0: निश्चित करावा लागतो. ज्यावेळेला माती परीक्षण आपण करतो आणि प्रयोगशाळेतून आपल्याला त्याचा रिपोर्ट मिळतो, तर त्या रिपोर्टमध्ये सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालावश हे मेन चार घटक तुम्हाला सांगितले जातात की हे कोणत्या प्रमाणामध्ये आहे. आता त्याचा आकडेवारी फार मोठी आहे, पण थोडक्यात जर शेतकऱ्यांना सांगायचं ठरलं तर अत्यंत कमी जर सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालांचं प्रमाण अत्यंत कमी जर तुमच्या शेतीमध्ये असेल असा जर रिपोर्ट आला तर तुमच्या शिफारशीच्या खताच्या मात्रेपेक्षा 50% मात्रा तुम्हाला जास्त द्यावी लागते, तर तुमच्या त्या पिकाच्या उत्पादनामध्ये फरक पडेल. त्याचप्रमाणे जर कमी असेल, लेवल कमी असेल, अत्यंत कमी तर कमी लेवल असेल तर 25% मात्रा वाढवून द्यावं लागते. त्यानंतर मध्यम किंवा थोडी जास्त मात्रा असेल तर शिफारशीप्रमाणे तुम्ही खताचा डोस द्यायला हरकत नाही. परंतु जास्त किंवा अत्यंत जास्त जर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालांश ह्याचं प्रमाण जर अत्यंत जास्त असेल तर मात्र तुम्ही 25% किंवा 50% खतांची मात्रा कमी केली पाहिजे.
1: म्हणजे याप्रमाणे आपण खतांचं नियोजन या पद्धतीने करता येईल आपल्याला. मला आता असं सांगा की ऊस उत्पादन वाढीसाठी सध्या ज्या प्रचलित ऊसाच्या ज्या काही जाती आहेत याबद्दल आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल?
0: आता आपलं जे एरिया येतो हा कोल्हापूर रिजन किंवा सांगली रिजन येतं, ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ह्याच्या अंतर्गत हे जिल्हे येतात आणि ह्याच्या अंतर्गत ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आणि वसंतदादा साखर संस्था मांजरी पुणे हे नेहमी ऊसाच्या बद्दल नवीन नवीन वाण प्रसारित करत असतात आणि अशा भरपूर त्यांनी जाती त्यांनी निर्माण केल्या आहेत. परंतु प्रचलित याच्यामध्ये Co-8032 ज्याला आपण निरा म्हणतो ही जात तिन्ही हंगामासाठी एकदम उपयुक्त अशी जात आहे. शेतकऱ्यांचा कल पण ह्या जातीकडे आहे कारण ह्या जातीचा खोडवा हा फार चांगला येतो 8032चा, हिला निरा म्हणतात. त्याचप्रमाणे Co-9412 ज्याला फुले सावित्री असं म्हणतो तर ही लवकर येणारी जात आहे, मात्र ही 8 सालीसाठी शिफारस केलेली नाही, ही सुरू आणि पूर्व हंगामी ह्या दोन हंगामासाठीच शिफारस केलेली आहे. त्याचप्रमाणे नवीन एक जात आलेली आहे फुले 265 ज्याला Co-M0265 म्हणतात आणि ही फुले 265 ही जात आहे ही अधिक उत्पादन देणारी आणि क्षारपट जमिनीसाठी योग्य अशी जात आहे. त्यामुळे बरेचसे शेतकऱ्यांचे आता कल आहे की फुले 265 ही जात घेतात. त्याचप्रमाणे जर गुळासाठी फक्त घ्यायची असेल जात तर Co-9005 अशी एक जात आहे, ही गुळासाठी फार उत्तम जात मानली जाते. त्याचप्रमाणे Co-VSI-8005 आणि VSI-434 ह्या लवकर येणाऱ्या जाती आहेत. तर बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांचा कल म्हणजे काय आहे, भविष्यामध्ये त्यांना गुळ तयार करायचा आहे, लवकर व्हरायटी पाहिजे हे पाहून त्यांनी निर्णय घ्यावा. परंतु 8032 असेल, 265 असेल किंवा 434 असेल, 9412 असेल ह्या व्हरायटी बहुतांश शेतकरी वापरतात, ह्या व्हरायटी त्यांनी वापराव्यात असं मी त्यांना सांगू शकतो.
1: सर आता हे झालं आपल्या जातींच्या बद्दल, पण बऱ्याचदा आपण मघाशी चर्चा करत होतो की लागवडी अगोदर बीज प्रक्रिया करणं किंवा बेणी प्रक्रिया करणं हे खूप महत्वाचं असतं, मग आता त्याचे नेमके आपल्याला फायदे या जातींमधून कसे मिळू शकतील?
0: बेणी प्रक्रिया हा सगळ्यात महत्वाचा घटक आपण म्हणू शकतो, कारण बेणी प्रक्रिया फार गरजेची आहे. रोगांचा आणि किडींचा अगोदरच बंदोबस्त करायचा असेल तर बेणी प्रक्रिया फार महत्वाची. आता ऊसाच्या बाबतीत आपण जर म्हणायचं गेलं तर ह्याच्यामध्ये दोन प्रकारच्या बेणी प्रक्रिया महत्वाच्या आहेत, एक रासायनिक आणि एक जीवाणू. आता दोन्ही जर प्रक्रिया तुम्हाला ॲट अ टाइम करायची असेल तर प्रथमतः रासायनिक बेणे प्रक्रिया करणे गरजेचं आहे. शेतकरी बांधव कधी कधी उलट्या प्रक्रिया करतात, जीवाणूची कधी अगोदर प्रक्रिया करायला नाही पाहिजे खरं तर, कारण त्याचा इफेक्ट पूर्ण रासायनिक इफेक्ट होतो, जीवाणू मरून जातात. पहिली रासायनिक प्रक्रिया करून त्यानंतर जीवाणूजन्य औषधांची त्या वापर
1: जास्त फायद्याचं
0: होतं. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जे बुरशीजन्य रोग आणि खवले कीड उपद्रव जास्त ऊस पिकामध्ये असतो त्याच्यामध्ये मेलाथियन 300 मिली आणि 100 ग्रॅम 22 टीन हे दोन घटक जर घेतले आणि 100 लिटर पाण्यामध्ये त्याचं जर द्रावण तयार केलं तर 10 मिनिटापर्यंत ऊसाचे एक डोळा असेल किंवा 2 डोळ्याची टिपरी हे 10 मिनिटं बुडवून ठेवावे, 10 मिनिटं बुडवायला पाहिजे मात्र आणि त्यानंतर त्याचा सुकल्यानंतर ते. या ठिकाणी मला एक महत्व सांगावं लागेल शेतकरी बांधवांना की ऊस बेणे प्रक्रिया काही काही तुम्हाला तज्ज्ञ किंवा कन्सल्टंट तुम्हाला सांगतात तुम्ही करता येते, परंतु तुम्ही 10 मिनिट ते बेणं बुडतंय का ह्याच्याकडे लक्ष देत नाही. काही शेतकरी फक्त त्याच्यामध्ये द्रावणामध्ये बुडून लगेच वर काढतात, तर त्याच्यामध्ये ते मुरलं गेलं पाहिजे, त्याच्यावरती साठलं गेलं पाहिजे, तर त्याचा इफेक्ट जास्त होतो.
1: मला आता असं सांगा की ऊस लागवड आपण करतो मात्र हे हंगाम परतवे वेगवेगळ्या प्रकारचे असते, मग कधी आपण सुरू ऊस लावतो, अडसली लावतो, खोडवा लावतो, आपण कोणत्या वेळी प्रत्येक ऊसाची लागवड केली पाहिजे या संदर्भात आपण काय?

0: देऊ शकता. शेतकरी बांधवांना एक विनंती की तुमच्याकडे उपलब्ध जे पाणी आहे आणि तुम्हाला ते क्षेत्र किती लवकर तुम्हाला रिकाम करायचं आहे किंवा दुसऱ्या पिकाचं नियोजन करायचं आहे ह्यावर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कोणत्या हंगामात ऊस घ्यायचा आहे. आडसाली जो हंगाम आहे हा जवळ 18 महिन्याचा असतो, पूर्व हंगाम हा 15 महिन्याचा असतो आणि सुरू हा 12 महिन्याचा असतो. ह्यानुसार तुम्ही त्याचं नियोजन करायचं. तर सांगायचं ठरलं की आडसाली हा ऊसाची लागवड आहे ती 15 जुलै ते 15 ऑगस्ट ह्याच्या दरम्यान जर केली तरच ते फार फायदेशीर ठरतं. अलीकडे पलीकडे झालं तर ऊसाच्या उत्पादनामध्ये वातावरणामुळे थोडाफार फरक पडतो. त्याच पद्धतीने पूर्व हंगामी जे आहे सीझन ते 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या हिवाळी कालावधीमध्ये तेवढं लागवड करावी आणि सुरू जो आपला हंगाम आहे तो 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी. 15 फेब्रुवारीच्या मात्र नंतर ऊसाची लागवड करू नये कारण त्यांनी त्याचा अनिष्ट परिणाम उत्पादनांवर होतो.
1: सर आता ऊस लागवडीच्या आपण वेळा बघितल्या, त्याची बीज प्रक्रिया बघितली, पण ऊस लागवडीच्या वेगवेगळ्या अशा पद्धती कोणत्या आहेत की शेतकरी नेमक्या कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा? की बरेच शेतकरी कसं आहे आपलं क्षेत्र जास्तीचं आहे या हिशोबानं बऱ्याचदा एकाड सरीस असंही करतात किंवा बऱ्याचदा ओळ पद्धत धरली जाते. बरोबर, तर या नेमक्या पद्धती आपण कोणत्या वापरल्या पाहिजे त्यामध्ये?
0: आता पारंपरिक जे शेतकरी ऊस शेती करतात ह्याच्यामध्ये साधारणतः 3-3.5 मॅक्झिमम 4 फुटाची सरी सोडली जाते आणि मग ह्या 2 सऱ्यातील अंतर ते साधारणतः 3-3.5-4 फुटापर्यंत सोडल्यामुळे हे मध्यम जमिनीसाठी उपयुक्त आहे. पण भारी जमीन जर असेल तर निश्चितच शेतकरी जास्तीत जास्त लांब म्हणजे 5 फूट 6 फुटापर्यंत शेतकरी सरी घेतात. आणि पट्टा पत्ती जर लागवड करायची असेल तर त्यामध्ये साधारणतः 3.5 ते 5 फुटापर्यंत तुमच्या जमिनीच्या मध्यम किंवा भारी जमीन आहे ह्याच्यानुसार तुम्ही त्या पट्टा पत्तीची म्हणजे दोन्ही लाईनमध्ये पट्टा तेवढा फुटाचा सोडला पाहिजे. आता साधारणतः ह्यावेळेला मात्र शेतकऱ्याचा कल जो आहे तो आता लांब पट्टे किंवा लांब सऱ्यांचं अंतर ठेवावं ह्याच्याकडे गेलेलं आहे. कारण हे सगळं मला शेतकऱ्यांना सांगायचं की ज्यावेळेला आपण विचार करतो की जवळ सरी पाहिजे, जास्तीत जास्त आपले डोळे किंवा जास्त बेनं बसलं पाहिजे, जितकी जास्त बेनं तितकं जास्त ऊस असा जो समज आहे तो फार चुकीचा आहे. आणि ऊसाचं उत्पादन जे घटायला सुरुवात होती हे ह्याच ठिकाणी, म्हणून ही फार महत्वाची गोष्ट आहे की जितकी लांब आपण सरी सोडू तितकं सूर्यप्रकाश हवा वगैरे खेळते राहते, प्रकाश संश्लेषण क्रिया जास्त होते, त्यामुळे अन्नद्रव्याचं तयार होण्याचं प्रमाण वाढतं आणि ऊसाची वाढ जोमदार होते. जर ऊसाच्या शरीरशास्त्राचा जर आपण अभ्यास केला तर जितक्या लांब पानं असतात तितक्या लांब त्याची मुळं गेलेली असतात.
1: बरोबर,
0: 2 फूट इकडं राईट हँडला उजव्या बाजूला पान असेल, 2 फूट डाव्या बाजूला पान असेल तर त्याचा मुळाचा विस्तार 3-3, 2-2 फूट ते 3-3 फुटापर्यंत गेलेला असतो. म्हणून जास्तीत जास्त अंतर 2 सऱ्यामध्ये ठेवावं अशी शिफारस हे जे संशोधन केंद्र आहेत यांनी केलेली आहे.
1: सर आता असं सांगा की हल्ली बऱ्याच ठिकाणी आपण ऊसाचे जे काही रोपं आहेत ही नर्सरीमधनं आणली जातात, ते एक डोळा पद्धतीचे असतील किंवा इतर आणखीन कशाही प्रकारचे असतात, मग नर्सरीमधून जे काय आपण रोपं आणतो याचे काही फायदे आपल्याला मिळू शकतात का?
0: तसा विचार केला तर फार फायदा आहे. कारण हे जी रोपं आहे ती प्लास्टिक ट्रे आणि कोकोपीटचा वापर तयार करून केलेली असतात आणि ती एकाच वेळेला लागवड केल्यामुळे आणि एकाच वेळेला ती उगवत असल्यामुळं ज्यावेळेला शेतकरी त्या ठिकाणी रोपं नेतो त्यावेळेला त्याला एक निश्चित त्याच्यात कोणती रोपं निवडावी आणि कोणती निवडू नयेत ह्याला त्याला अधिकार असतो. त्यामुळे तो एकाच वेळेला एकाच हाईटची चांगल्या क्वालिटीची निरोगी अशी तो रोपं नेऊ शकतो. 30 ते 40 दिवसाचा हा पिरियड जवळजवळ असतो, त्यामुळे त्याचं त्याला पूर्वतयारी करायला शेतामध्ये त्याला वेळ भेटतो. त्याप्रमाणे 30 ते 40 दिवसांचं पाणी, खताचं व्यवस्थापन, कीड रोगाचं नियंत्रण असेल, देखभालचा खर्च असेल हा त्याचा संपूर्ण वाचतो. आणि एखाद्या पावसापाण्याने किंवा हवामानाने जर दगा दिला तर ह्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये तो सावरून घेऊ शकतो आणि ऊसाची लागवड हंगाम साधून केली जाऊ शकते. निश्चित चांगला फायदा आहे.
1: बरं सर, आता असं सांगा की बरेच शेतकरी आपला काहीतरी फायदा होतोय म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेत असतात, मात्र आता ऊस हे पीक असं आहे की ते कंटिन्यू शेतामध्ये उभं राहणार आहे आणि त्यामुळे आपल्याला इतर पिकं जी काय आहेत ती घेता येणार नाही आहेत. तरी पण ज्यावेळी आपण सरीमध्ये अंतर ठेवतो तर अशावेळी आपल्याला चान्स असतो की कोणते तरी आपण त्यामध्ये आंतरपिकं घेऊ शकतो. मग आता ऊसामध्ये जर आपण आंतरपिकं घ्यायची ठरवली तर ती नेमकी कोणत्या प्रकारात घेता येतील आपल्याला?
0: निश्चित बरेच शेतकरी आंतरपिकं हे घेतातच, कारण आंतरपिक हा बोनस आपण ज्याला म्हणतो एक बोनसचं पीक त्यांना मिळतं.
1: आणि या पिकानं जर नुकसान झालं तर त्या पिकातून थोडाफार फायदा
0: होऊ शकतो किंवा ऊसासाठी जो काही लागवड खर्च आहे तो तरी त्या बोनस पिकामधून निघून येऊ शकतो. तर आडसाली ऊसाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर साधारणतः पावसाळी सीझनमध्ये ह्याच्यावर सरीवर अंब्यावर भुईमुग, चवळी किंवा सोयाबीन, आजकाल आता कोल्हापूर सांगली रिजनमध्ये जास्तीत जास्त लोक ऊस आणि सोयाबीन ह्याचं कॉम्बिनेशन करतात
1: आणि सोयाबीनच्या ह्याच्यावर नत्राचंही प्रमाण जास्त
0: असतं, मुळावर गाठी असतात ते नत्र शोषून घेतं आणि त्याचा उपयोग ह्या ऊस पिकासाठी होतो. तर आडसालीसाठी हे पिकं घेतलं आंतरपिकं. पूर्व हंगामीसाठी बटाटा असेल, कांदा असेल, पानकोबी असेल, फुलकोबी असेल, तर शेतकऱ्यांचा कल मॅक्झिमम कांदा किंवा फुलकोबी या पिकाकडे जास्त कल आहे. आणि सुरू ऊसामध्ये मात्र उन्हाळी भुईमुग असेल किंवा कमी

0: पाणी तांदळ किंवा भेंडी असेल, मेथी असेल, अशा वर्गीय पिकांचं आंतरपिक म्हणून त्यांनी घेण्यास काही हरकत नाही.
1: म्हणजे ह्याद्वारे त्यांना आपला फायदा निश्चित करता येईल.
0: निश्चित.
1: सर, आता आपण मगाशी चर्चा करत होतो की ऊस उत्पादन वाढीसाठी खतांचं व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे, त्याबद्दल जरा थोडीशी माहिती जर आमच्या शेतकरी बांधवांना दिली तर खूप बरं होईल.
0: निश्चितच, सगळ्यात उलट माझ्या मताने सगळ्यात चांगली माहिती जर द्यायची ठरली शेतकऱ्यांना तर ही खत व्यवस्थापन आहे. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माती परीक्षणानुसार खत तुम्ही द्यायचे. खतानुसार अमुकामुक शेतकरी 4 गुणी वापरतोय युरियाच्या, 10 गुणी अमुकामुक वापरतोय म्हणून आपण तेवढ्या वापरायच्या ह्याला काही अर्थ नाही. त्यांनी माती परीक्षणानुसारच खतं देणं गरजेचं आहे. तरीही संशोधन केंद्र किंवा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आडसाली ऊस, पूर्व हंगामी ऊस आणि सुरू ऊस ह्यासाठी एक शिफारस मात्र त्यांनी दिलेली आहे. तर आडसालीसाठी साधारणतः 400, 170, 170 किलो नत्र स्फुरत पानांश हेक्टरी गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे पूर्व हंगामीसाठी 340, 170, 170 नत्र स्फुरत पालांश किलो प्रति हेक्टरी गेलं पाहिजेत. आणि सुरू हंगामासाठी 250, 115, 115 नत्र स्फुरत पालांश किलो प्रति हेक्टरी गेलं पाहिजे. फक्त याच्यामध्ये सांगायचं ठरलं की सेंद्रिय खतांचा वापर तुम्ही केला पाहिजे. आता रासायनिक खतांचा संतुलित वापर अशी संकल्पना आहे. खरं तर आधी शेतकऱ्यांच्या मनामध्ये गैरसमज असा आहे की रासायनिक खतांमुळे शेतीचा पोत बिघडत चालला आहे. तर खतामुळे नव्हे, असंतुलित वापरामुळे झालेलं आहे.
1: बरोबर,
0: खतांमुळे कधी पोत बिघडत नाही हे शास्त्रीय याच्यातून सिद्ध केलेलं आहे. पाण्याचा
1: आपण एखादी गोष्ट अतिरिक्त करतो किंवा अति प्रमाणात होते त्यावेळी त्याचं कुठं ना कुठं आपल्याला त्याचं मोल चुकवावं लागतं.
0: बरोबर.
1: आणि शेतकऱ्यांनी जर अशा प्रकारे खतांचा वारेमापणानं वापर केला तर निश्चितच ही गोष्ट आहे की जमीनचं उत्पादन घटणार आणि जमिनीचा पोत देखील
0: बिघडणार. त्यामुळे सेंद्रिय खतं त्याच्या प्रमाणात तुम्ही घेतले पाहिजे. आडसाली असं ऊस तर 30 गाड्या शेणखत तुम्ही वापरलं पाहिजे. पूर्व हंगाम असेल तर 25 गाड्या कमीत कमी आणि सुरू असेल तर 20 गाड्या कमीत कमी शेणखत हे वापरलंच पाहिजे. तर तुमचं ते संतुलन व्यवस्थित प्रमाणामध्ये होतं. आणि खताची मात्रा देताना मात्र 4 टप्प्यामध्ये नत्राची मात्रा द्यावी. कारण हे बरेच 10 महिन्याच्या जास्त 12 महिने 15 महिने आणि 18 महिन्याचं पीक असल्यामुळं नत्र जे खत आहे ते लागवडीच्या वेळेला त्यानंतर 12 ते 16 आठवड्यानंतर किंवा 7 ते 8 आठवड्यानंतर वेगळे असे टप्पे आहेत. 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 8 महिने अशा वेळा टप्प्यामध्ये ते नत्राचं तुम्ही
1: वाढीच्या अवस्था त्या वाढीच्या अवस्था
0: नत्राचं तुम्ही
1: वापर केला पाहिजे.
0: त्याचं ढोबळमानाने म्हटलं तर 10% लागवडीच्या वेळ 40%, 10%, 10% पुन्हा 40% मोठ्या बांधण्याच्या वेळेस 40% नत्र द्यावं. आणि ही खतं देताना मला एक अजून सांगावं वाटतं की देतानाच तुम्ही सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खतं पण देता, सूक्ष्म अन्नद्रव्याचं सुद्धा फार महत्व आहे.
1: सर, आत्ताच आपण चर्चा करत होतो की खत व्यवस्थापन कसं असावं किंवा काय, मात्र आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की सूक्ष्म अन्नद्रव्याचं देखील आपल्या पिकामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे, तर हे आपल्याला नेमकं कसं सांगता येईल?
0: ते ऊस ह्या पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणलं तर जे फेरस सल्फेट, कॉपर सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, झिंक सल्फेट किंवा बोराक्स, बोरॉन ज्याला आपण म्हणतो, तर ह्या बाबी फार गरजेच्या आहेत. ह्या सूक्ष्म, याला नावच सूक्ष्म असल्यामुळं ह्या सूक्ष्म प्रमाणातच द्यायच्यात. त्यामुळे पिकाचा ओव्हरऑल आपण ज्याला म्हणतो त्याची क्वालिटी असेल किंवा पान कधी पिवळे पडतात त्यामुळे अन्नद्रव्य घेण्याचं प्रमाण त्याचं कमी होतं, तर ह्या बाबी निश्चितच चांगल्या रीतीने त्या कव्हर केल्या जातात. म्हणून फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, मॅंगनीज सल्फेट आणि बोरॅक्स हे 4 जे मुख्य अन्नद्रव्य आहे सूक्ष्म, तर ही मसाल देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये फेरस सल्फेट ही साधारणतः 25 किलो प्रति हेक्टर द्यावं, त्यानंतर झिंक सल्फेट हे 20 किलो प्रति हेक्टर द्यावं, त्यानंतर मॅंगनीज सल्फेट हे 10 किलो द्यावं आणि त्याचप्रमाणे बोरॅक्स हे 5 किलो प्रति हेक्टर द्यावं. परंतु हे सेंद्रिय खताबरोबर मिक्स करायचे 10:1 ह्या प्रमाणामध्ये आणि हे 2 दिवस ते मुरून द्यायचे आणि मग त्याचा वापर करायचा आहे. आणि तो 2 टप्प्यामध्ये केला तरी चालतो.
1: बरं, म्हणजे ह्याचा जर आपण वापर केला तर रासायनिक खतावरचा होणारा जो काही आपला खर्च आहे हा आपण थोडाफार प्रमाणात कमी करू शकतो. मला आता असं सांगा की आपण मगाच्यापासून खत व्यवस्थापन असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य यांच्याबद्दल चर्चा केली, पण पाणी व्यवस्थापना बाबतीत जर आपल्याला काही सांगायचं झालं तर ते कसं आपण केलं पाहिजे आणि याचा उत्पादन वाढीशी कसा संबंध सांगता येईल?
0: फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला की पाणी व्यवस्थापन जी गोष्ट आहे ही आता बहुसंख्य शेतकरी जर आपल्या फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचं क्षेत्र जवळजवळ ऊसाखाली 10 लाख हेक्टर आहे आणि 10 लाख हेक्टरपैकी फार कमी प्रमाणामध्ये शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करतात. बहुतांश शेतकरी हे पाणी सरीपत्तीने पाटपत्तीने देतात. त्याच्यामध्ये मग त्यांना सांगावं वाटतं की मोठ्या बांधणीपर्यंत साधारणतः 8 सेंटीमीटर खोल आणि त्यानंतर 10 सेंटीमीटर खोल पाणी जाईल इथपर्यंत पाणी द्यावं. कारण कसं, उन्हाळ्यामध्ये 8 ते 10 दिवसाचं अंतर ठेवावं, पावसाळ्यामध्ये 14 ते 15 आणि हिवाळ्यामध्ये मात्र 18 ते 20 दिवसांनी जरी पाणी दिलं तरी ते चालू शकेल भारी जमिनीसाठी. त्याच्यामध्ये साधारणतः 4-5 अवस्था आहेत, ह्या वेळेला मात्र पाणी देणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाची अवस्था उगवण. उगवणीला बहुतांशी शेतकरी काय करतात, पाठफुल सरी भरेपर्यंत पाणी देतात. ते इतकं तितकंसं ते गरजेचं नसतं, त्यामुळे बरेचसे डोळे हे त्याच्यात कुजून जातात, सडून जातात.

0: कसं पाणी म्हणजे कमी पाणी द्यावं पहिले 1.5 ते 2 महिन्यापर्यंत, त्यानंतर फुटव्याची जी अवस्था असते 2 ते 4 महिने ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही दिलं गेलं पाहिजे, त्यानंतर पूर्व वाढ ज्याला 4 ते 6 महिन्यामध्ये असते त्या ठिकाणी पाणी दिलं पाहिजे, आणि पक्वता 14 ते 16 महिन्यापर्यंत असते 8 साली ऊसासाठी, त्यावेळेला तुम्ही पाण्याचा म्हणजे खंड पडून देता का म्हणे तुम्ही पाटपत्ती पाणी देत असाल तर. मात्र माझ्या दृष्टिकोनातून प्रत्येक शेतकऱ्याने जरी प्राथमिक खर्च जास्त असला तरी ठिबक सिंचनाचा वापर करणं फार गरजेचं आहे, शासनाने त्यासाठी फार प्रयत्न चालू केले आहेत.
1: मला आता असं सांगा की ऊस उत्पादन वाढीमध्ये पीक संरक्षण हे खूप महत्वाचं आहे, तर या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल?
0: हां, ही एक शेवटची बाब आणि अति महत्वाची बाब मला सांगावं असं वाटते, कारण आपण बऱ्याचशा गोष्टी ह्या ज्यावेळेला आपण बेने प्रक्रिया करतो त्या ठिकाणीच टाळलेल्या असतात. खवले कीड असेल, काही बुरशीने रोग असतील, तर त्यावेळेला आपण जी बेने प्रक्रिया करतो त्याच ठिकाणी त्याचा अटकाव केला जातो. थोडक्यात सांगायचं म्हणजे की रोग आणि किडींचं नियंत्रण हा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे, आणि ह्याचं नियंत्रण आपण बेने प्रक्रियेमध्येच बऱ्याच प्रमाणामध्ये करू शकतो, म्हणून बेने प्रक्रिया फार गरजेची आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट नॉलेज आणि अडॉप्शन, म्हणजे तुम्हाला माहिती आहे परंतु तुम्ही त्याचा प्रत्यक्ष वापर करत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना बऱ्याच गोष्टी माहिती असतात, त्या कुठं त्यांनी वाचलेल्या असतात, बऱ्याच ठिकाणी त्यांनी स्वतः प्लॉट पाहिलेले पण असतात, परंतु स्वतःच्या प्लॉटमध्ये त्याचा वापर करण्यामागे ते घाबरतात,
1: कळतंय पण
0: अशा पद्धतीत आहे. नॉलेज आणि अडॉप्शन गरजेचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे पाण्याचा वापर, ठिबक सिंचनाचे फायदे, बेडी प्रक्रिया, माती परीक्षण केलं पाहिजे, रोग किडीचा बंदोबस्त वेळेवर केला पाहिजे, पाण्यासाठी ड्रिपचाच वापर केला पाहिजे, हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे, आणि ह्याच महत्वाच्या बाबी आहे उत्पादन वाढीसाठी. आणि ह्याच बाबी मी पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांना सांगेल, फक्त तुम्हाला जे नॉलेज आहे ते स्वतःच्या शेतामध्ये त्याचं ऍप्लिकेशन करा, म्हणजे ती जे माहिती आहे ती तुमच्या शेतामध्ये राबवा, तर निश्चितच म्हणजे कोणत्याही शेतकऱ्याला अडचण येणार नाही, तर 100 टनाच्या आसपास निश्चितच ऊसाचं उत्पादन घेऊ शकतो.
1: फलके सर, आज तुम्ही इथं आलात आणि एकंदरीतच ऊस उत्पादन वाढीची जी काही सूत्र आहेत यांच्याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना एकंदरीत जी काही चांगली सखोल अशी माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: ऊस उत्पादन वाढीची सूत्रे याविषयी प्राध्यापक संजय फलके यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आज आपण ऐकलीत.

0: मंडळी अवड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली।

श्रोतेहो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. उद्या पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ। वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा बंद। आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंड सोबत। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला। प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली। यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे। पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले। आदिवासी समुदाय देशाच्या विकासाच्या प्रवासात महत्वाची भूमिका निभावत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ओदिशामध्ये मोहन चरण मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते। यावेळी प्रधानमंत्र्यांनी 47,000 कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावी मयूरभंज जिल्ह्यात पहाडपूर इथं भेट दिली। भारतीयांचं सामर्थ्य, समृद्धी, स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षांच्या कार्यकाळात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा तपशील गोयल यांनी यावेळी मांडला। गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे। तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बेडकिनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते। परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभा मंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली। राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे। नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज NTA देशभरात मॉकड्रिल आयोजित केलं होतं। परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता। नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे। देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे। 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं NTA सांगितलं। परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2 लाख कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत। तसंच प्रत्येक केंद्रावर CCTV कॅमेरे बसवले आहेत। विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत। प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी GPS बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही NTA सांगितलं। परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत। परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे। तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय

0: नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या जगभरात साजरा होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईसह देशातल्या 12 मुख्य शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 210 अधिक भारतीय दूतावासांसह जगभरात सुमारे 2500 ठिकाणी उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण 5:00 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राज्यातही विविध ठिकाणी योगदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत.
1: होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने आज जाहीर केलं. लेबनॉनवरील इस्रायलच्या सुरू असलेल्या लष्करी कारवाया आणि प्रामाणिकपणे आपल्या वचनांचे पालन करताना अमेरिकेला अपयश आल्याने हा निर्णय घेतल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने म्हटले आहे. ही कथित आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशारा कमांडने सरकारी वाहिन्यांद्वारे दिला आहे. दरम्यान दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारतानं चिलीचा 6-0 एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. भारतातर्फे नवनीत कौर आणि दीपिकानं प्रत्येकी 2 तर नेहा आणि ऋतुजा पिसाळनं प्रत्येकी 1 झळकावला. भारताची गोलरक्षक सवितानं उत्तम कामगिरी करत भारताचा बचाव अभेद्य ठेवला. यजमान न्यूझीलंडनं अमेरिकेविरुद्ध नियमित वेळेत 1-1 अशी गोल बरोबरी साधल्यानंतर शूट ऑफ मध्ये 4-1 विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तान विरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारतानं आज 3-0 अशी जिंकली. चेन्नईत झालेल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं दिलेलं 219 आव्हान भारतानं केवळ 28 आणि 4 1 गमावत पार केलं. भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वालनं नाबाद 110 तर रोहित शर्मानं 79 केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या अफगाणिस्तानचे 5 भारताच्या प्रसिद्ध कृष्णानं केवळ 23 बाद केले. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 10:30 नेदरलँड्सचा सामना स्वीडन बरोबर होणार आहे. अमेरिकेत ह्युस्टन इथंही लढत होत आहे. आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात ब्राझीलनं हैतीवर 3-0 विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. देशातल्या 9.5 शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: मधुमारी 239.8 अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15

वात्सल्य तथा प्रसारित करीत आहोत भावधारा। यामध्ये आपण ऐकणार आहात आकाशवाणी मान्यता प्राप्त कलाकारांची काही सुगम गीत। सुरुवातीला ऐकूया आरती भिडे यांच्या स्वरातील हे गीत।

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: शालिनी पर्वे यांच्या स्वरातील भावगीत आपण ऐकलं. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यामध्ये आपण आज ऐकत आहात आकाशवाणी मान्यता प्राप्त कलाकारांनी गायलेली काही भावगीत.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: दत्तात्रय डोईफोडे यांच्या स्वरातील या गीताबरोबरच भावधारा हा गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय, तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
2: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही, तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या हिरक महोत्सवी सांगली केंद्रावरून.
1: आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 8:45 होत आहेत. आता सुरुवातीला समाचार संध्या आहे हिंदी बातमीपत्र आणि त्यानंतर रात्री 9 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.